सुप्रभात श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणी रत्नागिरीचं हे मध्यम लहरी केंद्र आहे. त्याचप्रमाणे 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी रत्नागिरीची ही FM वाहिनी आहे. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 7 आषाढ शके 1948 अर्थात 28 जून 2026. सकाळचे 5:58 झाली आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी दीप्ती मुसळे आपलं स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमात आता शाहीर परशुराम यांची भूपाळी ऐकूया. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर वसंतराव देशपांडे यांचा.

कार्यक्रमात आता आशा भोसले यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेली कृष्णभट्ट बांदकर यांची ही भक्तिरचना. गातात स्वतः पंडित जितेंद्र अभिषेकी.

कार्यक्रमात आता ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची रचना. गातात जयवंत कुलकर्णी आणि सहकारी.

नंदिनी शरण यांनी गायलेलं माँ इंदिरा देवी यांचं हिंदी भजन आता ऐकूया. संगीतबद्ध केलंय हरिओम शरण यांनी.

कार्यक्रमात शेवटी महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देशभक्तीपर गीत ऐकूया. संगीतबद्ध केलंय प्रभाकर पंडित यांनी.

0: वंदना विटणकर यांच्या या देशभक्तीपर गीताबरोबरच श्रोते हो मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा दैनंदिन सूचना पत्रांचा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया जमीन सुपीकतेसाठी हिरवळीच्या खतांविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, हिरवळीच्या पिकांच्या लागवडीमुळे जमिनीवरील थर सुपीक होतो. हिरवळीच्या पिकापासून मिळालेले सेंद्रिय घटक जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म वाढवतात. हिरवळीच्या खतांचा वापर करून मुख्य पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि जमिनीची सुपीकता या गोष्टी साध्य करू शकतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला हिरवळीच्या पिकांची पेरणी करावी. पीक फुलोरा अवस्थेमध्ये जमिनीत गाडावं. यापासून जमिनीत सेंद्रिय घटकांची उपलब्धता होते. उष्ण प्रदेशात जमिनीतून मुक्त होणारा कर्व टिकून राहत नसल्यामुळे कमतरता जाणवते. त्यामुळे त्यांचं प्रमाण टिकवण्याकरता जमिनीला नेहमी सेंद्रिय घटकांचा पुरवठा करणं आवश्यक असतं. मुळावर गाठी असलेली शेंगवर्गीय पिकं तसंच मुळावर गाठी नसलेली पिकं हिरवळीच्या खताकरता निवडतात. मुळावरील गाठीतील जीवाणू वातावरणातील नत्राचं शोषण करून गाठीत स्थिर करतात, पिकांना उपलब्ध करून देतात. हिरवळीच्या पिकांचे अवशेष सेंद्रिय खत म्हणून उपलब्ध होतात. मात्र मुळावर गाठी नसलेल्या पिकामधून फक्त जमिनीला सेंद्रिय खत उपलब्ध होतं. डाळवर्गीय पिकांमुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होत असतो, पण यातून मिळणाऱ्या नत्राचं प्रमाण, त्या पिकाची जात, शाकीय वाढ आणि जमिनीत गाडताना त्या पिकाचं वय या गोष्टींवर अवलंबून असतं. हिरवळीच्या खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. वातावरणात कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. धूप होत नाही. सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण वाढतं. जमिनीतील कर्बाचं प्रमाण वाढतं. पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडावं. सिंचनाची सुविधा असावी म्हणजे पीक वाढायला मदत होते. हिरवळीच्या पिकांमध्ये ताक, दहीचा, गवार, चवळी, उडीद, मूग ही पिकं येतात. खरीप हंगामात तागाची लागवड करावी. 45 ते 60 दिवसात हे पीक 2 मीटर उंच वाढतं. झाडांना भरपूर पानं आणि फांद्या असतात, त्यामुळे सेंद्रिय घटकांचं प्रमाण जास्त मिळतं. फुलावर येण्यापूर्वी पिकांची गाडणी करावी. त्यानंतर जमिनीला ओलीत करावं म्हणजे कुजण्याची क्रिया लवकर होते. दहीचा या पिकाची 45 ते 60 दिवसात 2 मीटर वाढ होते. पानं बारीक आणि चिंचेच्या पानाप्रमाणे असतात. शेंगेचा आकार मेथीच्या शेंगेप्रमाणे लांब आणि गोल असतो. बियांचा मेथीच्या बियांसारखा असतो. याला तागापेक्षा जास्त फांद्या असतात. क्षारपड चोपण जमिनीत हिरवळीचं पीक म्हणून लागवड केली

0: तर क्षारता कमी होते. गवार हे 45 ते 60 दिवसात 1.5 ते 2 फुटापर्यंत वाढतं. फुलं येण्यापूर्वी हे जमिनीत गाडावं. चवळी हे 50 ते 60 दिवसात 1 ते 1.5 फूट इतकं वाढतं. पानं मोठी आणि खोड लुसलुशीत असतं. खोडावर मोठ्या प्रमाणात फुटवे येतात. फुलं येण्यापूर्वी पीक जमिनीत गाडावं म्हणजे कुजण्याची क्रिया जलद होते. उडीद आणि मूग ही पिकं चवळीप्रमाणे झुडपी वाढ होणारी आहेत. उभ्या पिकातील मधल्या पट्ट्यात हिरवळीचं खत म्हणून लागवड करावी. हिरवळीच्या खतासाठी गिरीपुष्प रुईची झाडं बांधावर लावावीत. कोवळ्या फांद्या तोडून शेतात गाडाव्यात. कुजल्यावर त्यापासून सेंद्रिय घटकांचा पुरवठा होतो. एका गिरीपुष्प झाडापासून वर्षाला 150 ते 200 किलो ताजी पानं मिळतात. यामध्ये नत्राचं प्रमाण भरपूर असतं. रुईच्या एका झाडापासून 10 ते 12 किलो ताजी पानं मिळतात. अशा प्रकारे जमीन सुपीकतेसाठी हिरवळीच्या पिकांचा वापर करावा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: जमीन सुपीकतेसाठी हिरवळीच्या खतांविषयीची माहिती आताच आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. या माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल 2:00 वाजता. श्रोते हो, आता 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: 45 मिनिट झाली आहेत. आता कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, आजचा विषय आहे बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळंतिणीची काळजी घेण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इवन प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्या बाळंतपणामध्ये वापरल्या जातात. बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी म्हणजे काय तर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे स्त्रीची 40 दिवस ही सुटिका अवस्था असते. या 40 दिवसांमध्ये तिची जी काळजी घेण्याची पद्धत आहे तीच आज आपण बघणार आहे. ही अवस्था जी आहे ती प्राकृत असून सुद्धा नाजूक असते. आपल्याला वरवर प्रकृती स्थिर जरी दिसत असली तरी डिलिव्हरी दरम्यान गर्भबाहेर येत असताना स्त्रीची सगळी शक्ती पणाला लागते. यामध्ये धातुक्षय होतो, रक्तक्षय होतो, शरीर शिथिल होते, ओटीपोटाचा भाग शिथिल होतो, बेडौल होतो, तो वाढतो, लठ्ठपणा येतो. हल्ली तर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळे बरेचदा डॉक्टर बेडरेस्ट सांगतात, त्यात ही शिथिलता, वजन वाढणं ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. यात शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्य पण आलेले असते. त्यामुळे सुतिका परिचर्या पाळणं गरजेचं आहे. परिचर्या म्हणजे काय तर आपण जे रुटीनमध्ये आहार विहार फॉलो करतो तेच. जशी आपली दिनचर्या सांगितलेली आहे तशीच सुतिका असल्यानंतरची जी परिचर्या आहे त्याला सुतिका परिचर्या म्हणतात. या 40 दिवसांमध्ये गर्भाशय हे त्याच्या पूर्वस्थितीला येणं गरजेचं आहे. म्हणजेच सर्व शरीर पूर्ववत येण्यासाठी मदत होते.

0: त्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 महिने ते 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण गर्भाशय व सर्व शरीर पूर्ववत होण्यासाठी रोज काय काय करायचं याची माहिती घेऊया. दररोज सकाळ संध्याकाळी किंवा किमान दिवसातून 1 वेळा तरी ओटीपोट, मांड्या, पाठीच्या भागाला तेलाने मसाज करायचा आणि नंतर ओटीपोटापासून मांड्यांपर्यंत गरम पाण्याची धार धरून ते शेकून घ्यावे. आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला कोमट तेलाने शास्त्रोक्त मसाज करावा व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. संपूर्ण अंगाला आयुर्वेद औषधीयुक्त धूप घ्यावे. नंतर मऊ सुती कपड्याने ओटीपोट बांधून ठेवावे. पोट बांधणं हे खूप आवश्यक आहे. वात सरण्यासाठी यामध्ये खूप मदत होते. डिलिव्हरीनंतर बायका म्हणतात की पोटात गोळा उठल्यासारखा वाटतो किंवा पोट सुटल्यासारखं वाटतं. यामध्ये ओटीपोट बांधणं खूप गरजेचं आहे. पोट बांधणं हे कमीत कमी जेवणाच्या आधी 1/2 तास किंवा जेवल्यानंतर 2 ते 2.5 तास पोट बांधू नये. इतर वेळेस पोट बांधावे. डिलिव्हरीनंतर बाळंकाळे पण सुरू करावे. बाळंकाळा नंबर 1, 2 व 3 हे क्रमाने घ्यावे. हे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शतावरी कल्प सुरू करावा. सिझेरियन नंतर सुद्धा या गोष्टी करायच्या आहेत, पण प्रत्येक सिझेरियन हे वेगळं असू शकतं, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच या गोष्टी करायच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की सिझेरियन झाल्यामुळे आम्ही पोट बांधलं नाही किंवा काही आम्ही औषधं किंवा ज्या घरच्या रेमेडीज आहेत त्या आम्ही केल्या नाहीत, पण त्याचे नंतर परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिझर नंतरही करणं गरजेचं आहे, पण कधी करावं हे मात्र डॉक्टरांना विचारून अवश्य करता येतात. याचा पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या सत्रात पाहूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झालेत. आता परिसर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाचा इतिहास, याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: हवामान ज्यावेळी आपण बदल म्हणतो त्याची पहिले हवामानाची व्याख्या अशी आहे की आपल्यापुढे असलेले जे हवेतले वायू, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा काय जे असतील, कार्बन डायऑक्साईड, हे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या भोवती नेहमीच आहेत. त्यांची काही मानकं ठरलेली आहेत, त्यात कमी जास्तप्रमाणे होऊ शकतं, प्रदूषण होईल त्यावेळी होऊ शकतं. आणि हा हवामानाचा काळ जो म्हणतो आपण, जसा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हे लाखो वर्षाच्या परिस्थितीनं स्थिर होत आलेले आहेत आणि वेगवेगळ्या भूभागात जगात वेगवेगळे उपस्थिती असते त्या त्या काळी. ह्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत या हवामानात. एक म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, दुसरं जे वेगवेगळे हवेचे थर आहेत पर्यावरणाचे, त्याच्यात होणारे काल सदृश बदल, आणि या तापमान हा फार महत्वाचा घटक आहे. यामुळे होणारे हवेतलं प्रसरण, आकुंचन, त्यामुळे हे जे वातावरणातले बदल आहेत हे आपण ज्याला स्टॅबिलाइज म्हणतो, म्हणजे स्थिर झालेले आहेत अनेक वर्ष, अनेक हजारो वर्षाच्या. आपण आता जो तुलना करतो बदलाशी, ती आपल्या जीवनात लहानपणी कसे होते, पाऊस वेळेवर पडायचा, उन्हाळा केव्हा यायचा, थंडी कधी होती, ती स्थानाशी संबंधित, आपण जिथं आहोत त्याच्याशी संबंधित, आणि आपलं आकलन काय त्या काळात होतं त्याबद्दल आहे. पण ज्यावेळी आपण हवामान तज्ज्ञ बोलतात, त्यांच्याकडे संदर्भ अनेक शतकांचा असतो, तो लिहून ठेवलेलं तापमान कसं होतं, काय होतं. त्यामुळे आता जो हवामान बदलाबद्दल आपण जो जागरूक झालेलो आहोत ते तापमान वाढीबद्दल आहे. आता भारतात जिथं काही ठिकाणी उजाड भाग आहे, तो भाग पूर्वी दंडकारण्य होता, म्हणजे गंधाड जंगल होत, किंवा राजस्थानच्या वाळवंटात फॉसिल पार्क, नॅशनल पार्क. आता नॅशनल पार्क वाळवंटात आणि ते फॉसिल कसे होते, तर तिथे प्रचंड मोठे झाडांचे बुंदे अश्मीभूत होऊन पडलेले आहेत, तिथे जंगल फार मोठं होत, असं एक त्याच्यातून अनुमान काढता येतं. त्यामुळे तो काळ आता आपण तुलना केली तर ज्यावेळी तापमान वाढीची आपण संदर्भ घेतला, तर तो ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली तो काळ जरा संदर्भाला जास्त महत्वाचा आहे. त्याच्या आधी लढाई हो, जाळपोळ होत असेल, वणवी लागत, ते हरकत नाही. ते काळाप्रमाणे हवामान

0: तापमानाप्रमाणे होत, पण इथं मानवाचा हस्तक्षेप होऊन तापमान वाढायला सुरुवात त्यात झाली औद्योगिकरण. त्यात सगळ्यात मोठा वापर झाला तो कोळशाचा होता. त्यावेळी स्टीम इंजिनचा ज्यावेळी उगम झाला त्यावेळी त्यातून वाफेचं शक्ती रूपांतरण करून ते सुरू झाली. आणि मोठ्या प्रमाणात कोळशासाठी कोळशाच्या खाणीची ते जमिनीच्या गर्भातलं आहे, म्हणजे जमिनीच्या वरची झाडं तोडल्याशिवाय खाणच करता येत नाही. त्यामुळे कळत न कळत जंगल तोटायला लागलं. खास करून भारताचा संदर्भ दिला तर ब्रिटिश यावेळी इथं होते आणि 1857 जे आपण स्वातंत्र्य समर म्हणतो त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याकडे कम्युनिकेशन ज्याला म्हणतो ते तो लवकर झाला आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे इकडचे सैनिक तिकडे न्यायचे, तोफा न्यायच्या, तर ते घोड्यावरून खेचरांच्या गाडीनं ओढवताना किती दिवस जातील पोहोचायला तिकडं. त्यामुळे त्यांना रेल्वे इथं आणायची कल्पना सुचली. नुकसान झालं ते आपल्या पर्यावरणाचं झालं. ते म्हणजे रेल्वेच्या खाली लाकडाचे स्लीपर लागत होते, त्यामुळे 8 फुटाचा स्लीपर असे 15-20 स्लीपर भार पडतील एवढं मोठं झाड तोडणं आवश्यक होतं. आणि लाखो झाडं तोडली आणि त्यांनी तो मार्ग केला, पूल बांधली असेल त्यासाठी वापरला असेल. आणि दुसरं त्यावेळी लक्षात त्यांना आलं की त्यावेळी निरोप पाठवायचा त्यावेळी केबल घालायच्या होत्या आणि केबल कशा घालणार त्याच्यासाठी खांब पाहिजेत. एक झाड एक खांब करायचे उभं सरळ अकूट. रेल्वेचे स्लीपर आणि लाकडाचे सोट हे प्रचंड प्रमाणात लागले. त्यानंतर मोठा एक नवीन एक संदर्भात सापडलं की थोडं 1800 सुरुवातीला ब्रिटिशांचं जगभर सत्ता ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी ते त्यांच्या आरमारामुळे ते सगळीकडे पोचले. आणि एकेकाळी सगळ्यात जास्त जहाज साठी लागणार लाकूड भारतात होत, तर तसा तो हा सुरू झाला. पर्यावरणाचा ऱ्हास एकदम आज दिसत नाहीये भारतात झाला तसा सगळीकडे झाला. सगळीकडे त्यांच्या जिथं कॉलनी होत्या सगळीकडे हाच प्रकार चालू होता.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स वर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो आता ऐकूया रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या विविधरंगी कार्यक्रमांची. आज सकाळी 11:00 मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रूपरेषेनंतर लगेचच प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवती भवती. संकलन आणि निवेदन अनघा मगदूम यांचं. सादर करते विवेक वानखडे. हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घ्याल लख लख चंदेरी या कार्यक्रमामध्ये 9:00. 9:30 बालजगत या कार्यक्रमात ऐका पावसाची गंमत सांगणारा बालगीतांचा पाऊस गाणी हा कार्यक्रम. मार्गदर्शिका संध्या सुर्वे, निवेदिका सोनाली सावंत आणि सादर करते विवेक वानखडे. 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अमान अली बंगेश यांनी सरोद वादनात सादर केलेला राग गुजरी तोडी. श्रोते हो 11:00 मन की बात या कार्यक्रमात आपण ऐकाल माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोते हो 12:00 पुढील कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. हे कार्यक्रम याप्रमाणे 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी योग शिक्षक वीरू स्वामी यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते।

एक वानखडे, 1:05 गीतबहार, 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 2:30 नादब्रह्म अंतर्गत अनुराधा आर श्रीवास्तव यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन आपण ऐकू शकाल. हे होते आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची आजची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 4:58. 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यामध्ये आज आपण ऐकाल अखिल भारतीय नाट्य परिषद आणि मराठी रंगभूमी यांचा युवा नाट्य पुरस्कार प्राप्त अष्टपैलू कलाकार अमेय धोपटकर याची मीरा खारगावकर हिने घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. 6:10 गीतबहार. श्रोते हो, 6:30 ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदान लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आमच्या 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. तर न्यूज ऑन AIR या लाईव्ह ॲपवर आपण ऐकाल आमचे नित्याचे कार्यक्रम. हे कार्यक्रम याप्रमाणे 6:30 गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कीर्तनकार शुभांगी देशकर यांनी बीज अंकुरे अंकुरे या विषयावर केलेलं कीर्तन. 8:00 मन की बातमध्ये माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित होईल. 8:30 लोकसंगीत. 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. श्रोते हो, तर आत्ताच आपण रूपरेषा ऐकली आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा या जाहिरात विश्रामानंतर.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोत्यो, आपण पुष्कळ वेळेला असं बघतो की दुधाची अलर्जी होते, धुळीची अलर्जी असते, काही जणांना एसीची अलर्जी असते, काही जणांना एखाद्या वासाची अलर्जी असते, काही जणांना एखाद्या पदार्थाची अलर्जी असते, काही जणांना एखाद्या गोळ्यांची अलर्जी असते। तर तेव्हा अलर्जीला कशाचं काही वावडा आहे असं नाही। स्त्रियांमध्ये पण बघतो, जिथे कुंकू लावलं जातं तिथे फोड येतात आणि कुंकवाची पण अलर्जी तयार होते। पूर्वीच्या काळी काँग्रेस गवत असायचं, त्याला काँग्रेस गवत म्हणायचे कारण त्यावेळेला अमेरिकेतून गहू आलेला होता, लाल गहू, आणि त्या गव्हाबरोबर हे बियाणं आलं, त्यामुळे ते असं पांढरी पांढरी फुलं येणारं ते गवत पण आपल्या देशात सगळीकडे उगवलं। या काँग्रेस गवताला हात लावल्यानंतर पण ॲलर्जी येते। तेव्हा ॲलर्जी हा सर्वसामान्य प्रकार नाही, तर तो एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादा

0: मर्यादित आहे, व्यक्तिविशिष्ट आहे. बऱ्याच लोकांवरती या सगळ्या गोष्टींचा दुष्परिणाम होत नाही. ॲलर्जी करणारे हे जे घटक असतात, हे घटक वासातून किंवा आहारातून आपल्या शरीरात गेले तर शरीरातल्या पेशी त्यांच्याविरुद्ध विरुद्ध प्रकारची द्रव्य तयार करतात, ज्याला आपण प्रतिद्रव्य म्हणतो. लस दिल्यानंतर याच प्रतिक्रिये, म्हणजे लस देण्याची पद्धत पण अशीच आहे, त्याच्यामागे शास्त्र असं आहे की जेव्हा लस दिली जाते तेव्हा त्या प्रक्रियेमधून लसीमार्फत रोगप्रतिबंधक अशी प्रतिद्रव्य किंवा अँटीबॉडीज तयार होतात. ॲलर्जीमध्ये चुकीच्या प्रतिसादामुळे किंवा चुकीच्या रिॲक्शनमुळे विरुद्ध परिणाम घडवून आणणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात आणि या अँटीबॉडीजच्या परिणामामुळे हिस्टामिन किंवा संथ गतीनं क्रिया करणारा जो असा एक वेगळा पदार्थ असतो, या पदार्थाची निर्मिती होते आणि या पदार्थाच्या परिणामामुळे छोट्या ज्या श्वासनलिका असतात त्या श्वासनलिकांचे स्नायू आकुंचन पावतात किंवा काही वेळेला रक्तवाहिन्या रुंदावतात आणि अचानक ब्लड प्रेशर कमी होतं. त्याचबरोबर ती त्वचेवरती जर असेल तर पुरळ येतात, खाज येतात, अशी वेगवेगळ्या प्रकारचा लक्षण समूह आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतो. काही वेळेला अशा माणसाला चक्कर पण येते, श्वास घ्यायला त्रास होतो आणि गंभीर प्रकारच्या ॲलर्जीमध्ये मात्र लगेच रिॲक्शन जर शरीराने दिली तर मृत्यू पण होतो. तेव्हा हे टाळण्यासाठी कुठल्या पदार्थाची ॲलर्जी आहे ते शोधून काढावं लागतं आणि त्या ॲलर्जीवरती उपाय म्हणून त्याला डिसेन्सिटायझेशन म्हणतात. म्हणजे सेन्सिटिव्हिटी असते, त्याच्या विरुद्ध शब्द डिसेन्सिटिव्हिटी, तर डिसेन्सिटायझेशन करतात आणि डिसेन्सिटायझेशन म्हणजे ज्या पदार्थाची ॲलर्जी आहे तो पदार्थ अगदी अल्प प्रमाणात आणि त्यानंतर हळूहळू वाढत्या प्रमाणात इंजेक्शनद्वारे सोडला जातो. म्हणजे थोडक्यात शरीरामध्ये प्रतिकारशक्ती तयार करेल. एखादी गोष्ट आपल्याला पचत नाही म्हणताना हळू थोडी खायची, नंतर काही दिवसांनी तिचं प्रमाण वाढवत वाढवत न्यायचं, म्हणजे शरीराला त्याची सवय होते. याला डिसेन्सिटायझेशन पद्धत म्हणतात आणि असं केल्यानं त्या पदार्थाची ॲलर्जी हळूहळू नाहीशी होते आणि कुठलंही इंजेक्शन किंवा औषधोपचार न देताना ही गोष्ट बरी होते. तेव्हा ही ॲलर्जी शोधून काढण्यासाठी काही वेळेला आपण बघतो डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर विचारतात या इंजेक्शनची किंवा गोळ्यांची तुम्हाला ॲलर्जी आहे का. मग इंजेक्शनची ॲलर्जी तपासायची असेल तर त्याचा थोडासा डोस आपण छोट्याशा सुईनी कातडीच्या खाली देतात, मग थोडा वेळ थांबतात तासभर, तिथे पुरळ विरळ उठलं नाही, खाज आली नाही, लाल झालं नाही, तर मग ते इंजेक्शन दिलं जातं, म्हणजे त्याचा अर्थ त्याची ॲलर्जी नाही. तेव्हा ॲलर्जी असेल त्या पदार्थापासून, म्हणजे धूळ असेल दूर राहायचं, कचरा असेल दूर राहायचं, एखादा वासाची ॲलर्जी असेल तर तो वास घ्यायचा नाही, हा ॲलर्जीपासून वाचण्याचा एक मार्ग आहे. तेव्हा त्याची तपासणी करून घ्यायची आणि त्यावर मग त्याप्रमाणे डॉक्टर सांगतील तशी काळजी घ्यायची.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण एक

0: इंजेक्शन दिलं जातं, म्हणजे त्याचा अर्थ त्याची अलर्जी नाही. तेव्हा अलर्जी असेल त्या पदार्थापासून, म्हणजे धूळ असेल दूर राहायचं, कचरा असेल दूर राहायचं, एखादा वासाची अलर्जी असेल तर तो वास घ्यायचा नाही. हा अलर्जीपासून वाचण्याचा एक मार्ग आहे. तेव्हा त्याची तपासणी करून घ्यायची आणि त्यावर मग त्याप्रमाणे डॉक्टर सांगतील तशी काळजी घ्यायची.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 7:10 मराठीतून प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून संक्षेपित आम्ही करत आहोत. तर जाऊया पुणे केंद्राकडे.
1: प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल आमच्या यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात लगेचच.
2: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
3: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
2: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
3: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
2: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
3: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
3: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
2: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
3: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
2: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
3: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
4: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
5: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
6: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग काय, स्वतः पासून सुरुवात कर.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी 3 जणांना अटक विशेष तपास पथकाची नियुक्ती. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. पुणे जिल्ह्यात बारामती इथं खेत बचाओ अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस आणि केळी पिकांच्या प्रकल्पांची तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं उभारलेल्या एआय केंद्राची पाहणी केली. नैसर्गिक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवामृत निर्मिती आणि वापराबाबतही त्यांनी माहिती घेतली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षित पौष्टिक अन्न निर्मितीला चालना मिळते असं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातील विविध धरणांमध्ये आता सरासरी 22% इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42% इतका होता. अमरावती विभागात सर्वाधिक 38% पाणीसाठा असून नागपूर विभागात 30, कोकण विभागात 27, नाशिक विभागात 24, छत्रपती संभाजीनगर 24 आणि पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 13% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्यपूर्व देशातील युद्धजन्य स्थितीची कमी झालेली तीव्रता, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील कमी उत्पादन आणि देशांतर्गत वाढती मागणी यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये काल कांदा दरामध्ये सुधारणा झाली. कांद्याचा दर प्रति क्विंटल 3000 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळाला आहे. पूर्व आशियाई देशांकडून कांद्याला वाढती मागणी आणि विविध राज्यांमधून खरेदी यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 1000 लसीकरण बूथ, ट्रान्झिट, फिरती आणि रात्रपाळी पथकं कार्यरत राहणार आहेत. राज्यातील 5 वर्षे वयापर्यंतच्या 1,03,00,000 बालकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलेंट ओरल पोलिओ लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. युवकांनी तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता याला अधिक महत्व द्यावं असं राज्यपाल म्हणाले. फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेबेरिनो यांनी यावेळी बोलताना भारत फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला निश्चितपणे मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आज राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेनं होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहा.

आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण

0: या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोंडगाव परिसरातून 3 आरोपींना अटक केली. हे तीनही आरोपी दिल्ली इथून आले असून त्यापैकी 1 हरियाणाचा आणि 2 बिहारचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी काल भिवंडी इथं दिली. तपासादरम्यान या व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि आजच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. याबाबत टाटा मेमोरियलचे डॉक्टर कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं,
1: जेव्हा पेशंट टाटा हॉस्पिटल सारख्या मोठ्या ठिकाणी येतो तेव्हा त्याला आपली ट्रीटमेंट कशी होईल, आपल्याला डॉक्टर भेटेल का, आपल्याला एवढे सगळे इन्व्हेस्टिगेशन कसे करता येईल याच्याकरता जे भीती असते, अप्रेन्शन असतं, त्यांना टोटल या ज्या जर्नीमधून नेव्हिगेट करायसाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जो त्यांचा तो हा नेव्हिगेशनचा आमचा कॅन्डिडेट असतो. पेशंट करता फार महत्वाचा आहे आणि इव्हन डॉक्टर्स करता सुद्धा, कारण डॉक्टर्स प्रत्येक गोष्ट स्वतः करू नाही शकत पण त्यांना दिसतं की पेशंटला बरोबर त्याचं काउन्सिलिंग झालं पाहिजे, त्यांचं कम्युनिकेशन झालं पाहिजे, याकरता हे जे पेशंट नॅव्हिगेशनचा कोर्स आहे तो फारच उपयुक्त आहे.
0: केतन अगरवाल याच्या लोहगडावर नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणानंतर काल पुण्यात संध्याकाळी गहुंजे इथल्या रहिवाशांनी अगरवाल कुटुंबासोबत एक प्रतिकात्मक मूक प्रकाश फेरी काढली. यावेळी जमलेल्या लोकांचे केतनच्या वडिलांनी आभार मानले. या प्रकरणात दोषी आढळलेल्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ही तळागाळातील कडवट शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे. काही नेते सोडून गेले तरीही शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्रमूठ आवळावी असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली इथं एका सभेत केलं. यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर टीका करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली. शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल वाशिम जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पातूरघाट ओलांडून मेडशी परिसरात पालखी दाखल होताच ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल च्या अखंड नामगजरानं परिसर दुमदुमून गेला. 700 वारकरी पालखीसोबत पायी वाटचाल करत असून ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा इथे अवैध रेती उपसा करत असताना लोडर खाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं असून तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. हवामान अंदाज. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचं दमदार आगमन झालं. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांचं आवाहन. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 22% उपयुक्त पाणी साठा. राज्यभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती, 3 जणांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, आता ऐकूया आजचे काही दिनविशेष। आज 28 जून हा दिवस इतिहास, राजकारण आणि जागतिक घटनांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। 1914 साली ऑस्ट्रियाचा राजकुमार आर्कड्यूक फ्रान्स फर्डिनेंड आणि त्याची पत्नी साराजेवो यांची हत्या झाली आणि या घटनेमुळेच पहिल्या महायुद्धाला बळ सुरुवात झाली। 28 जून 1926 रोजी गॉटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांच्या 2 कंपन्या एकत्र करून जगप्रसिद्ध मर्सिडीज बेन्झ या कंपनीची स्थापना झाली। 1972 साली दुसऱ्या भारत पाक युद्धानंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात ऐतिहासिक सिमला करार सुरू झाला। 28 जून 1921 साली भारताचे 9वे पंतप्रधान P.V. नरसिंह राव यांचा जन्म झाला। ते भारताच्या आर्थिक उदारीकरणाचे जनक मानले जातात। 28 जून 1940 रोजी बांगलादेशातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांचा जन्म झाला। 7:25 आत्ताच आपण ऐकलेत। श्रोते हो, आता 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: मिनिट झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
2: आपली मराठी.
1: अभिजात मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आतापर्यंत आपण विश्वकोशाचे संहिताखंड 1 ते 20 यांचा परिचय करून घेतला आणि या परिचय करून घेतानाच्या एका संवादात डॉक्टर मिठारी यांनी आपणाला सांगितलं होतं की विश्वकोश निर्मिती प्रक्रियेला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक परिचय ग्रंथ देखील तयार केला होता आणि त्याविषयी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य लोक यांच्याकडून अभिप्राय टीका हे देखील मागवलं होतं आणि त्या सगळ्यांचा मिळून एक विश्वकोश परिचय ग्रंथ तयार करण्यात आला होता. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे सागर शंकर, संपादकीय सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ ज्याची आज आपण माहिती घेणार आहोत, तर हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला, याचं स्वरूप कसं आहे?
1: मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 2 एप्रिल 1965 रोजी प्रकाशित झालेला आहे. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाचा परिचय करून देणारा हा परिचय ग्रंथ संपादित केलेला आहे. साधारण 121 पृष्ठांचा हा परिचय ग्रंथ आहे. विश्वकोशाचे स्वरूप, नमुन्याच्या नोंदी, पारिभाषिक शब्द आणि सूची अशा 4 प्रकरणांमध्ये या ग्रंथाची विभागणी केलेली आहे. जगातील ज्ञानाचा मराठीतील अधिकृत दस्तऐवज कसा असेल याचं दर्शन घडवणारा हा परिचय ग्रंथ आहे. मातृभाषेतून पायाभूत ज्ञान मिळाल्यास इंग्रजीसारख्या भाषेतील विचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची पात्रता सुशिक्षित मराठी वाचकांमध्ये निर्माण होईल असा विश्वास परिचय ग्रंथामध्ये व्यक्त केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ इंग्रजी येत नाही म्हणून कोणत्याही जिज्ञासूला ज्ञानाची वाट बंद राहू नये हा विश्वकोशाचा प्राथमिक उद्देश आहे. भविष्यात सर्व प्रकारचे उच्च व सूक्ष्म ज्ञान मराठीतूनच उपलब्ध व्हावे अशी स्थिती निर्माण करण्याचे ध्येय विश्वकोशानं बाळगलेलं आहे. अशा या महाकाय ज्ञान यज्ञाची व्याप्ती, उद्दिष्टे आणि नियोजनाची सविस्तर माहिती परिचय ग्रंथात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे.
0: सर, आपण आत्ताच म्हणालात की हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे, परंतु हा जो आराखडा ग्रंथरूपामध्ये जेव्हा प्रकाशित करण्यात आला तर तो करण्यामागे संपादक मंडळाचा नेमका हेतू काय होता?
1: हा परिचय ग्रंथ प्रकाशित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे मराठी विश्वकोशातील लेखन जास्तीत जास्त निर्दोष होण्याच्या दृष्टीने वाचक आणि विद्वानांची मते जाणून घेणे.
0: बरोबर.
1: त्यांच्या अभिप्रायावरून मुख्य विश्वकोशात योग्य त्या सुधारणा करता याव्यात हा मुख्य हेतू होता. यामुळे लेखक आणि संपादकांना त्यांच्या कार्याची निश्चित दिशा मिळते. या कार्यात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, पंजाब, अगदी जपान, जर्मनी, डेन्मार्क यासारख्या परदेशातील दूतावासांचंही सहकार्य मिळालेलं आहे. उदाहरणार्थ या परिचय ग्रंथातील फिनलंड विषयाची नमुना नोंद जी आहे ती फिनिश दूतावासाच्या सहकार्यानं पूर्ण झालेली आहे. ज्या त्या प्रदेशातील तज्ज्ञ जेव्हा आपल्या संस्कृतीबद्दल लिहितात तेव्हा ते अधिक बिनचूक आणि मौलिक ठरतं.
0: सर, 1965 साली ह्या परिचय ग्रंथाबाबत कार्यवाही झाली तर या वाचक आणि विद्वानांचे अभिप्राय या काळामध्ये कसे घेतले गेले किंवा विश्वकोशाकडे कसे आले?
1: तर हे पत्ररूपाने अभिप्राय आलेले होते किंवा काही विविध नियतकालिकांमधूनही या पद्धतीच्या टीका वगैरे आलेल्या होत्या. तर खूप मोठ्या प्रमाणात हे अभिप्राय प्राप्त झालेले होते. टीका प्रतिटीका आलेल्या होत्या. त्या प्रतिटीकांची स्वतंत्र पुस्तिकाही केली गेली होती. ही पुस्तिका विश्वकोशात लेखन संपादन करणाऱ्या मंडळींसाठी खूप उपयोगाची ठरली. उदाहरण सांगायचं झालं तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून मेहेंद्रेंची प्रतिक्रिया आली होती. परिचय ग्रंथात खरोष्ठी

0: पीचा उल्लेख करताना खरोस्टी असा केला गेला होता, म्हणजे परिचय ग्रंथामध्ये तसा छापला गेला होता. तर त्यांनी ती चूक लक्षात आणून दिली आणि ती चूक नंतर दुरुस्त केली गेली. तसंच पुढे मेहेंद्रेंनी अजून एक प्रतिक्रिया दिली होती की अवेस्था भाषेच्या नोंदीविषयी पुनर्लेखनाचा सल्ला त्यांनी दिला होता आणि त्या पद्धतीने संपादक मंडळाने प्रत्यक्ष कोशामध्ये अवेस्था भाषेची नोंद पुनर्लेखन करून प्रकाशित केली. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया, सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रियांचा सकारात्मक विचारही विश्वकोशाने केला. काही विपर्यस्त स्वरूपाच्या टीकाही केल्या गेल्या होत्या. त्यांनाही त्या त्यावेळी संपादक मंडळाने योग्य ते उत्तरं दिलेली आहेत.
1: म्हणजे मराठीतल्या खरोष्ठी लिपीबाबतही उल्लेख आलेला आहे आणि अवेस्ता या भाषेविषयी देखील उल्लेख आलेला आहे. आणि सर, आता आपण म्हणताय तर विश्वकोश जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये अनेक गाजलेले आहेत आणि आपल्या मराठीमध्ये निर्मितीचा हा पहिल्यांदा त्या काळी व्यापक प्रयत्न झाला, तर मराठी विश्वकोशासमोर नक्कीच आव्हानं असतील तर ती कोणकोणती होती?
0: पाश्चात्य देशांमध्ये ब्रिटानिका, अमेरिकाना यासारखे विश्वकोश घडवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. तिथे ज्ञान विज्ञानाचा विकास दीर्घकाळ झाल्यामुळे त्यांची पारिभाषिक शब्दावली विकसित आणि रूढ झालेली आहे. आपल्याकडे मात्र चित्र वेगळं आहे. आपल्याकडे ज्ञान विज्ञानाचा विकास अद्याप मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे, त्यामुळे आपली पहिली आणि मूलभूत गरज ही नवी परिभाषा घडवणं आणि ती वाक्यात वापरून अर्थपूर्ण करणं ही होती. केवळ शब्दकोशात शब्द देऊन ते जिवंत होत नाहीत, तर ते विश्वकोशासारख्या लेखनात वापरले जातात तेव्हा त्यांना अर्थगणता प्राप्त होते. सुरुवातीला ही नवी परिभाषा कदाचित थोडी बोजड वाटू शकते, पण सातत्याने वापर केल्यानंतरच ही प्रवाही बनते. त्यामुळे नवी परिभाषा निर्माण करणं हेच मराठी विश्वकोशासमोरील सर्वात मोठं आव्हान होतं.
1: सर, 2 एप्रिल 1965 हा परिचय ग्रंथ प्रकाशित झाला असा आपण उल्लेख केलेला आहे, तर हे आव्हान त्या काळी पेलणं म्हणजे खूपच कठीण होतं, कारण एवढी संपर्क साधनं त्या काळी नव्हती. तर विश्वकोशापुढे ही आव्हानं पेलण्यासाठी एक काहीतरी यंत्रणा त्यांनी राबवली असेल, तर ती काय होती आणि मार्गदर्शक खंड किंवा पुस्तिका त्या काळी काही तयार करण्यात आल्या होत्या का?
0: हो, हे आव्हान पेलण्यासाठी प्रत्यक्ष विश्वकोशाच्या मांडणी अगोदरच परिभाषा खंड प्रकाशित केलेला आहे. पारिभाषिक शब्दाच्या निर्मितीबाबत विश्वकोशाने अत्यंत चिकित्सक आणि सर्वसमावेशक धोरण स्वीकारलेलं आहे. पारिभाषिक शब्दांसाठी स्वतंत्र खंड निर्माण केलेला आहे. परिभाषा तयार करताना कोणत्याही एका कोशावर अवलंबून न राहता विविध अधिकृत स्रोतांचा आधार घेतलेला आहे. भारत सरकारचा पारिभाषिक शब्द संग्रह मुख्य आधार म्हणून वापरलेला आहे. तसेच काही विद्यापीठांनी तयार केलेल्या शब्दकोशांचं देखील सहाय्य घेतलेलं आहे. एकाच कोशाला सर्वस्वी मान्य न धरता गरजेनुसार शब्दांची निवड केलेली आहे. शब्दांची निवड करताना मराठी भाषेचं स्वरूप, प्रकृती लक्षात घेतलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरील एक वाक्यता राखून तो शब्द मराठीच्या प्रकृतीशी जुळतो की नाही याचा विचार केलेला आहे. मराठीत आधीपासूनच जे पारिभाषिक शब्द रूढ झालेले आहेत त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. काही इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द शोधण्याऐवजी ते अधिक स्पष्ट आणि रूढ असल्याने जसेच्या तसे ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा नटबोल्ट असे मराठीने स्वीकारलेले शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. विज्ञानाचा काटेकोरपणा जपताना भाषेचा जिवंतपणाही कमी होऊ दिलेला नाही.
1: सर, काही शब्द जे असतात ते अतिशय क्लिष्ट असतात आणि त्याचं रूपांतर करणं किंवा भाषांतर करणंही कठीण असतं, तर काही वेळेला दर्जा घसरण्याची देखील शक्यता निर्माण होते. मग अशा वेळेला विषयाचा दर्जा कमी होऊ न देता भाषा सोपी करणं कठीण असतं आणि विश्वकोशाने मग हा जो हेतू आहे हा कशा प्रकारे साध्य केला आहे याविषयी जरा सांगा.
0: विश्वकोशाची भाषा ही सर्वसामान्यांना समजेल अशी आहे.
1: हां,
0: काही क्लिष्ट, कठीण किंवा समजायला अवघड असले शब्द जाणीवपूर्वक टाळलेले आहेत. वाचकांना कोणताही विषय समजून घेताना भाषेचा अडथळा येऊ नये. विषय कोणताही असो तो शक्य तितक्या सोप्या आणि थेट भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वकोशात देण्यासाठी माहिती खूप असते पण ती मोजक्या आणि नेमक्या शब्दात मांडावी लागते.
1: बरोबर.
0: पालाळ, अनावश्यक विस्तार करणे टाळावे लागते. जेवढी माहिती आवश्यक आहे तेवढीच आणि तीही प्रभावीपणे मांडण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे वाचकांचा वेळ वाचतो आणि त्यांना हवी असलेली माहिती पटकन मिळते. शिवाय मराठी विश्वकोशात पारिभाषिक शब्द अत्यंत अचूकपणे आणि योग्य संदर्भात वापरलेले आहेत. त्यामुळे वाचकांना विषय समजण्यास मदत होते आणि त्यांच्या शब्दसंग्रहातही भर पडते. विश्वकोशातील माहिती ही वस्तुनिष्ठ आणि पुराव्यावर आधारित असावी लागते. लेखकाने आपले स्वतःचे मत, भावना किंवा पूर्वग्रह यात मिसळता कामा नये. मराठी

0: कशाची भाषा ही तटस्थता पाळते, माहिती केवळ तथ्य म्हणून मांडते, त्यावर कोणतेही भाष्य करत नाही, त्यामुळे विश्वकोशाची विश्वासार्हता वाढते आणि वाचकांना अचूक माहिती मिळते.
1: हा आराखडा किंवा हे नियम त्यावेळेला तर्कतीर्थांनी एक घालून घेतले होते, त्यामुळे विश्वकोश तयार करायला सोपं गेलं किंवा एक दिशा मिळाली. मराठी विश्वकोश सर्व विषय संग्राहक किंवा आकार विल्हे स्वरूपाचा असावा असं एक विचार त्यामध्ये होता, आणि हा विचार किंवा असं स्वरूप ठेवण्यामागे नेमका विचार काय होता आणि त्याची विषयावार रचना का केली आहे किंवा नाही याविषयी जरा आम्हाला सांगा.
0: परिचय ग्रंथामध्ये मराठी विश्वकोशाचं स्वरूप सांगितलेलं आहे. निरनिराळी शास्त्रे आणि कला एकमेकात इतकी मिसळलेली असतात की त्यांची विषयवार मांडणी करणं कठीण असतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी काटेकोरपणे विषयवार कोश रचना करणं अशक्य होतं. म्हणून सर्व विषय संग्राहक असंच स्वरूप योग्य ठरतं. सर्व विषय संग्राहक कोश रचनेतूनच हळूहळू विषयवार कोश उद्भवत असतात. शिवाय विषयवार रचलेल्या कोशामुळे सर्वसामान्य माणसांचा सर्व विषयांशी संबंध येत नाही. केवळ आपल्या विषयाचा कोश उघडून पाहणारा वाचक इतर विषयांपासून दूर राहतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सर्व ज्ञान क्षेत्रात शिरता यावे म्हणून सर्व विषय संग्राहक आणि आकार विल्हे अशा स्वरूपाची रचना निश्चित केली गेली होती.
1: हा म्हणजे एक शब्द घेतला तर त्या शब्दाविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला विश्वकोशामधून मिळू शकते. उदाहरणार्थ संग्राम, संग्राम म्हटलं की त्याविषयीची संपूर्ण माहिती मिळू शकते. म्हणून मग ते विषयावर आणि करण्याऐवजी सर्व विषय संग्राहक असं त्यांनी स्वरूप ठेवण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला होता आणि तसाच आराखडा किंवा दिशा दिली होती. आता मराठी विश्वकोश हा जो आहे हा ज्ञानाचा महासागर आहे, पण या महासागरातल्या माहितीची मांडणी करताना विषयाला कशी जागा दिली गेली आणि त्यामागे काही गणित असतं का याविषयी जरा थोडक्यात सांगा.
0: अशा विश्वकोशाचं काम सुरू करण्यापूर्वी संपादकांना एक महत्वाचं गणित मांडावं लागतं.
1: हा
0: ते म्हणजे विषयवार पृष्ठसंख्या निश्चिती. जर हे नियोजन केलं नाही तर महत्वाचे विषय त्रोटक राहतील आणि कमी महत्वाच्या विषयांना अनावश्यक विस्तार होईल. कोशात प्रमाणबद्धता राखण्यासाठी ही विभागणी गरजेची असते, मात्र पृष्ठसंख्या ठरवण्याची कोणतीही सर्वमान्य अशी एकच शास्त्रीय पद्धत नाही. हा निर्णय प्रामुख्याने दोन गोष्टीवर अवलंबून असतो, एक आपल्याकडे उपलब्ध असलेली पृष्ठसंख्या आणि दोन आपला जो लक्ष वाचक आहे तो. उदाहरणार्थ मराठी विश्वकोश प्रामुख्याने मराठी वाचकांसाठी आहे, त्यामुळे इतिहास या विषयासाठी निश्चित केलेली 900 पानांपैकी 400 पाने भारतीय इतिहासाला आणि त्यातही 100 पाने महाराष्ट्राच्या इतिहासाला देणे हा निर्णय मराठी वाचकांची गरज ओळखून घेतलेला असतो. यात थोडा वैयक्तिक दृष्टिकोन असला तरी तो वाचकांच्या हिताचा असतो. हा परिचय ग्रंथ विश्वकोश निर्मिती मंडळाच्या www.मराठीविश्वकोश.org आणि www.विश्वकोश.मराठी.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
1: मराठी विश्वकोश निर्माण होण्याआधी मराठी विश्वकोशाचा हा जो परिचय ग्रंथ तयार करण्यात आला त्याविषयी आपण आम्हाला खूप छान माहिती सांगितली. सागर शंकर सर, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, त्यावर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com यावर आपण आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा याविषयी कळवू शकतात. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन वक्ते आणि नवीन विषय यासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: Aquí.
1: Aquí.
0: Aquí ya Maraquí.
1: Aquí.
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या
3: 1143

या किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करतो आहे भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या शांता शेळके यांच्या गीतानं, आणि हे गीत गायलंय पद्मजा फेणाणी जोगळेकर.

कार्यक्रमात आता ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं नितीन आठवे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: मी येत आहे,
1: मी येत आहे,
2: मी येत आहे,
3: मी येत आहे,
4: मी येत आहे,
5: मी येत आहे,
6: आम्ही येत आहोत।
2: अरे पण कुठे?
6: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर।
2: अरे पण कधी?
6: 28 जून रोजी सकाळी 9:30 वाजता।
2: अरे पण कशात?
6: बाल जगत या कार्यक्रमात। बाल दोस्तानो अवश्य ऐका
7: पावसाची गंमत सांगणारा कार्यक्रम
6: पाऊस गाणी।
7: या बालगायकांना मार्गदर्शन केलं आहे संध्या सुर्वे यांनी।
6: निर्मिती सहाय्य सोनाली सावंत यांचं। सादर करते विवेक वानखडे।

अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 किमान 68,900 लोक बेपत्ता. आणि गोव्याचा 14 आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ ठरला भारताचा 96 बुद्धिबळ ग्रँडमास्टर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर

वर विचारविनिमय करतील. सेशल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान रोश कैमान इथे होणाऱ्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलांचं एक पथक आणि भारतीय नौदलाची दोन जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. सेशल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना संपूर्ण प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंकडून खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून यात्रा सुरू असताना मदतीसाठी विनंती प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयानं हा सल्ला जारी केला आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रा करणाऱ्या काही भारतीय नागरिकांनी चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रवेश परवाना आणि व्हिसा न घेता नेपाळमध्ये प्रवास केला असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परिणामी अनेक यात्रेकरू अडकून पडले असून त्यांनी मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. आवश्यक परवानगी मिळण्याची अपेक्षा धरून प्रवास केल्यामुळे प्रवासादरम्यान अडचणी येऊ शकतात असं सांगत यात्रेकरूंनी प्रवासी कागदपत्रांशिवाय यात्रा सुरूच करू नये असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. यात्रेला जाण्यापूर्वी आपले वाहतूकदार रीतसर नोंदणीकृत आणि अधिकृत आहेत ना हे पडताळून पाहण्याचं आवाहनही सर्व यात्रेकरूंना केलं आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं आरोग्य सेवेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. प्रत्येक नागरिकाला सुलभ परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेनं देश वाटचाल करत आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. एका खासगी प्रसारमाध्यमाच्या डॉक्टर्स डे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना त्यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजना सुरक्षितता योजनांपैकी एक असल्याचं अधोरेखित केलं. या योजनेअंतर्गत सुमारे 62 कोटी लोकांना संरक्षण दिलं जात असून ती कुटुंबांना आर्थिक संरक्षणासह वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या भूकंपांमुळे मृतांची संख्या आता 1430 वर पोहोचली आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाला तडाखा देणाऱ्या 7.2 आणि 7.5 रिक्टर तीव्रतेच्या सलग 2 भूकंपांनंतर बचाव कार्य सुरू असतानाच ही ताजी आकडेवारी हाती आली आहे. किमान 68,900 लोक बेपत्ता असल्याची माहिती संबंधित कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान काल संध्याकाळी 7 च्या सुमारास अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात 6.2 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. भारत, पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तान याशिवाय दिल्ली NCR, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हरियाणासह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे शास्त्रज्ञ संजय कुमार प्रजापती यांनी हा भूकंप मध्यम तीव्रतेचा असून यामुळे फारसं नुकसान होण्याची शक्यता नसल्याचं आकाशवाणीला सांगितलं. अल्पकाळ टिकलेल्या युद्धविरामानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या लष्करानं सलग 2र्या दिवशी इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. शुक्रवारी एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या लष्करी विमानांनी इराणची लष्करी पाळत ठेवण्याची यंत्रणा, दळणवळण प्रणाली, हवाई संरक्षण केंद्र, ड्रोन साठवणूक केंद्र आणि सुरुंग पेरण्याची क्षमता असलेल्या यंत्रणांना लक्ष्य केल्याची माहिती US सेंट्रल कमांडनं समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे दिली आहे. सुरक्षिततेच्या अनिवार्य नियमांचं पालन न करणाऱ्या शिकवणी वर्गांना दिल्लीत यापुढे कामकाज करण्याची परवानगी दिली जाणार नाही असा इशारा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिला आहे. एका व्हिडिओ संदेशात
गुप्ता।

0: यांनी सांगितलं की अधिक कडक देखरेख, वाढीव उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांची अधिक चांगली सुरक्षितता निश्चित करण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच एक भक्कम नियामक कायदा आणणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल. नियोजित टीईटी परीक्षेच्या आदल्या दिवशी भिवंडी पोलिसांनी या प्रकरणामधील 3 संशयित सदस्यांना अटक करून प्रश्नपत्रिका फुटीचा मोठा कट उधळून लावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन, समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकात आज लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर गट अ मधील आपल्या अखेरच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आतापर्यंत खेळलेल्या 4 सामने जिंकले असून भारत गट अ च्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं 4 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी अद्याप एकही सामना न हरलेल्या ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याचं उद्दिष्ट भारतासमोर आहे. गोव्याचा 14 आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ हा बोस्निया आणि हर्जेगोविना इथल्या सारायेवो जीएम मिक्स स्पर्धेत आपला 3रा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण करून भारताचा 96 बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. फिफा विश्वचषकात आज सकाळी अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेडियमवर झालेल्या गट एल मधील सामन्यात इंग्लंडनं पनामाचा 2-0 असा पराभव केला. जूड बेलिंगहॅम आणि हॅरी केन यांनी प्रत्येकी 1 गोल केला आणि या विजयासह इंग्लंडनं गट एल मध्ये अव्वल स्थान निश्चित केलं. आज आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुडुच्चेरी, कराईकल, तेलंगण, विदर्भ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उद्यापर्यंत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 किमान 68,900 लोक बेपत्ता आणि गोव्याचा 14 आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ ठरला भारताचा 96 बुद्धिबळ ग्रँड मास्टर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करतोय रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलंय अनघा मगदूम यांनी आणि सादर करते विवेक वानखडे.
2: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती. निवेदिका अनघा मगदूम, सादर करते विवेक वानखडे.

0: नमस्कार श्रोते हो, अवतीभवती या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपलं मनापासून स्वागत करते. गेल्या आठवड्यात आपल्या जिल्ह्यात घडलेल्या घडामोडींचा आता सविस्तर आढावा घेऊया. सुरुवातीला ठळक घडामोडी. पानवल धरण नूतनीकरणाचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं लोकार्पण. रत्नागिरीकरांना आता मिळणार 7.5 MLD पाणी. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी रत्नागिरी जिल्हा झालाय सज्ज. जिल्ह्यातील 58,815 बालकांचे होणार लसीकरण. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मोफत काजू कलमे योजनेचा रत्नागिरीमध्ये खासदार नारायण राणे यांच्या हस्ते शुभारंभ. उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, जागतिक योग दिनी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचं आवाहन. सतर्क रहा आणि खबरदारी घ्या. आगामी पावसाळी पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे पर्यटकांना आवाहन. राज्यासह रत्नागिरीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 घोषित. घरोघरी जाऊन होणार पडताळणी. सन 2023 आणि 24 चे कृषी पुरस्कार जाहीर. रत्नागिरी जिल्ह्यातील 6 जणांचा समावेश. पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला आढावा. आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहण्याचे दिले निर्देश. आता पाहूया सविस्तर वृत्तांत. रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या पानवल धरणाच्या मजबुतीकरण आणि नूतनीकरण कामाचे लोकार्पण गेल्या आठवड्यात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून दिमाखात संपन्न झाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विशेष स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हे काम पूर्ण करण्यात आले. या धरणातून आतापर्यंत केवळ 2 दशलक्ष लिटर्स अर्थात 2 MLD होत असलेल्या पाणी पुरवठा आता 7.5 MLD म्हणजेच 7.5 दशलक्ष लिटर्स इतका वाढणार आहे. या सोहळ्याला आमदार किरण सामंत, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, मुख्याधिकारी वैभव गारवे, कार्यकारी अभियंता विजय पाटील तसंच नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक नगराध्यक्षा श्रीमती सुर्वे यांनी केले तर मुख्याधिकारी गारवे यांनी आभार मानले. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ उदय सामंत म्हणाले,
1: 1965 सालामध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी या पानवल धरणाचं काम सुरू केलं होतं आणि रत्नागिरीकरांच्या पाण्याचा प्रश्न ग्रॅव्हिटीनं सोडवण्याचा प्रयत्न त्यावेळी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी केला. आणि मागच्या 2-3 वर्षापासून जो जुना डॅम होता त्याचा लिकेजेस फार होती, त्याच्यामध्ये काही अडचणी तांत्रिक निर्माण झालेल्या होत्या. स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर तो कधी ढासळू शकतो अशा पद्धतीचं चित्र होतं. पण आज मला लोकप्रतिनिधी म्हणून समाधान आहे आणि विशेषतः मी धन्यवाद देतो ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना. मुख्यमंत्री असताना त्यांनी जो निधी उपलब्ध करून दिला स्मार्ट सिटीचा, त्याच्यामधनं हे 20 कोटी रुपयाचं काम आम्ही पूर्ण करू शकलो. आणि भविष्यामध्ये रत्नागिरी शहराला 2 MLD पाणी मिळत होतं, त्याच्यामध्ये तिप्पट वाढ झाली आणि 6.5 ते 7.5 MLD पाणी
0: याचवेळी रत्नागिरी शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सुटसुटीत करण्याच्या दृष्टीनं रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे नव्यानं विकसित करण्यात आलेल्या ट्रक टर्मिनसचे लोकार्पण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं. एकत्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली UDPCR 2020 मधील समावेशक आरक्षण या विशेष तरतुदीनुसार साळवी स्टॉप येथील आरक्षण क्रमांक 117 हे ट्रक टर्मिनस उभारण्यात आलंय. या नव्या सुविधेमुळे शहरातील अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. या सुविधेमुळे स्थानिक ट्रॅव्हल्स व्यावसायिक आणि चालक मालक यांना हक्काची आणि सुरक्षित जागा उपलब्ध झाली. याच दिवशी रत्नागिरी शहरानजीकच्या पाटबंधारे विभागाच्या नूतनीकरण केलेल्या सिंचन भवन इमारतीचं उद्घाटन सुद्धा पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. तसंच माळनाका येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतनीकृत शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. रत्नागिरी जिल्ह्यात 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओपासून संरक्षण मिळावं यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. आज ही मोहीम जिल्ह्यात सर्वत्र राबवण्यात येत आहे. याबाबत बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठले म्हणाले,
2: पोलिओ हा लहान बालकांमध्ये कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करू शकणारा गंभीर आजार आहे. भारताने पोलिओमुक्त देश म्हणून यश मिळवले असले तरी हे यश कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे संरक्षण पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज दिनांक 28 जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी माननीय जिंदाल सर, जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय श्रीमती अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, उपाध्यक्ष माननीय श्री विलास चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत असून जिल्हा आरोग्य विभाग यासाठी अत्यंत सक्रियतेने काम करत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकूण 58,815 लाभार्थी बालके असून

0: त्यांच्या लसीकरणासाठी 1,659 पोलिओ बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. या बूथवर 3,477 आरोग्य कर्मचारी अविरत कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी ही पोलिओ लसीकरण बूथची व्यवस्था आहे. तसेच दुर्गम व वंचित भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य कर्मचारी घर भेटीद्वारेही लसीकरण करणार आहेत. माझे सर्व पालक आणि नागरिकांना नम्र आव्हान आहे की आपल्या जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला आज जवळच्या लसीकरण केंद्राला भेट देऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत. बालकाला यापूर्वी नियमित लसीकरण झालेले असले तरी पल्स पोलिओ मोहिमेतील हा अतिरिक्त डोस देणे तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येक बालकाला 2 थेंब पोलिओ मुक्त भविष्यासाठी आपला संकल्प या भावनेने आपण सर्वांनी या राष्ट्रीय आरोग्य उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदूया. आपल्या एका छोट्या कृतीमुळे आपल्या बालकांचे भविष्य सुरक्षित, निरोगी आणि सक्षम राहण्यास मदत होईल. चला 28 जून रोजी म्हणजेच आज प्रत्येक बालकापर्यंत पोलिओचे 2 थेंब पोहोचवून रत्नागिरी जिल्हा कायम पोलिओ मुक्त ठेवण्याचा संकल्प करूया. धन्यवाद.
1: रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मागेल त्याला काजू कलमे या महत्वाच्या योजनेचा माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरीतील भाटे येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र येथे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते उपस्थित शेतकऱ्यांना काजू कलमांचं अधिकृत वितरण करण्यात आलं. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास 4,00,000 काजूंच्या रोपांचं मोफत वाटप केलं जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल 2,000 हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली येणार असून भविष्यात काजूच्या माध्यमातून सुमारे 100 कोटी रुपयांची उलाढाल होण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
2: आपण मेहनत केली, परिश्रम केलं, मिळवलं तर तुमच्या स्वप्नात ते तुम्ही आणि कुटुंब बनाल. कठीण काही नाहीये, पण तशी मेहनत परिश्रम घेतले पाहिजे आणि मिळवलेल्या पैशाचा विनियोग योग्य करायला पाहिजे.
1: या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्यासह संशोधन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी किरण मालशे, संतोष वानखडे आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ते मिळणं हा त्यांचा हक्क आहे, त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय ठेवून अतिक्रमण तात्काळ दूर करावीत आणि रस्त्यांचे बळकटीकरण करावे असे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना बारमाही आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी खेड येथील शासकीय विश्रामगृहात महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील शेत रस्त्यांची सद्यस्थिती, रस्त्यावरील अतिक्रमण, रस्त्यांचे बळकटीकरण तसंच प्रलंबित कामांना गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांच्या विविध समस्या आणि निवेदनं स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे कडक निर्देश राज्यमंत्री कदम यांनी दिले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत, आयुष विभाग आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्य हिरानडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठले आदींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिना शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी श्री जिंदल म्हणाले,
3: योग ही आपली एक मोठी कला आहे, हे सर्व ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात एक्सेप्ट केलेली आहे. माझं सर्वांना आवाहन आहे की तुमची दैनिक क्रियामध्ये योगाचा थोडासा तुम्ही एक स्थान ठेवला पाहिजे. सकाळी 5 मिनिट 10 मिनिट अर्धा तास किंवा आठवड्यामध्ये 2 वेळा 3 वेळा 4 वेळा तुम्ही जर योगाचा समावेश केला तुमची दैनिक क्रियामध्ये
1: तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे म्हणाल्या,
4: प्राचीन परंपरेमध्ये भारतामध्ये अनेक वर्षानुवर्ष शतक योगाभ्यास हा केला जातो आणि योगाचा जन्म हा भारताच्या भारतीय उपखंडातला आहे. लवचिकता राखण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी योगाचंही तितकंच महत्व आहे. याची टॅगलाईनच आहे की निरोगी वृद्धत्वासाठी योग करा.
1: गेल्याच आठवड्यात गणपतीपुळे येथील समुद्रामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या पर्यटकांपैकी 5 जणांचा बुडून मृत्यू झाला होता. या अत्यंत

0: दुर्दैवी घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी आगामी पावसाळी पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना आवाहन केलंय.
1: नमस्कार, मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि या मान्सूनच्या आगमनाबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भारताच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे पर्यटक पर्यटनासाठी भेट देत आहे. परंतु या पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतानाच त्यांच्या कुटुंबाच्या त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देणे तेवढेच गरजेचे आहे. जेवढा निसर्ग सुंदर आहे तेवढाच आपल्याला आपली काळजी घेणेही गरजेचं आहे, कारण पावसाळ्यात समुद्र हा रौद्ररूप धारण करत असतो आणि अशाच एका घटनेमध्ये गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथील 5 तरुण मुलांचा दुर्दैवीरित्या अंत झालेला आहे. ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करत आहे की पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना आपण आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, कोणताही धोका पत्करू नये. समुद्र या मान्सून सीझनमध्ये अत्यंत खवळलेल्या रौद्र अवतारामध्ये असतो, त्यामुळे समुद्रात उतरण्याचा अट्टहास कृपया करू नये. भरती अहोटीच्या वेळा आपण आवर्जून जाणून घ्याव्यात. पावसाळ्यात समुद्रात अंतर्गत प्रवाह अत्यंत वेगवान असतात, जे वरून शांत दिसतात परंतु ते माणसाला मध्ये उडून घेऊन नेण्यास सक्षम असतात. अशा धोकादायक समुद्र किनाऱ्यावर पोलीस प्रशासनाने आणि प्रशासनातर्फे अनेक फलक बॅनर्स तिथे लावलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तिथे लाऊडस्पीकरमधून अनाउन्समेंट होत आहे. कृपया अशा अनाउन्समेंटकडे अशा बॅनरकडे आपण दुर्लक्ष करू नका. तुमच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक तिथे तैनात आहेत, होमगार्ड्स तिथे तैनात आहेत, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे पोलीसही तिथे तैनात आहे. कृपया त्यांनी दिलेल्या सूचनांना त्यांनी वाजवलेल्या शिट्टीच्या इशाऱ्यांना आपण दुर्लक्षित करू नका. जंगलातील किंवा दुर्गम भागातील अनोळखी धबधब्यांवर जाणे टाळा. अचानक येणाऱ्या पुरामुळे किंवा पाण्याच्या लोंढ्यामुळे पर्यटक बऱ्याचशा धबधब्यांवर अडकून पडतात, तर कृपया अशा ठिकाणी अवघड ठिकाणी डोंगराच्या ठिकाणी कडीकपाराच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा किंवा जीवघेणा स्टंट करण्याचा प्रयत्न आपण करू नका. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेले रस्ते हे नागमोडी वळणाचे आहेत, बरेचसे रस्ते हे घाट माथ्याचे आहेत. अशा ठिकाणी कृपया जो स्पीड लिमिट आहे त्या स्पीड लिमिटमध्येच गाडी चालवावी. घाट रस्त्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळण्याचीही शक्यता असते, अशा ठिकाणीही आपण काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वादळी वारे किंवा अतिवृष्टीचा इशारा असल्यास अशा शासनाच्या सल्ल्यानुसारच प्रशासनाच्या सल्ल्यानुसारच आपला पुढील बेत आपण आखावा, अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. हुल्लडबाजी आणि अतिउत्साह अनेकदा अपघातांना आमंत्रण देतात. पर्यटनस्थळाचे पावित्र्य आणि स्वतःचे भान राखणे पर्यटकांना गरजेचे आहे. निसर्गाचा आनंद जरूर घ्या पण त्याच्या शक्तीचा आदर करा. तुमचा एक निर्णय तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या सुरक्षिततेची हमी देतो. सुरक्षित पर्यटन, सुखी पर्यटन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
0: महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागानं सन 2023 आणि 2024 वर्षाकरताचे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले असून यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 6 मान्यवरांचा समावेश आहे. यामध्ये 2024 पुरस्कारांमध्ये राजापूर तालुक्यातील ओणी येथील डॉ शैलेश सुभाषचंद्र शिंदे देसाई यांना ठाणे विभागातून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, तर चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील अनंत बाबाजी खांबे यांना सर्वसाधारण गटातून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. आकाशवाणीशी बोलताना डॉक्टर शैलेश शिंदे देसाई म्हणाले,
2: बरीच वर्ष शेती क्षेत्रात काम करत असताना शेतकरी बांधवांसाठी जे विस्तार कार्यकर्त्याचं म्हणून मी काम केलं आजपर्यंत, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून लेख लिहिले शेतीसाठी, त्याचप्रमाणे माझे जवळपास 300 मॅगझिन्स मध्ये मराठी मॅगझिन्स मध्ये लेख प्रकाशित झालेले आहेत, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक पुस्तक आहे, त्याचप्रमाणे 5 आंतरराष्ट्रीय लेख प्रकाशित झालेले आहेत विविध अॅग्रिकल्चरच्या विषयावरती, आणि सभांमधून मेळाव्यामधून लोकांना जे मार्गदर्शन केलं आजपर्यंत, तर त्याचं कुठेतरी शासनाने दखल घेतली याबद्दल समाधान वाटत आहे. आणि हा पुरस्कार सर्व शेतकरी बांधवांचाच आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मी बँकेची परीक्षा दिली होती आणि बँकेमध्ये उच्च पदावरती कृषी अधिकारी म्हणून काम करत होतो, आणि अशा वेळेला एक आपल्या आपलं जे ज्ञान आहे शेतीमधलं ते फक्त आपल्यापुरतच न राहता आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा मिळावं या हेतूने मी आपल्या ग्रामीण भागातील युवकांसाठी आणि महिलांसाठी काम करण्याकरता शेतकऱ्यांकरिता. मी त्यावेळेला नोकरी सोडली 2020 सालामध्ये आणि क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ आपल्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी किंवा आपण काही केलेले प्रयोग आहेत ते युवकांपर्यंत प्रशिक्षणाद्वारे

0: पोहोचवावे यासाठी मी पूर्णवेळ शेतीमध्ये झोकून दिले. केलेल्या मेहनतीला कुठे शासनाने दखल घेतली त्याबद्दल समाधान व्यक्त करता येतं आज का या ठिकाणी.
1: सन 2024 पुरस्कारांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील आनंद जयंत देसाई यांना ठाणे विभागातून वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथील पत्रकार मैरून हमीद नाकाडे यांना ठाणे विभागातून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, तर चिपळूण तालुक्यातील भिले येथील धनंजय श्रीकृष्ण केतकर यांना ठाणे विभागातून उद्यान पंडित पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. तर राजापूर तालुक्यातील खरवते गावठाणवाडी येथील दयानंद बाबाजी चौगुले यांना सर्वसाधारण गटातून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. आकाशवाणीला आपली प्रतिक्रिया देताना पावस येथील आनंद देसाई म्हणाले,
2: मला 2010 महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित हा पुरस्कार देखील जाहीर झाला होता आणि तो 2011 मला शिर्डीला मिळाला होता. माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते तो समारंभ पार पडला होता. आता त्यानंतर जवळजवळ 16 हा मला कृषीभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा परत राज्यपाल महोदयांच्या हस्ते मिळतोय. मला अतिशय आनंद होतोय कारण मधला काळ हा खूप आहे 16 वर्षाचा, पण आता जो कृषीभूषण पुरस्कार मिळतोय ते मी जे आंब्यामध्ये काम केलंय त्याचं चीज झालेलं आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद झालाय. आमच्या घरातल्यांनाही खूप आनंद झालेला आहे. आम्ही व्यवसायामध्ये खूप बदल केले. ते कसं काय कॉस्ट सेव्हिंग होईल कारण आता बदलत्या हवामानामुळे आंबा बागायतदारांचं खूप नुकसान होत आहे कारण लहरी हवामान आहे आणि त्याच्यावर आपण विजय मिळवायला लागतो. कारण हवामान कसं असणं हे आपल्या जरी हातात नसलं तरी आपण फवारण्या किती घ्यायच्या, कुठच्या घ्यायच्या, कुठच्या वेळेला घ्यायच्या हे आपल्या हातात असतं. एक तर आपला शेतकरी आशावादी असतो की सीझन जरी कसाही गेला असला म्हणजे यंदाही ती 20-25% येईल येऊन न परवडणारा सीझन झाला, पण पुढे तो परत जून महिन्यात खत घालतो, नोव्हेंबर महिन्यात औषधं मारायला घेतो आणि तो आशावादी की पुढल्या वर्षी मला चांगलं उत्पन्न मिळेल म्हणून. त्या योगे ह्याच्यावर जर का तुम्ही खर्चावर कंट्रोल ठेवलात तुम्ही तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि ती गोष्ट मी केली ह्या दृष्टीने.
1: 1 जुलै रोजी कृषी दिनाच्या औचित्यानं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. भारत निवडणूक आयोगाने राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 घोषित केला असून त्याची प्रत्यक्ष सुरुवात रत्नागिरीसह संपूर्ण राज्यात 30 जून 2026 पासून होत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिली आहे. या मोहिमेत पारदर्शकता आणि अचूकतेसाठी 1 ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आलाय. या कार्यक्रमाच्या टप्प्यानुसार 20 जून ते 29 जून 2026 दरम्यान तयारी, प्रशिक्षण आणि छपाईचा कालावधी असेल. 30 जून ते 29 जुलै 2026 या काळात बीएलओ मार्फत घरोघरी जाऊन पडताळणी केली जाईल. त्यानंतर 29 जुलै रोजी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करून 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदारांना 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येतील, ज्यांचा निकाल 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2026 दरम्यान लावला जाईल आणि अखेर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. टीम कोकण कोस्टल तर्फे आज रत्नागिरी 100वी प्रॅक्टिस रन आयोजित करण्यात आली होती.
3: कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन, याला अख्ख्या कोकणामध्ये कोकणवासियांनी कोकणवासियांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली हाफ मॅरेथॉन असं ओळखलं जातं. चौथं पर्व 3 जानेवारी 2027 रोजी आहे. फक्त मॅरेथॉन एका दिवसापुरती नाही घ्यायची तर ह्या मॅरेथॉनच्या दृष्टीने सर्व रत्नागिरीकरांची कोकणवासियांची तयारी करून घ्यायची म्हणून दर रविवारी टीम कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन तर्फे प्रॅक्टिस रन आयोजित केली जाते. ही प्रॅक्टिस रन सर्वांसाठी मोफत असते. आजचा हा प्रॅक्टिस रनचा 100वा रविवार होता म्हणजे सलग 100 रविवार ही प्रॅक्टिस रन आयोजित केली जात आहे. नुसतंच कोकण कोस्टल नाही तर बाकी इतर मॅरेथॉनमध्ये देखील सहभागी होण्यासाठी या प्रॅक्टिस रनच्या माध्यमातून सर्व धावपटूंना तसेच सर्व कोकणवासियांना तयार केलं जात आहे. आज 150 ते 200 रत्नागिरीकर या प्रॅक्टिस रनसाठी उपस्थित होते. धन्यवाद. प्रसाद देवस्थळी.
1: तर श्रोते हो, या होत्या घडामोडी गेल्या आठवड्यातील. अवतीभोवती घडणाऱ्या या घडामोडींचा आढावा आम्ही या कार्यक्रमात मांडत असतो. कसा वाटला जरूर कळवा. आमच्या व्हॉट्सअप क्रमांक 9403573485 या क्रमांकावर. आणि आता या कार्यक्रमातून मी अनघा योगेश मगदूम आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
4: रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभोवती आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलं होतं अनघा मगदूम यांनी आणि सादर करते होते

विवेक पानखडे श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आता प्रसारित करत आहोत लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत मैंने प्यार किया या चित्रपटातल्या असद भोपाली यांच्या गीतासोबत. राम लक्ष्मण यांचं संगीत आणि गातायत SP बालसुब्रमण्यम.

0: मी येत आहे,
1: मी येत आहे,
2: मी येत आहे,
3: मी येत आहे,
4: मी येत आहे,
5: मी येत आहे,
6: आम्ही येत आहोत।
2: अरे पण कुठे आहे?
6: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर।
2: अरे पण कधी?
6: 28 जून रोजी सकाळी 9:30।
2: अरे पण कशात?
6: बाल जगत या कार्यक्रमात।
2: बाल दोस्तानो, अवश्य ऐका
7: पावसाची गंमत सांगणारा कार्यक्रम
2: पाऊस गाणी।
7: या बाल गायकांना मार्गदर्शन केलं आहे संध्या सुर्वे यांनी।
2: निर्मिती सहाय्य सोनाली सावंत यांचं। सादर करते विवेक वानखडे।
6: नक्की।

कुमार सानू यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातलं. श्रोतेहो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया, आशिकी या चित्रपटातलं समीर यांचं. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत अनुराधा पौडवाल.

मीरा का मोहन या चित्रपटातल्या या गीतासोबतच श्रोतेहो लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात पावसाची गंमत सांगणारा बालगीतांचा पाऊस गाणी हा कार्यक्रम. या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलंय संध्या सुर्वे यांनी. निवेदिका आहेत सोनाली सावंत आणि सादर करते विवेक वानखडे.
1: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल जगत.

नमस्कार नमस्कार नमस्कार बालदोस्तानो, कसे आहात? आता पाऊस सुरू झाला आहे हो ना? बरेच दिवस या पावसाने आपल्याशी खेळच खेळला, येतच नव्हता, पण आता मात्र अधूनमधून यायला लागला आहे हो ना? बालदोस्तानो, पाऊस सुरू झाला की मला पावसाची गाणी आठवतात. तुम्हाला आठवतात का? तुम्ही म्हणता का पावसाची गाणी? आजच्या आपल्या बालजगत या कार्यक्रमात आपण अशीच पाऊस गाणी ऐकणार आहोत. तुम्हाला ऐकायला आवडतील ना? ही गाणी म्हणणारे आपले बालमित्र आहेत रुद्राणी मुळे, त्रिषा पेणसे, कपीश माइणकर, कौशिकी रानडे, इरा भाटवडेकर, कौशिकी नवाथे आणि

0: सावनी सरपोतदार. आणि या आपल्या बालदोस्तांना हार्मोनियमची साथ केली आहे ओजस करकरे यांनी, तर तबला साथ केली आहे स्वरूप नेने यांनी. इतर तालवाद्य स्वराज्ञी सरपोतदार आणि या पाऊस गाण्यांचं सूत्रनिवेदन केलं आहे सावनी सरपोतदार हिने. या बालदोस्तांना मार्गदर्शन केलंय संध्या सुर्वे यांनी. चला तर मग, पाऊस तर हळूहळू पडायला लागला आहे, आपणही पाऊस गाण्यांमध्ये चिंब होऊया. ऐकूया आजचा आपला बालजगतचा पाऊस गाण्यांचा कार्यक्रम.
1: नमस्कार बालदोस्तांनो, बालजगत या कार्यक्रमामध्ये मी सावनी सरपोतदार आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आम्ही तुमच्यासाठी पाऊस गाणी घेऊन आलो आहोत. काय मग मित्रांनो, पाऊस पडायला लागला की नाही तुमच्याकडे? यावर्षी पाऊस चांगलाच लांबला, पण आता थोडा थोडा पडायला लागलाय. आमच्या क्लासची रुद्राणी म्हणतेय, पावसाने नुसती पिरपीर लावली. या पावसाच्या पिरपिरीमुळे नेमकं काय झालंय ते रुद्राणीमुळेच्या आवाजातच ऐकूया.
2: पिरपीर.

सुरुवातीला पावसाने अशी पिरपिर लावली खरी, पण आता मात्र पावसाने जोर धरायला सुरुवात केली आहे हं। टपोरे थेंब पडू लागलेत, काही ठिकाणी गाराही पडायला लागलेत आणि आमची छोटी मैत्रीण त्रिषा पेंडसे हिला गारा वेचायचा मोह आवरत नाहीये। मग बघूया ती काय म्हणते या गाण्यात।

आता मात्र पाऊस चांगलाच कोसळायला लागलाय. काळे भोर ढग आकाशात गर्दी करायला लागलेत. मोरांचा केकारा ऐकू येऊ लागलाय. अशा वेळी कवी गदी माडगुळकर यांचं वरदक्षिणा चित्रपटातील घन घन माला हे गीत नाही आठवलं तरच नवल. हेच गीत आपण ऐकूया कपीश मायणकर याच्याकडून.

0: असा बेधुंद पाऊस कोसळत असताना ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट, सगळंच दृश्य कसं विलोभनीय. बदकांचा नाचणारा थवा, बेडूकदादांचं डराव डराव ओरडणं, या सगळ्यामुळे आमची मैत्रीण कौशिकी रानडे पावसात चिंब भिजायला निघाली आहे आणि ती म्हणतीये, ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते हो उदे, ए आई मला पावसात जाऊ दे.
1: ए आई मी पावसात जाऊ?
2: नाही नाही नाही.

पाऊस तर सगळ्यांनाच प्रिय. झाडे, वेली, पशु, पक्षी यांना नवजीवन देणारा असा हा पाऊस. इंद्रधनुष्याचं दर्शन होतं ते याच पावसात. हे सगळं जरी खरं असलं तरी मोराचं आणि पावसाचं एक वेगळंच नातं आहे. पिसारा फुलवलेला मोर बघण्यात एक वेगळीच मजा आहे. अशा या मोराशी आमची छोटी मैत्रीण इरा भाटवळेकर हिची छान जोडी जमली. बघूया इरा त्या मोराला काय सांगते ते.

पावसामुळे सगळ्यांची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही ऐकलंतच. पाऊस आता हळूहळू स्थिर होतोय. नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. अशा वेळी पावसाळी सहल तर हवीच ना यार. अशी पावसाळी सहल कोणाला आवडत नाही. हिरवीगार धरणी, उंच उंच डोंगर, त्या डोंगरांच्या उंच कड्यांवरून वाहणारे धबधबे, मंद धुंद थंडगार हवा, हे सगळं अनुभवण्यासाठी पावसाळी सहल तर हवीच बाबा. आमची मैत्रीण कौशिकी नवाथे अशाच एका पावसाळी सहलीला गेली. त्याच पावसाळी सहलीचं वर्णन आपण तिच्याकडूनच ऐकूया.

पावसामुळे सगळ्यांची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही ऐकलंतच, पण माझी मात्र अवस्था वेगळीच झाली आहे. पागोळ्या पडू लागल्या आहेत, गायी गुरं हंबरायला लागली आहेत, मातीचा सुगंध येतोय. अशा वेळी मी तुम्हाला काय सांगते माहिती आहे? विसरा आता पाटी पुस्तक, मजेत झेला धारा, पाऊस आला रे पाऊस आला.

0: काय बाल दोस्तानो, कसा वाटला आमचा कार्यक्रम? पावसाळी गीतांचा कार्यक्रम आम्ही केला खरा, पण यावर्षी पावसाची अवस्था काय आहे हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. भरमसाठ वृक्षतोड, वायुप्रदूषण, युद्ध, वाढती लोकसंख्या यामुळे निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल बिघडलाय. त्यामुळे ऋतुचक्रावर परिणाम होत आहे आणि त्याचे फटके मानवाला बसू लागले आहेत. हे सगळं टाळायचं असेल तर निसर्गाचा आणि पर्यावरणाचा समतोल आपणच राखायला हवा. झाडे लावूया, झाडे वाचवूया आणि आपल्या पृथ्वीचे रक्षण करूया. पुन्हा भेटूस, धन्यवाद.
1: काय बालदोस्तांनो, ही पाऊस गाणी आठवली का तुम्हाला? तुम्हालाही म्हणायला आवडतील ना? ही पाऊस गाणी गाणारे आपले बालमित्र होते रुद्राणी मुळे, त्रिषा पेणसे, कपीश माइणकर, कौशिकी रानडे, इरा भाटवडेकर, कौशिकी नवाथे आणि सावनी सरपोतदार. त्यांना हार्मोनियमची साथ केली होती ओजस करकरे यांनी आणि तबला साथ होती स्वरूप नेने यांची. इतर तालवाद्य स्वराज्ञी सरपोतदार आणि कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलं सावनी सरपोतदार हिने आणि या बालदोस्तांना मार्गदर्शन केलं होतं संध्या सुर्वे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. बालदोस्तांनो, आपल्या या कार्यक्रमाची वेळ ही गाणी ऐकताना कधी संपली कळलंच नाही. आता मात्र मी सोनाली सावंत या कार्यक्रमामधून तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूच पुढच्या बालजगतमध्ये. तोपर्यंत नमस्कार.
2: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.

बालजगत या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकलत पावसाची गंमत सांगणारा बालगीतांचा पाऊस गाणी हा कार्यक्रम. या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलं होतं संध्या सुर्वे यांनी, निवेदन केलं होतं सोनाली सावंत यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती मुसळे आपलं मनापासनं स्वागत करते. श्रोते हो, नेहमीप्रमाणे यावेळीही आम्हाला भरपूर मेसेजेस आणि भरपूर पत्रं आलेली आहेत. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया पहिल्या व्हॉट्सअप मेसेजने. तर हा मेसेज आपल्याला पाठवला आहे मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड इथनं सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे. तसंच पेठ शिवणी तालुका पालम जिल्हा परभणी इथनं किशोर वाघमारे, शांताबाई वाघमारे, नरेंद्र वाघमारे आणि तुषार वाघमारे यांनी. तर या श्रोत्यांना ऐकायचं आहे

लता मंगेशकर आणि अन्वर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेलं हे गीत आहे हीर रांझा ह्या चित्रपटातलं.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार

0: मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, कार्यक्रमातला पुढचा मेसेज आपल्याला पाठवलाय नवलू वरक, राहणार मलपण गोवा इथनं. आणि या श्रोत्यांना सिर्फ तुम ह्या चित्रपटातलं समीर यांचं गीत ऐकायचं आहे. नदीम श्रवण यांचं संगीत असलेलं हे गीत गात आहेत उदित नारायण.

त्यातला पुढचा मेसेज आपल्याला पाठवला आहे नवलू वरक, राहणार मलपण गोवा इथनं. आणि या श्रोत्यांना सिर्फ तुम ह्या चित्रपटातलं समीर यांचं गीत ऐकायचं आहे. नदीम श्रवण यांचं संगीत असलेलं हे गीत गात आहेत उदित नारायण.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

मोहरा या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. विजू शहा यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी. आणि श्रोते हो, या गीतासाठी फरमाईश आली होती आपल्याला कोली नांदेड इथनं नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओंकार गायकवाड आणि

आई गायकवाड यांची. तर कार्यक्रमात आता पुढचा मेसेज मी वाचतीये. हा मेसेज आपल्याला पाठवला आहे वारणा शहापूर कोल्हापूर इथनं विजय चौहान इंदूरकर, तेजस्विनी चौहान, माई इंदूरकर, बेबी शौर्या, श्रेयस, अंकिता आणि अनिकेत चौहान यांनी. तसंच किवलेगाव पुणे इथनं अंकिता कांबळे सैंदापूरकर, विजय कांबळे सैंदापूरकर आणि श्रेयस कांबळे यांनी. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं गीत, आणि हे गीत आहे फिजा ह्या चित्रपटातलं गुलजार यांचं. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं आहे अनु मलिक यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण तुम्हालाही या कार्यक्रमामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला जरूर पत्र लिहून कळवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे, आपली आवड, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयश्याम केळकर मार्ग, रत्नागिरी, पिनकोड 415-612. किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेजही करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 94035-73485. तेव्हा जरूर आम्हाला पत्र पाठवा किंवा मेसेज पाठवा. तुम्हीही तुमच्या आवडीचं गाण्याचा आनंद घ्या. आणि आत्ता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा या कार्यक्रमातनं मी दीप्ती आपली रजा घेते. नमस्कार.

0: आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10:31 झाली आहेत. आता प्रसारित करतोय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात अमान अली बंगेश यांनी सरोद वादनात सादर केलेला राग गुजरी तोडी.

अमान अली बंगेश यांनी सरोद वादनात सादर केलेला राग गुजरी तोडी आत्ताच आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजेच 11 वाजता मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर लगेचच मन की बात या कार्यक्रमाचा माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 11 वाजता मन की बात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

चा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे. या महिन्यात डीआरडीओने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे. मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस. यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली. यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली, ज्यात 102 सुवर्णपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता, आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत. मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती. मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं. मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंगबद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे, त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे.

इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशा वेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आत्तापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही तितकीच महत्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2,00,000 रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आत्तापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11,00,000 कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. ह्या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो. त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे, कधी कधी तर

ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हाकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होतंय. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं. ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये,

ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये बी टेक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखितं डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीय. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल, तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत, ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात.
रबरा

च्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेससमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशावेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात 100 प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे.

0: तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं, आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं, आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा, तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब न थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, याच संवादाचं मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण केलं जाईल आज रात्री ठीक 8 वाजता आपल्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. माध्यान्हीचे 12:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कार्यक्रमात आज ऐकूया योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत. मैत्रिणींनो, आपलं आरोग्य आपणच सांभाळावं लागतं. आजच्या धावपळीच्या जगात स्वतःला सक्षम ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित हवं. काळाप्रमाणे पुढेही जायचंय आणि स्वतःला फिटही ठेवायचंय. खरं तर तारेवरची कसरत असते ही, पण तरी सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ जर आपण काढला तर हे काही अशक्य नाहीये, हो ना मैत्रिणींनो? व्यायाम हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण प्रत्यक्ष वेळ आली की मात्र थोडस दुर्लक्ष करतो, हो ना? पूर्वीपासूनच योगाभ्यास आपण करत आलोय, बघत आलोय, त्याचं महत्व आपल्याला माहीतही आहे, पण तरीही त्याकडे आपण थोडस दुर्लक्ष करतोच. तर आज आपण याच विषयी अधिक जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे योग आणि महिलांचं आरोग्य, आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आजच्या धावपळीच्या युगात मानसिक शारीरिक फिट राहणं ही खूप गरजेचं आहे आणि योगाभ्यास आपल्याला नेमकं हेच सगळं शिकवत असतो. मला सुरुवातीला असं सांगा की योग म्हणजे नेमकं काय?
1: योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रितपणे जोडणारा दुवा म्हणजे योग. योग म्हणजे ही आपली जीवनशैली आहे.
0: क्या बात आहे. मला असं वाटतं की आपण जसा श्वास घेतो त्याच पद्धतीने योगाकडे आपल्याला बघितलं पाहिजे आणि तरच आपण फिट राहणं, जे मगाशी मी म्हटलं, ते होऊ शकतं, नाही का?
1: बरोबर आहे.
0: आजचा आपला विषय असा आहे की महिलांचं आरोग्य आणि योगाभ्यास. तर सुरुवातच लहानपणापासून होते आपल्या महिलांच्या आयुष्यातले जे विविध टप्पे आहेत, बालपणापासून सगळं सुरू होतं, तर या सगळ्या टप्प्यांमध्ये योगाभ्यास काय मदत करतो? बालपणापासून सुरुवात करूया.
1: बालपणामध्ये आता जी जीवनशैली जी आहे, लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, की मुलांचा जो आहार आहे तो कळत न कळत अतिशय म्हणजे फास्ट फूड, जंक फूड कडे अगदी मुलं स्वतःहून बाहेरून खातात आणि काही पालकही स्वतःहून प्रमोट करतायत, देत आहेत, आणि दुसरा कुठलाही फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही मुलांकडून. मग ते मुली असतील किंवा मुलं असतील, कोणी असेल, तर विशेष करून मुलींचा विषय असल्यामुळे अगदी लहानपणापासून आजकाल जर शाळेत जरी बघितले, इवन नर्सरी सारख्या ठिकाणी, एलकेजी युकेजी सारख्या ठिकाणी बघितले, तरी मुलांची वजन वाढलेली आहेत, मुलांना लहान लहान मुलांना चष्मे लागलेले आहेत. तर हा सगळा जर प्रकार कमी करायचा असेल तर योगाकडे वळणं हे पर्याय नाही, योगाकडे वळलंच पाहिजे.
0: आपण महिलांबद्दल बोलतोय त्यामुळे आपण मुलींबद्दल बोलूया. आता लहान वयात योगा, मूल लहान असतं, त्याला कशी गोडी लावायची या योगाची?
1: हा, तर आजकाल अगदी लहान मुलांना आपले पालक, जे विशेष करून ज्या माता भगिनी असतात, ते आपल्या मुलांना इतर वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावतात. उदाहरणार्थ तबला वाजवणे, पेटी वाजवणे, संगीत, नृत्य, असे नाना प्रकारचे क्लासेस हे अगदीच लहान मुलांना लावतात. मग याच्यातला एकही पालक असा सापडत नाही की जो लहान मुलांना योगाचे क्लासेसला लावेल.
0: बरोबर.
1: तर इथे कुठेतरी पालकच जबाबदार आहेत. मुलांना गोडी लावण्यासाठी पालकांनी पुढे यायला हवं, आणि जसे इतर क्लासेस लावतात ते वाईट नाही आहे, ते अवश्य लावा, पण त्याच्यासोबत जर तुम्ही योगाची जोड दिली मुलांना, तर मुलांना काय खावं, काय करावं, काय न करावं हे आपोआप समजायला लागेल.
0: आणि मला असं वाटतं मुलं ही अनुकरण प्रिय असतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे जर तुम्ही केलं तरच ती करणार आहे.

0: बरोबर आहे.
1: मग लहान मुलींसाठी काय असणं तुम्ही सांगाल की काय केली?
0: लहान मुलींसाठी विशेष करून वृक्षासन, ताडासन, त्याचबरोबर काही त्रिकोणासन, भुजंगासन, सेतुबंधासन, वज्रासन असे काही स्ट्रेचिंगची आसने असतात आणि त्याच्यासोबत जोडीला प्राणायाम असतात, जेणेकरून मुलींची सर्वांगीण विकास, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक असे सगळ्या स्तरावरती त्यांचा विकास व्हायला मदत होते.
1: आणि मला असं वाटतं की हे जर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर जास्त चांगलं.
0: तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली योग करायला हवा.
1: बरोबर आहे.
0: कुठलंही क्षेत्र असू दे, तिथे गुरु हा हवा.
1: तुम्ही सर आता सांगताय ते अगदीच चांगली गोष्ट आहे की लहान वयातच ह्या सगळ्याची गोडी लागली, तर मला वाटतं नंतर जाऊन त्याच्यासाठी की हा विषय काय महत्वाचा आहे, कशासाठी हे केलं पाहिजे ह्याची वेळ येणार नाही.
0: बरोबर आहे.
1: खूप लहान वयातलं हे तुम्ही सांगितलं, त्यानंतर मग थोडस मुली मोठ्या होतात. आज आपण बघितलं तर सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. मुली लवकर मोठ्या होतात आणि मग तेही सगळं त्यांचं चक्र नीट नसतं, त्यांचं वयही लहान असतं. मग हे सगळं सुरळीत होण्यासाठी नेमकं काय सुचवाल तुम्ही?
0: हे सगळं

0: साठी हे केलं पाहिजे ह्याची वेळ येणार नाही.
1: बरोबर आहे.
0: खूप लहान वयातलं हे तुम्ही सांगितलं, त्यानंतर मग थोडस मुली मोठ्या होतात. आज आपण बघितलं तर सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. मुली लवकर मोठ्या होतात आणि मग तेही सगळं त्यांचं चक्र नीट नसतं, त्यांचं वयही लहान असतं. मग हे सगळं सुरळीत होण्यासाठी नेमकं काय सुचवाल तुम्ही?
1: हे सगळं सुरक्षित होण्यासाठी पूर्वी जे 12 वर्षानंतर 14 वर्षानंतर ज्या मुलींच्या मासिक पाळी सुरू व्हायच्या, ते आता अगदीच 7-8 वर्षाच्या मुलींना ते चक्र सुरू झालेलं आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे मागाशी सांगितलं तेच पुन्हा की अनहेल्दी लाईफस्टाईल आणि अनहेल्दी फूड आणि लेस प्रॅक्टिस ऑफ फिजिकल प्रॅक्टिस आणि योगा प्रॅक्टिस. ही मुलं कुठली आजकाल शाळेमध्ये सुद्धा पीटीचे वर्ग होत नाहीत. सगळा जो काही खेळ आहे तो मोबाईलचा खेळ खेळत आहेत मुलं. म्हणजे ग्राउंडवरचे जे खेळ आहेत ते खेळतच नाही,
0: शारीरिक दमणूक
1: होतच नाहीये. आणि त्याच्यामुळे ही लवकर मासिक पाळी सुरू होणे, ज्या वयामध्ये ज्यांच्या हातात खेळणं पकडायला हवं त्यावेळेला त्यांना सॅनिटरी नॅपकिन पकडावं लागतंय, तर हे सगळं जर चित्र बदलायला हवं असेल तर योगाकडे मुलांनी वळायला हवं आणि पालकांनी ही जबाबदारी घ्यायला हवी.
0: नक्कीच नक्कीच. या वयातल्या मुलींना काय सांगाल तुम्ही की ही आसनं त्यांनी केलीच पाहिजेत?
1: तर ह्या वयामधल्या ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यामध्ये होणारे जे मेन आजार जे आहेत त्याच्यामध्ये पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड सारख्या समस्या आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं प्रचंड. वजन वाढणे, त्यांचे हेअर फॉल, चिडचिड होणे ह्या सगळ्या समस्या होतात आणि मग नंतर कुठेतरी लग्नामध्ये त्यांच्या विवाहाच्या मध्ये त्याची बाधा येते लग्न जुळण्यामध्ये आणि लग्न जुळल्यावरती नंतर पुढील त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा ह्या समस्या वाढत जातात. तर हे जर नको असेल तर नियमित योग साधना करणे, त्याच्यामध्ये काही आसने मकरासन, भुजंगासन, शलभासन, मर्कटासन, सेतुबंधासन सारखी अनेक अशी आसने, शेकडोनी हजारोनी आसने आहेत. त्यातली काही अति महत्वाची जी आसने ती दैनंदिन जीवनामध्ये करायला हवीत आणि त्याच्यासोबत प्राणायाम हे गरजेचं आहे.
0: गरजेचं आहे म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं तसं की व्यस्त शेड्यूल आहे आपलं, पुढेही जायचंच आहे काळाबरोबर, तर ते सगळं करताना स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं हे खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे
0: सर. आता तुम्ही म्हणालातच की हे सगळं केल्यानंतर जसं मुली मोठ्या होत आहेत तर त्या पण तेवढ्याच ताकदीने पुढे गेल्या पाहिजेत. त्यांना सगळ्या बाबतीत तुम्ही म्हणालात असं की काही लॉस न होता त्यांचं मोठेपण त्यांना अनुभवायला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर बालपणही चांगल्या पद्धतीने अनुभवता आलं पाहिजे. खूप लहान वयात या गोष्टींची जबाबदारी आली की मग आणखीन मनावर पण वेगळे परिणाम होत असतात. सर, यानंतरचा पुन्हा महत्वाचा टप्पा येतो की मुली करिअरच्या मागे लागतात. करिअर होणं खूप महत्वाचं असतं, मग त्याच्यामध्ये त्यांचं शेड्यूल तर नसतंच, वेळेचं बंधन कुठलंच नसतं त्यांना. आणि मग त्यानंतरचा महत्वाचा टप्पा येतो ते म्हणजे वैवाहिक जीवन. मग तुम्ही म्हणालात तसं की याच्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात त्यांना, तर काय नेमकं सांगाल ह्या वयातल्या मुलींना?
1: वैवाहिक जीवनामध्ये ते सांगितलं मगाशी की पीसीओडी, पीसीओएस आणि थायरॉइड ह्या महत्वाचे असे जे आजार आहेत, हे 99% मुलींना हा आजार होतो. त्याच्यामुळे त्यांचे वजन वाढतात आणि वजन वाढल्यामुळे त्यांचं जे पुढे गर्भधारणा जी प्रसूतीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये बाधा. आणि आज जर बघितले तर बाहेर ह्याच्यासाठीच इन्फर्टिलिटीची मोठी समस्या आहे.
0: खरंय.
1: तर ह्या समस्येवरती जर मात करायचं असेल, मग लोक उगाच जसं आड मार्गाने जातात, मग त्यांना कुठेही योगा करायचा नसतो, त्यासाठी वेळ द्यायचा नसतो. ऍक्च्युअल वेळ नाही, बिझी शेड्यूल, काहीतरी करिअर अचीव करायचं, ते अचीव करून जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर आरोग्य सांभाळून हे सगळं करणं फार गरजेचं आहे. खरं तर महिलांना आरोग्यासाठी वेळ देणे हे फार कठीण बाब आहे. कशी? तर महिलांना चूल, मूल हे सगळं सांभाळून, आणि काही महिला तर नोकरी पण करत असतात, नोकरी व्यवसाय, चूल, मूल, नोकरी सांभाळून मग त्यांना त्यांचं आरोग्य सांभाळायचं आहे. तर काही महिला ज्यांना खरोखर इच्छा असते ना करायची, तर त्यांना मार्ग सापडतो. ज्यांना इच्छा नसते त्यांना कारणे सापडतात.
0: बरोबर, इच्छा तिथे मार्ग, ही म्हण इथे अगदी लागू पडते. तुम्ही आता म्हणालात तसं ही खरंच गोष्ट आहे की आजकाल 90% जास्तच म्हणेन मी की बायका वर्किंग वुमन आहेत. आणि मग ह्या सगळ्याचं एक वेगळं प्रेशर येतं की घर, सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या, मुलं असतात, बाकीच्या गोष्टी असतात, ऑफिसमधलं प्रेशर असतं आणि मग या सगळ्यामध्ये ती बाई इतकी थकून जाते की असं वाटतं की बस आता मला नाही काही करायचंय. तर मला असं सांगा की ह्या अशा आपल्या मैत्रिणींनी नेमकी कशी मॅनेजमेंट करावी वेळासाठी?
1: हा, तेच सांगितलं की वेळ नाही सांगणारी लोक जी आहेत ना, तर त्यांची इच्छा असेल तर आता आपण आपले रत्नागिरीमध्ये जे योगाचे क्लासेस चालतात अगदी अशाच लोकांसाठी जे वर्किंग वुमन आहेत की ज्यांना सकाळी लवकर गडबड करून सगळं आवरून त्यांना कामधंदा नोकरीवरती जायचंय, तर अशा लोकांसाठी अर्ली मॉर्निंगची वेळ आणि त्याचबरोबर त्यांचे ऑफिसेस शाळा कॉलेज ऑफिस सुटल्यानंतरची वेळ अशी त्या महिलांसाठी मुलींसाठीच आम्ही ते ध्यानात ठेवून आम्ही असे वेगळे दोन बॅचेस सुद्धा केलेले आहेत अर्ली मॉर्निंग आणि संध्याकाळी.

0: काही 6-7 तासानंतर. तर असे कुठलाही टायमिंग ऍडजस्ट करून कमीत कमी वेळ, कमीत कमी वेळ 2 तास देता येत नाहीये, 1.5 तास, 1 तास, अगदी 1/2 तास तरी वेळ देणे हे गरजेचं आहे.
1: खरंय सर. थोडस या टप्प्यावर मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारते, असं की तुम्ही मगाचपासून असं म्हणालात की योगाभ्यास तर करायलाच पाहिजे, पण या सगळ्याचा अजून एक बेस येतो तो म्हणजे आहार. तर वय कोणतंही असू दे, आजकाल आहार हा विषय खूप मॅटर करतो की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तिथेच अडकतात की तुम्ही काय खाता आणि कोणत्या वेळी खाता, तर त्याविषयी काय सांगा.
0: हो अगदी बरोबर. केवळ योग करून भागत नाही, योग आणि त्याच्यासोबत जर तुम्ही आहार, तर आहार कसा असायला हवा, तर आहार हा संतुलित आणि सात्विक असायला हवा. जसं आपण एखाद्या देवाला जे नैवेद्य दाखवतो, जे नैवेद्य आपण देवाला दाखवतो तेच नैवेद्य आपल्यासाठी असायला हवं. बस सिंपल सोप आहे. जे आपण देवाला नैवेद्य दाखवू शकत नाही ते खाऊ नका.
1: क्या बात आहे,
0: थोडक्यात.
1: मला वाटतं बरंच या तुमच्या वाक्यामध्ये बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आज खूप गोष्टी आपल्याला समोर दिसत असतात, काय म्हणतात प्रलोभन आहेत ती खाण्याची सुद्धा.
0: बरोबर आहे.
1: तर ती कंट्रोल करता यायला हवीत आपल्याला, काय सांगाल परत
0: त्यासाठी. जर ही जी मुली जेव्हा योगाभ्यास सुरू करतात त्यावेळेला आपोआपच त्यांना काय खायचंय आणि काय नाही खायचंय हे त्यांना समजायला लागतं. म्हणजे ज्या वेळेला ह्या मुली योगा न करणाऱ्या मुली ज्या वेळेला मार्केटमधून जात असतात तेव्हा त्यांना ते समोसे वडे मिसळ भजी यांचं आकर्षण वाटतं, पण ह्याच मुली ज्या वेळेला योगाभ्यास सुरू करतील त्यावेळेला त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होईल आणि चांगल्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष लागेल.
1: काही उदाहरण सांगू शकाल तुम्ही की काय खावं आणि काय खाऊ नये?
0: काय खावं यामध्ये आपल्या माता भगिनींचा विषय चालू आहे मुलींचा. तर पूर्वीच्या आपल्या आया आज्या या 100-100 वर्ष जगत होत्या. तर काय रहस्य आहे त्यांच्या जगण्याचं? तर एक तर आहार. त्यावेळी पूर्वी कोणत्याही प्रकारचा हा फास्ट फूड जंक फूड हा प्रकारच नव्हता, 50-70-80 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी. तर ते चुलीवरची भाकरी भाजी पोळी भात हाच आहार आणि फळं भाज्या यांचा आहार समावेश असायला हवा.
1: खरंय. म्हणजे सीझनल जे काही आपल्या इथे मिळतं ते.
0: हो.
1: दुसरं म्हणजे आपल्या इथे जे पिकतं तुमच्या कुठल्याही ज्या भागात तुम्ही राहता तिथे जे पिकतं ते खायचं.
0: बरोबर आहे.
1: आणि तिसरं महत्वाचं म्हणजे मला वाटतं घरात बनवलेलं.
0: घरात बनवलेलं, अगदी बरोबर आहे. जर याच्यावरती सांगायचं झालं तर अन्नाचा पदार्थ एकच घ्या. समजा एखादी खिचडी, एखादी खिचडी हॉटेलमधली खाऊन बघा, घरात आईने ताईने माईने जे बनवले त्यांच्या हातची खाऊन बघा, आणि एखाद्या मंदिरातली खिचडी खाऊन बघा. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगली खिचडी कुठली लागते? मंदिरातली.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर आपल्या घरातली लागते, आणि अगदी शेवटच्या याच्यामध्ये पायरीवर असते ती बाहेरची. तर काय आहे पदार्थ? तर तेच आहेत. उलट आणखीन हॉटेलमध्ये आणखीन बरंच काय काय त्याच्यामध्ये टाकतात, तरी सुद्धा ते पौष्टिक मूल्य त्याच्यात नसतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. तर जी व्यक्ती तो स्वयंपाक बनवते, जो पदार्थ बनवतोय, त्याचा भाव त्याच्या त्या अन्नात उतरतात.
1: बरोबर.
0: एखादा हॉटेलमध्ये बनवणारा तो कस्टमर साठी बनवतोय आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय काय विचार, तर तिथे ते किती मोठं हॉटेल 5-स्टार तरी ते घरासारखं आणि मंदिरासारखं होत नाही. तर बाहेरचं खाणं टाळावं, कमी करावं आणि हळूहळू टाळावं
1: आणि प्रसादासारखं जेवण घ्यावं.
0: प्रसादासारखं जेवण घ्यावं.
1: सर मगाशी आपण बोलत होतो की इनफर्टिलिटी ही एक खूप मोठी समस्या आजकाल जाणवते, त्याला कारण अनेक आहेत. जसं मगाशी मी म्हटलं की करिअरच्या मागे मुली लागतात, योगाभ्यास करणं हा बेसच नसतो, लग्न उशिरा होतात, अनेक कारण आहेत त्यासाठी. पण समस्या एवढीच आहे की इनफर्टिलिटी ही जाणवते आणि मग खूप उपाय करूनही काही होत नाही, तर योगाभ्यास यासाठी कशी मदत करते?
0: तर इन्फर्टिलिटी साठी योगाभ्यास खूप मोलाचं योगदान आहे. जसे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपले जे निरामय योगा क्लासेस चालतात, गेले 12 वर्षापासून क्लासेस आहेत चालू, तर असे अनेक केसेस आपल्याकडे आलेले आहेत आतापर्यंत की लग्न झालेलं आहे आणि 5-6 वर्ष 7-8 वर्ष तरी मुलं झालेली नव्हती आणि त्यांनी कुठून तरी असं माहिती की योगा केल्याने ह्या समस्या सुटतात हे ऐकून त्यांनी योगा जॉईन केला आणि अगदीच 5-6 महिन्यामध्ये रेग्युलर योगा अभ्यास, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची आसने, प्राणायाम, मुद्रा, अॅक्युप्रेशर. तर जेणेकरून ह्या इन्फर्टिलिटीची मेन जी कारण आहेत ना ती आहेत थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, आणि याच्यामुळेच वजन वाढतं मुलींचं आणि वजन वाढल्यामुळे ह्या सगळ्या समस्या होतात. आणि योगाभ्यास सुरू केल्याने ही जी मेन कारण आहेत हे आज रिव्हर्स होतात. काही महिन्यामध्ये आणि त्यांचे थायरॉइडचे रिपोर्ट, पीसीओडीचे रिपोर्ट हे नॉर्मल येतात आणि त्यांना गर्भधारणा करण्यास मार्ग मोकळा होतो. आणि आतापर्यंत असे अनेक केसेस आहेत की ज्यांना गर्भधारणा झाली.
1: सर, बऱ्याचदा असं आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये त्या 9 महिन्यांमध्ये काहीच करू नये, स्वतःचा जीव सांभाळावा आणि त्या बाळाचा जीवही जपावा. तर मला सांगा की या दिवसांमध्ये या

0: महिन्यांमध्ये नेमकं कशा पद्धतीने योगा केला पाहिजे?
1: गर्भधारणा राहण्यासाठी योगा करावा, त्यानंतर 99% हे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह, 1% केसेसमध्ये होऊ शकत नाही, काही अनेक कारणे असतात, पण 99 आकडा हा खूप मोठा आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आपला की 99% ह्या समस्या दूर झालेल्या आहेत, दूर होतात योगाने. तर योगाभ्यास सुरू केल्यावरती रेग्युलर योगासने प्राणायाम केल्यावर तुमचे हे आजार रिव्हर्स होतात आणि मग तुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होते. आणि गर्भधारणा झाल्यावर त्या गर्भावस्थेमध्ये सुद्धा त्यांनी योगा करायचा असतो. मग त्याच्यामध्ये काही प्राणायाम जसे कपालभातीसारखे प्राणायाम करायचे नसतात, जे पोटाशी निगडीत आहेत, पोटाशी निगडीत जे पोटावरती प्रेशर देणारी आसने असतात ती कोणतीही करायची नसतात, कपालभातीसारखे प्राणायाम करायचे नसतात. मग कोणते प्राणायाम? तर भस्त्रिका, अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत यासारखे ते प्राणायाम करू शकतात आणि ते नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर असतं.
0: अच्छा, आणि आसनांच्या बाबतीत काय सांगा?
1: हा, आसनामध्ये जे स्ट्रेचिंगची आसने आहेत, जसे ताडासन आहे, तिर्यक ताडासन आहे, वीरभद्रासन आहे, मर्कटासन आहे, तर अशी सोपी सोपी आणि चांगली मणक्यासाठी आरोग्य देणारी अशी आसने ते करू शकतात.
0: हो, अच्छा. म्हणजे थोडक्यात मैत्रिणीनो, तुम्ही कोणत्याही वयात असा, कोणत्याही अवस्थेत असा, योगाला पर्याय नाहीये, नाही का? सर, यानंतर साधारणपणे आपल्या महिलांसाठीचा जो टप्पा येतो, वयाचा टप्पा, तो म्हणजे 40, जिथे खरं तर आपला देह खरोखरच बोलायला लागतो की काहीतरी दुखतंय, काहीतरी होत आहे, अशा वेळी योगा काय मदत करते?
1: हा, त्यालाच इंग्लिशमध्ये मेनोपॉज म्हणतात. हा सगळा हार्मोनचा खेळ आहे, तर सगळ्यांसाठी योगा गरजेचा आहेच, पण महिलांना जास्त गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की पुरुषांच्या तुलनेने महिलांचे हार्मोन्स हे प्रत्येक टप्प्यामध्ये
0: बदलत
1: असतात. तर ह्या 40 नंतर मेनोपॉज मध्ये जे हार्मोन्स बदलतात आणि त्याच्यामध्ये त्यांची चिडचिड जास्त होते, मूड स्विंग होणे, अनिद्रा, झोप न लागणे, तर अशा अनेक समस्यांमध्ये योगाभ्यास करत असतील तर ह्या समस्या होत नाहीत.
0: खरं?
1: हो.
0: अच्छा, म्हणजे हे केल्याशिवाय समजणार नाही.
1: पहिले इस्तेमाल करो, विश्वास करो.
0: सर, जसं मेनोपॉज येतो तो एक पिरियड तुम्ही आता म्हणालात तसं की हार्मोन्स बदल हाच महत्वाचा विषय, तसंच पूर्ण मेनोपॉज आणि आफ्टर मेनोपॉज हे पण असेच पिरियड्स आहेत, पण मग ह्यासाठी कोणती वेगळी आसनं आहेत की त्यासाठी याला उपयोग होतो आणि सगळं बॅलन्स राहतो घरातला?
1: जेवढे योनी, 84 लाख योनी आहेत ना, तर तेवढी आसने आहेत.
0: ओ
1: हो. मग त्याच्यातले काही निवडक आसरे, हे जे आसने आहेत ना, हे प्रत्येक पशु पक्षी, झाड, माड, डोंगर, जसं आपण पर्वतासन, पर्वतासन हे पर्वतावरून घेतलेलं आहे, वृक्षासन हे वृक्षावरून घेतलेलं आहे, मंडुकासन हे बेडकावरून घेतलेलं आहे, शशंकासन हे शशकाचं, अधोमुख श्वानासन हे कुत्र्यापासून घेतलेलं आहे. तर जेवढे पशु पक्षी प्राणी तेवढी आसने आहेत, तर हे एवढं सगळं करणं काय शक्य होत नाही, तर त्याच्यामध्ये काही जे निवडक जी आसने आहेत.
0: आणि मेनोपॉज मध्ये मला अप्लाय करायचे तर तुमचं शरीर तेवढं लवचिक होऊ शकतं का? प्रॅक्टिस नेते होतं
1: 99% केसेसमध्ये हे आजार कोणता तरी गंभीर आजार झाल्यावर योगाच्या दिशेने लोक वळतात, तरीही तुम्ही तुमचे आजार हे रिव्हर्स करू शकता.
0: बर,
1: कोणत्याही स्टेजमध्ये आजपर्यंत हे असं छाती ठोकपणे कसं काय सांगू शकतो, कारण आजपर्यंत हजारो केसेस आम्ही हे सॉल्व्ह केलेले आहेत. इवन 40, 50, 60, 70 सुद्धा आम्ही मणक्याचे आजार, ढोपऱ्याचे आजार हे टाळलेले आहेत. त्याचबरोबर बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनीचे आजार बरे केलेले आहेत योगाच्या माध्यमातून. हो, कोणत्याही वयोगटामध्ये जर तुम्ही लहानपणापासून करत असाल तर ते सौदेपीस वागा, तर होत नाही तसं. किमान आजार होण्यापूर्वी तरी जॉईन करा किंवा आजार झाल्यावर तरी जॉईन करा योगा. तुमच्या जवळपास कुठेही, पुन्हा एकदा ते सांगेन, तज्ज्ञ योग शिक्षक. जर आपण मार्केटमध्ये एखादं फळ घेताना सुद्धा तो आपण एक एक पीस त्याच्यातला उचलून काय करतो, बारकाईने बघतो, तर योग शिक्षक निवडताना सुद्धा तज्ञ मार्गदर्शन आहे का, हे निवडून तुम्ही योगा करणे गरजेचं आहे.
0: आणि आता आपण जसं बोलतोय की मेनोपॉज हा विषय आपण बोलतोय, तर त्याच्यामध्ये नेमकी काय आसनं केली पाहिजेत?
1: आसने तीच सांगितली तुम्हाला मगाशी की जी पोटावरची, पाठीवरची योगिक जॉगिंगचे प्रकार असतात, ताडासन, तिर्यक ताडासन आहे, गरुडासन आहे, वृक्षासन आहे, जेणेकरून शरीर आणि मन याला बॅलन्स करण्यासाठी भुजंगासनचे प्रकार आहेत, मर्कटासनचे प्रकार आहेत, चलभासांचे प्रकार आहेत, अनेक आसने आहेत. त्याच्यातली सोपी सोपी आसने, थोडेसे 40 वर्षापर्यंत कोणतेही योगा केलेले नाही त्यामुळे स्टिफनेस असतो, तर तो 100% लहान मुलांसारखा तर होणार नाही, पण सुधारणा नक्की होते. आणि तो तुम्हाला सुसह्य आयुष्य जगता येतं.
0: सर, मेनोपॉज नंतरचा सुद्धा जो आपला पिरियड असतो की आफ्टर मेनोपॉज आणि निवृत्तीचा काळ 60 पर्यंतचा तो येतो, आणि मग तुम्ही म्हणाला तसं की मग

0: आणखीनच प्रश्न येतात की ढोपरं बोलायला लागतात, पाठ बोलायला लागते, सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्या हालचाली मंदावतात. अशा वेळेला आसनं कुठली केली पाहिजे?
1: तर थोडंसं उतार त्या वयामध्ये खांदे दुखी, ज्या आजकाल त्याला प्रोझन शोल्डर आणि सर्वायकलचा प्रॉब्लेम, मानेचे मणक्याचे प्रॉब्लेम, कमरेचे, लोअर बॅकचे, सायटिकाचे प्रॉब्लेम, ढोपऱ्याचे प्रॉब्लेम, हे तर आज तर उतरत्या वयात नाही तर हे तरुणपणामध्ये सुद्धा हे कॉमन झालेले आहेत आजार. तर हे आजार टाळण्यासाठी सूक्ष्म व्यायाम ज्यामध्ये हाताचे, मानेचे, पायाचे हे सूक्ष्म व्यायाम असतात योगिक अभ्यासामध्ये, तर ते सूक्ष्म व्यायामाने सुद्धा हे तुम्ही सगळ्या प्रकारचे सांध्याचे आजार पूर्ण बरे करू शकता.
0: बर, म्हणजे पुन्हा इथे तज्ञ मार्गदर्शक आले, त्याशिवाय काही हे पुढे जाऊ शकत नाही.
1: बरोबर आहे.
0: मग अशी आता मी असंच म्हटलं की उतार वयात आल्यानंतर विशेषतः तुम्ही बोलतो आपण की ढोपरं, ढोपरं इतकी बोलतात की आजकाल मूलभूत गरजांमध्ये ह्या गोष्टी आल्यात की खाली बसता येत नाही किंवा झोपण्यासाठी पण बेडच लागतो. म्हणजे फक्त पायांसाठीचं विचारते मी, ढोपऱ्यांसाठी काय आसनं आहेत?
1: ढोपऱ्यासाठी सांगितलं स्ट्रेचिंग इथे फार मोलाचं योगदान आहे. स्ट्रेचिंगचं, ढोपऱ्याचं स्ट्रेचिंग करणे, बसून पाय पुढे पसरवून पंजे मागे पुढे करणे, बोटांची हालचाल करणे, पंजे दोन्ही पायचे पंजे गोल फिरवणे, ढोपरा असे आकुंचन प्रसारण करणे, ढोपऱ्यातून गोल फिरवणे, असे अनेक सूक्ष्म व्यायामाचे प्रकार असतात.
0: सेटिंग साधारण किती करावं? एक समजा 60 वय असेल तर
1: हे याला काही मर्यादा नाहीये. 10-10 सेट, 2 सेट, 3 सेट, झेपतील तेवढे तुम्ही. सुरुवात आधी सुरुवात कमीने करून हळूहळू वाढवायला हवं. काय म्हणतो, लोक जोश मी आकर होश हो देते. एखाद्या दिवस कुठेतरी येऊन जॉईन करतात आणि त्या दिवशी सगळं काही करण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते संपूर्ण जे दुखते त्याच्यापेक्षा आणखीन सगळं दुखायला लागतं आणि मग दुसऱ्या दिवसापासून योगा बंद होतो.
0: बरोबर.
1: तर तसं न करता सुरुवात अगदी स्टेप बाय स्टेपने करायला हवं. कमी आसने करून, रेपिटेशन कमी करून, मग हळूहळू ती वाढवायला हवी.
0: बरोबर आहे. जसं आता आपण म्हटलं की निवृत्तीचं वय आहे, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, तर एक ठराविक वेळ या गोष्टीसाठी तुम्ही म्हणाला तसं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीप्रमाणे ठेवा आणि याच्यामध्ये सातत्य ठेवा.
1: बरोबर आहे.
0: नाही का सर, आपण योगासनांबद्दलच बोलतो आहोत, आपल्या मैत्रिणींच्या आयुष्यातले किंवा महिलांच्या आयुष्यातल्या टप्प्यांवर आपण बोललोच आहोत. योगासन केलंच पाहिजे, काय सांगाल?
1: बरोबर आहे. योग हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक बनवायला हवा. तर उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्याकडे 8-8, 9-9, 10-10 वर्ष रेग्युलर 365 दिवस हे 7-7, 8-8 वर्ष रेग्युलर योगा करणारे साधक आहेत माझ्याकडे. आज ते 50+ आणि 60 घरातले आहेत. आज जर त्यांच्याकडे बघितलात आणि त्यांची लवचिकता आणि त्यांचा स्टॅमिना बघितलात तर आज 60 घरातला माणूस आज 1000 नॉनस्टॉप सूर्यनमस्कार घालतो माझ्या इथला. 1000 आणि ते सुद्धा 1000 नमस्कार म्हणजे 15 सेकंदाचा एक नमस्कार, एका मिनिटाला 4 असे 1000 नमस्कार घालतो. म्हणून योगाने हे सगळं होऊ शकतं, फक्त सातत्य पाहिजे, योग्य मार्गदर्शन पाहिजे.
0: आणि मला असं वाटतं की तुम्ही म्हणालात तसं की ती स्ट्रेंथ तुमची वाढायला मदत होते.
1: स्ट्रेंथ वाढते, फ्लेक्सिबिलिटी वाढते, स्टॅमिना वाढतो, आजार सगळे बरे होतात. आपल्या देशामध्ये आजार बरे होतात हे सांगणं गुन्हा आहे आणि हा गुन्हा आम्ही पुन्हा पुन्हा करत राहतोय कारण ते आजार बरे होतात, योगाने बरे होतात.
0: बरोबर आहे. थोडक्यात आपण म्हणतो तसं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
1: अगदी बरोबर.
0: योगासनं हेच काम करतात असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. एकंदरच योगाचं महत्व सगळ्यांनाच आहे, त्याविषयी सांगा.
1: आज जर बदलतं लाईफस्टाईल, जीवनशैली आणि आहार बघितला तर जे पूर्वी 50-60 नंतर होणारे जे आजार आहेत जसे गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा बीपी, शुगर, हार्टचे प्रॉब्लेम, हार्ट अटॅक किंवा कॅन्सर हे पूर्वी 55-60 नंतर व्हायचे आजार, ते आजकाल बघितले तर अगदीच यंग एज मध्ये म्हणजे 20-25-30-35 कोणालाही होतोय. आजकाल महिलांना हार्ट अटॅकचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी होतं, ते आता वाढलेलं आहे. पॅरलिसिसचं प्रमाण, लकवा ज्याला म्हणतो आपण, त्याचंही प्रमाण वाढलेलं आहे. त्याची कारण अनेक आहेत. तरुण लोकांना पॅरलिसिसचा झटका येतोय, तरुण लोकांना किडनी फेल होत आहेत, लिव्हर फेल आणि शुगरची समस्या. तर 250-300 खाली शुगर येतच नाही लोकांची. पूर्वी 120-130-140 ला डॉक्टर म्हणायचे की प्री डायबेटिक आहे. आज तर 300-400-500 कुठल्याही रेंजला शुगर होते. तर हे जर टाळायचं असेल आणि हे जर नियंत्रणात आणायचं असेल तर सर्वांनी नियमित योग साधना करणे गरजेचं आहे. इथे योगला मर्यादा नाही, अमर्यादित फायदे आहेत.
0: मला सांगा की एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून नियमित योगा करताना काय आसनं केली पाहिजेत?
1: नियमित आसने करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग आपला ढोपर. ढोपर चांगले असतील तर तुम्ही मुव्हमेंट करू शकता. पाठीचा कणा चांगला असेल तर तुम्ही उभे राहू शकता. तर सगळ्यात महत्वाचे ढोपऱ्याचे व्यायाम. पाठीच्या मणक्यासाठी ते सांगितले मकरासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, मर्कटासन. त्याच्या परत शलभासनचे 4 प्रकार आहेत, मर्कटासनचे 4 प्रकार आहेत, भुजंगासनचे 4 प्रकार आहेत आणि सोपे सोपे प्रकार आहेत, कोणीही करू शकतो. लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत योग कोणी करावा, ज्याचा श्वास चालू आहे
0: त्यांनी सगळ्यांनी
1: त्यांनी करावा असे आम्हाला प्रत्येक वेळी असे काही लोक शंका विचारत असतात की मला अमुक आजार आहे तमुक आजार आहे माझं अमुक वय इतकं आहे मला

0: असा त्रास होतोय, तुला त्रास होतोय म्हणूनच तू योग कर. लोकांची अशी समस्या असते, नाही मला जरा बरं वाटलं ना
1: की मम्मी
0: मी योगाला येते. ते उलट सांगतात. आम्ही सरळ सांगतो तुम्ही योगा सुरू करा
1: म्हणजे आजार तुमच्या जवळ,
0: म्हणजे तुम्ही बरे व्हाल.
1: खरंय खरंय, अगदीच खरंय. हे आता आपण बोलतोच आहोत की योगामुळे काय होतं आणि योगा न केल्यामुळे काय होतं. योगाचे फायदे सांगा.
0: योगाचे फायदे एका वाक्यात जर सांगायला झालं ना, तर असा कोणताही आजार नाही की जो योगने नियंत्रणात येत नाही. इथे जर आकडेवारी टक्केवारी सांगितले तर 100% नियंत्रणात येतात आणि 99% बरे होतात.
1: बर,
0: आजाराचं नाव घ्यायची गरज नाही. कोणताही आजार घ्या, बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनी, पॅरालिसिस, पार्किन्सन, हार्ट अटॅक, लिव्हर फेल, किडनी फेल, स्किन डिझीज, डोळ्यांच्या समस्या, केसांच्या समस्या, कानाच्या समस्या, कुठल्याही समस्या घ्या तर 100% हे नियंत्रणात येतात आणि बरे होतात. इथे आम्ही 1% कमी सांगतो, 100% सांगितलं तर अतिशयोक्ती होईल.
1: बरोबर.
0: म्हणून ते आणि हे आम्ही पुन्हा एकदा हे हजारो पेशंट आम्ही बरे केलेले आहेत. आज हजारो लाखो करोडो पेशंट बरे होत आहेत योग साधना करून, तर त्याच्या जोरावरतीच आम्ही सांगतो की बरे होतात.
1: मला असं वाटतं की यापेक्षा आणखीन आपल्याला कोणी काही वेगळं सांगायची गरज नाहीये की योगाचे काय फायदे आहेत ते. सर, योगाची 8 अंग आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, त्याविषयी सांगा.
0: 8 अंग ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यामध्ये पुन्हा हे झाले 8 अंग. जसं मनुष्याचं जर एखादा अवयव नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, अधू. तसंच जर हे 8 अंग जर फॉलो नाही केले एका साधकाने आणि केवळ तो आसन करतोय, केवळ प्राणायाम करतोय, तरी तो अधू झाला, तो पूर्ण योग होत नाही. तर या 8 स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये जो यम आहे त्याच्यामध्ये पुन्हा 5 पायऱ्या आहेत. पहिल्या स्टेपला मध्ये 5 पायऱ्या आहेत. हा, ज्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. ह्या 5 पायऱ्या ओलांडून नियमामध्ये गेलात की तिथे परत 5 स्टेप आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर, प्रणिधान. मग त्याच्यानंतर आसन, त्याच्यानंतर प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी.
1: आता आसनांविषयी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की वेगवेगळी आसन आहेत. आसनांच्या नंतर येतो प्राणायाम, त्याविषयी काय सांगाल.
0: प्राणायाम याच्यामध्ये त्या नावातच सगळं काही, प्राण अधिक आयाम, म्हणजे प्राणावर नियंत्रण मिळवणे म्हणजे प्राणायाम. आणि ते श्वसनाचे वेगवेगळे प्रकार, श्वसनाचे योग म्हणजे काय, श्वास कसा घ्यावा हे शास्त्रशुद्ध पद्धतीत करणे म्हणजेच योग आहे. श्वासावर नियंत्रण म्हणजे प्राणायाम.
1: वा सर, प्राणायामाविषयी तुम्ही आता सांगितलंतच की प्राणायाम म्हणजे कसा घ्यावा, आपला श्वास कसा घ्यावा याविषयी, त्याचेही काही प्रकार आहेत त्याबद्दल सांगा.
0: प्राणायामचे मुख्य 8 प्रकार आहेत आणि 7 रोगानुसार प्राणायाम आहेत.
1: बर,
0: तर रोगानुसार प्राणायाम म्हणजे असे काही आजार जे गंभीर आजार असतात की जे केवळ ह्या 8 प्राणायामने कंट्रोल होत नाही. जसं एखादा तज्ज्ञ डॉक्टर रोगानुसार औषधं देत असतो आणि त्या औषधाचा पण तो कॉम्बिनेशन बनवतो, तर तसाच एक तज्ज्ञ योग शिक्षक हा प्राणायामचा आणि आसनांचा कॉम्बिनेशन बनवून जर रोगीला दिला तर तो रोग बरा होतो. जसे 8 मुख्य प्राणायाम मध्ये भस्त्रिका, याच्यामध्ये सुद्धा सिक्वेन्स आहे. तो सिक्वेन्सने टप्प्याटप्प्यानेच करायला हवा. उलट सुलट केला तर नुकसान होईल का, तर नाही.
1: बर,
0: नुकसान होणार नाही, पण जो अपेक्षित लाभ आहे,
1: फायदा होणार,
0: तो अपेक्षित फायदा 100% फायदा होणार नाही. त्यासाठी ते सिक्वेन्सने घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला पहिला प्रकार असतो भस्त्रिका, ज्यामध्ये डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वसन करणे. तसंच आपल्या सिद्धासन, सुखासन, पद्मासन मध्ये वज्रासन, ज्यांना ज्या आसनामध्ये शक्य असेल त्या आसनामध्ये बसायचंय. अगदीच खाली बसणं शक्य नसेल, खुर्चीत बसा, बेडवर बसा, पाय पसरून बसा, कसेही बसा. अगदी बसता येत नाही तर बेडवर झोपून प्राणायाम करता येतात.
1: बर,
0: फक्त करायची इच्छा पाहिजे. खुर्चीत बसून बेडवर झोपून सुद्धा आजार बरे केलेले केसेस आहेत. पूर्ण बरे करायची इच्छा पाहिजे, इच्छा देते मार्ग. तर ज्याच्यामध्ये पहिला भस्त्रिका, डीप ब्रीदिंग श्वास, तर तुम्ही बसून खुर्चीत पण घेऊ शकता, झोपून पण घेऊ शकता भस्त्रिका. त्याचा जसा औषधाचा एक झाला ड्रग्ज, डॉक्टरांनी ठरवला कोणता ड्रग्ज द्यायचा त्याची मात्रा, तसंच हा प्राणायाम कोणत्या प्राणायाम घ्यायचे त्या आजारानुसार आणि त्याची मात्रा म्हणजे टायमिंग.
1: बरोबर,
0: इथे टायमिंग म्हणजे मात्रा. मग प्राणायाम हा किती वेळ करायचा आहे, भस्त्रिका, डीप ब्रीदिंग, तर किमान 5 मिनिटं.
1: ओके,
0: 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, तुम्हाला वेळ किती आहे त्याच्यावरनं तुम्ही हे किमान 5 ते 10-15 मिनिटं करू शकता भस्त्रिका. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला येतो कपालभाती. ज्या कपालभातीमध्ये श्वास श्वास झटकून बाहेर टाकायचा असतो. श्वास बाहेर टाकताना पोट आत जातं आपोआप. तर हे केवळ असं सांगून कळणार नाहीये, तर ते
1: बघितली
0: पाहिजे, शिकली पाहिजे, किंवा तुम्ही रेग्युलर तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. हे पुन्हा पुन्हा आपण नमूद करतो. का सांगतो? कारण तुम्ही योगा केलात नाही तर फायदा होणार नाही, पण चुकीचा केलात तर
1: नुकसान
0: होऊ शकतं. नाही होत झालेलं आहे. हाय ब्लड प्रेशर आहे, बीपी, शुगर, काही हायपर ऍसिडिटी आहे, आणि त्याने जर

0: कपालभाती कुठेतरी ऐकलं कुठेतरी बघितलं आणि त्याने चुकीच्या पद्धतीने थोडस फास्ट केला तर हे आजार वाढून प्रेशर वाढू शकतं, हार्टबीट्स वाढतात आणि ब्रेन हॅमरेज होणे आणि हार्ट अटॅक येण्यापर्यंत मजल जाऊ शकते. तर पुन्हा पुन्हा तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करा. कपालभाती, त्यानंतर बाह्य प्राणायाम, त्यानंतर उज्जायी प्राणायाम जो कंठाला घर्षून श्वास घ्यायचा असतो, विशेष करून थायरॉइडसाठी लाभकारक आहे. पाचव्या क्रमांकाला अनुलोम विलोम, हे पाच क्रियात्मक प्राणायाम आहेत आणि त्यानंतर तीन शेवटचे ध्यानात्मक प्राणायाम ज्यामध्ये भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव ध्यान. उद्गीत म्हणजे ओंकार, भ्रामरी म्हणजे डोळे बंद करून कान बंद करून आपण उच्चारण करतो भ्रामरी, आणि प्रणव ध्यान म्हणजे मेडिटेशन. हे झाले आठ मुख्य प्राणायाम. आता याच्यामध्ये कॅन्सर सारखे जे आजार आहेत किंवा काहींना हायपर ऍसिडिटी आहे किंवा ऋतुमानानुसार काही प्राणायाम चेंज किंवा वेगळे घ्यायचे असतात, जसे पावसातून थंडीतून वेगळे प्राणायाम, गर्मी, आता पावसाळा सुरू झाला तरी अजून गर्मी प्रचंड आहे तर ह्या गर्मीमध्ये प्राणायाम बदलतात. जर इथे कपालभाती थोडासा कमी, त्याचा वेळ डोज कमी करून इथे चंद्रभेदी, आता मी रोगानुसार प्राणायामची नावं सांगतो, चंद्रभेदी प्राणायाम, सूर्यभेदी प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम, अभ्यंतर प्राणायाम, शीतली शीतकारी आणि कर्णरोगांतक, हे सात रोगानुसार प्राणायाम आहेत ज्यामध्ये शीतली शीतकारी आणि चंद्रभेदी हे गर्मीचे आजार कमी करण्यासाठी गर्मीमध्ये करायचे असतात आणि ह्याचं उलट सूर्यभेदी प्राणायाम हे थंडीमध्ये करायचे असतात.
1: तर हे लक्षात आलं पाहिजे.
0: हा, त्यासाठीच तो तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे, तज्ज्ञ शिक्षक पाहिजे.
1: सर, तुम्ही प्राणायामाचे आता प्रकार सांगितलेत, रोगानुसार ते कसे करावेत हेही सांगितलं. परत अजून एक प्रश्न मला असा पडलाय की जे सुरुवातीला तुम्ही अष्टांग सांगितली त्यातली यम आणि नियम ही दोन मुख्य अंग सांगितली, जरा त्याबद्दल सविस्तर सांगा.
0: यम मध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ह्या पाच स्टेप आहेत, ज्यामध्ये अहिंसा पहिला. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे.
1: बरोबर.
0: मग एक तर प्रत्यक्ष हिंसा म्हणजे जे प्राणी मात्रेला वगैरे ते मारून वगैरे खातात वगैरे, तो प्रकार ती झाली हिंसा. किंवा आजकाल जे खून खराबे होतात ती झाली हिंसा. हा एक हिंसेचा प्रकार. आणखीन दुसरा हिंसेचा प्रकार असतो मानसिक हिंसा.
1: बर.
0: शारीरिक हिंसा ही झाली शारीरिक, एक तर जीवे मारणे ती हिंसा झालीच, त्यानंतर एखाद्याच्या कानाखाली लगावणे मारणे तीही हिंसाच आहे, एखाद्याला शिवी देणे, मोठ्या आवाजात बोलणे, अगदी आपल्या घरातल्या मुलांना जरी तुम्ही मोठमोठ्याने ओरडत असाल, त्यांना रागवत असेल, तर ती एक प्रकारची हिंसा आहे. तर अशी कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे अहिंसा. आता सत्य, सत्य म्हणजे नेहमी सत्य बोलायला हवं,
1: खरं बोला.
0: त्यानंतर अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, कोणत्याही प्रकारची चोरी प्रत्यक्ष करतात, अगदी डाके घालतात, घर लुटतात, बँक लुटतात, ही तर चोरी झालीच, पण अजून काय त्या प्रकारची चोरी होऊ शकते, तर एखाद्याच्या आयडिया चोरतात,
1: कशाही प्रकारची चोरी नको,
0: एखाद्याची कॉपी पेस्ट प्रकार चालू आहे आता, कॉपी करणे आणि पेस्ट करणे, तेही एक प्रकारची चोरी आहे. तर चोरी करू नये. ब्रह्मचर्य, इथे जास्त सांगायची गरज नाही. ब्रह्मचर्याचा अर्थ नुसतं तुम्ही लग्न करू नये आणि साधू व्हावं असं नाहीये. ब्रह्मचर्याचा अर्थ असा आहे की तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये तुमची पत्नी सोडून इतर कोणत्याही महिलेकडे बघत असताना तुमचा दृष्टिकोन हा ती आपली माता आहे, भगिनी आहे, आई असा असायला हवा, याला म्हणतात ब्रह्मचर्य. तर ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे अतिरिक्त साठा करणे, मग कोणत्याही प्रकारची असू शकते, म्हणजे कृत्रिम टंचाई निर्माण करतात. जसं काही एखाद्या सीझन मध्ये एखादा, समजा एक उदाहरण घेऊ, कांद्याचा साठा करतात काही व्यापारी आणि कांद्याचा तुटवडा निर्माण करतात आणि त्याचा भाव वाढवतात. तर असं कोणत्याही प्रकारे वस्तू असेल, पैसा असेल, सोनं नाणी जे काही असेल, तर तो अतिरिक्त साठा करू नये, हे यम मध्ये सांगितलेलं आहे. आता नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. इथं शौच म्हणजे स्वच्छता. बाहेरून माणूस तर प्रत्येक माणूस एकदा तर आंघोळ नक्कीच करतोय, आतल्या शरीराचं काय? आतलं शरीर स्वच्छ होणं गरजेचं आहे. आणि ते कशाने स्वच्छ होईल? तर योगाभ्यासाने, प्राणायामने. हे अष्टांग योगने शुद्ध होईल. आतून शरीर शुद्ध हे योगाने प्राणायामनेच होईल. तर बाहेरून तर स्वच्छ सगळेच करतात, तर शरीर आतून स्वच्छ कसं होईल याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. संतोष, संतोष म्हणजे समाधान. कितीही मिळालं तरी माणसाची अशी प्रवृत्ती आहे की तो समाधानीच होत नाही. मग तुम्ही कितीही योगा केला तरी त्याचा फायदा होणार नाही जोपर्यंत तुम्ही हे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीचं पालन करत नाही. मग समाधान असायला हवं. एखाद्याकडे सायकल आहे, तो दुसऱ्याची मोटरसायकल बघतो आणि तो असंतोष होतो. एखाद्याकडे मोटरसायकल आहे, दुसऱ्याकडे तो फोर व्हीलर बघतो, असंतोष होतो. एखाद्याकडे फोर व्हीलर आहे, दुसऱ्याकडे तो मोठी गाडी बघतो त्याच्यापेक्षा, तो असंतोष होतो. त्याच्याकडे मोठी गाडी आहे, दुसऱ्याकडे जेट विमान बघतो आणि तो असंतोष होतो. याला कुठेही मर्यादा नाही. तर त्यांनी संतोष, आता इथे असं सांगत नाही की जे तुम्ही जिथे आहात ना त्याच्यातच संतोष माना, पण जे आहे जे मिळालेलं आहे, आपल्याला जे मिळालंय ना

0: इतर 90% लोकांकडे त्या वस्तू नाहीये. हे थोडं आपल्या पुढच्या लोकांकडे बघितलात तर दुःखी व्हाल, जरा मागच्या लोकांकडे बघितलात तर संतोष व्हाल.
1: नक्कीच नक्कीच.
0: तर संतोष राहणं गरजेचं आहे. तप म्हणजे इथे पुन्हा योग हा एक तप आहे. त्या योगच्या तपाग्नीमध्ये जर तपलात तर तुमचे सगळे आजार जळून भस्म होतात. स्वाध्याय स्व अध्याय स्वतः शिकणं गरजेचं आहे. आणि शेवटचं ईश्वर प्रणिधान, ईश्वराच्या प्रती नतमस्तक होणे गरजेचं आहे.
1: खरंच मला असं वाटतं की या यम आणि नियम मध्ये
0: सगळं काही
1: भरपूर सार सामावलेलं आहे.
0: एवढं जरी पहिले दोन स्टेप यम नियम पालन केलात आणि नंतर आसन प्राणायाम केलात, ह्या चार स्टेप केल्या तरी तुम्ही हळूहळू आपोआप समाधीकडे पोहोचाल.
1: या बात आहे. मला असं वाटतं की या सगळ्याचा काळजीपूर्वक विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. फक्त महिलांनीच असं
0: नाही,
1: सगळ्यांनीच आपलं आयुष्य निरामय जावं यासाठी हे करायला हवं.
0: बरोबर
1: नाही का सर? खूप छान माहिती तुम्ही देत आहात योगाबद्दल. आणि मला असं वाटतंय की हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना इच्छाही होईलच की आपण काहीतरी सुरू करूया, जसं तुम्ही म्हणालात तसं. तर महिलांनी ही एवढी आसनं रोज केलीच पाहिजेत, काय सांग?
0: किमान अगदीच खरोखरच ज्यांना वेळ नाही ना त्यांनी किमान अर्धा तास तरी वेळ काढावा. पण काही 90% लोक हे वेळ नाही सांगतात, हे साफ खोटं सांगतात. थोडासा अभ्यास करावा की आपला वेळ जातोय कुठे. तर एक तास तरी किमान आपल्यासाठी काढायला हवा, ज्यामध्ये डोपऱ्यासाठी मणक्यासाठी सांगितली ती आसने करायला हवीत. आणि विशेष प्राणायाम, ज्यामध्ये मागाशी 8 मुख्य प्राणायाम सांगितले, रोगानुसार प्राणायाम सांगितले, त्यांनी ते करायलाच हवीत.
1: नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं हे सगळ्याच वयातल्या महिलांनी, आपल्या मैत्रिणींनी, आपल्या छोट्या मैत्रिणींनी सगळ्यांनीच ह्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून पुढे ज्या समस्या आपल्याला येतात त्या येऊच नाहीयेत, नाही का सर? सुरुवातीला तुमची ओळख करून देताना मी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक अशी करून दिली आहे. तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहातच. एकंदरच योग क्षेत्रामध्ये तुम्ही काय नेमकं काम करताय त्याबद्दल मला सांगा.
0: हो नक्की. गेले जवळपास 12 वर्षाचा एक काळ एक तप होऊन गेलेला आहे या क्षेत्रामध्ये मला. तर सर्वांसाठी योग, आणि त्याच्यामध्ये मेन असं रोगानुसार योग असं आमचं हेडिंग असतं. निरामय योगा क्लासेस नावाने आपले क्लासेस, ज्यामध्ये टायमिंग जे आहे ते माझ्या वेळेनुसार, त्याच्यातलं एकही टायमिंग नाही आहे. हे प्रत्येक, जसं मागे सांगितलं, जे धंदा नोकरी व्यापार व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ती वेळ सुटेबल असेल त्या वेळेनुसार बॅच असते. त्याच्यानंतर थोडीशी उशिरा उठणाऱ्या लोकांसाठी, जे लोक रात्री उशिरा झोपतात त्यामुळे ते लवकर उठू शकत नाही अशांसाठी आहे. संध्याकाळी महिलांसाठी, महिलांना सकाळी वेळ नसतो, मग त्यांच्यासाठी गृहिणी, विशेष करून गृहिण्यांसाठी सुद्धा एक संध्याकाळची वेळ आहे दिलेली. आणि त्याच्यानंतर नोकरदार वर्ग, असं सगळ्यांची सोय करून आपण आपले योगाचे क्लासेस चालतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही. आज शेकडो लोक कनेक्टेड आहेत. आणि मागाशी सांगितलं तसं की एवढे हे सगळे आजार, बीपी, शुगर, थायरॉइड, आजकाल जे एव्हीएन सारखा आजार, एव्हीएन जे हिप जॉईंट लॉक होतात आणि त्याचं ऑपरेशन करावं लागतं, प्रोचन शोल्डर म्हणा, मणक्याचे आजार. माझ्याकडे येणारे पेशंट हे लास्ट स्टेजचे पेशंट येतात की ज्यांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलंय, ढोपऱ्याचं ऑपरेशन सांगितलंय, हार्टचं ऑपरेशन सांगितलेलं आहे, किडनीचे क्रिएटिनाइन 7-7, 8-8 पर्यंत वाढलेलं आहे, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर Grade 2-3 पर्यंत पोहोचलेलं आहे, असे केसेस येतात. आणि हे असे केसेस नियमित योग साधनेने, आपली योग साधना ही 365 दिवसाची असते, रोज असते, आणि सगळ्यांना जमेल या पद्धतीत जातीनिशी स्वयं मी स्वतः तिथे असून मी स्वतः करतो, मी सगळ्यांकडे लक्ष देऊन करून घेऊन हे सगळे आजार बरे झालेले आहेत.
1: मला वाटतं सगळ्यांनी त्याचा अवलंब केला पाहिजे, प्रयत्न तर नक्कीच केला पाहिजे. सर अजून एक प्रश्न मला असा पडतोय की आता तुम्ही म्हणालात तसं योग केलाच पाहिजे, एक सर्वसाधारण आपली जीवनशैली काय असावी त्याबद्दल जरा सांगा.
0: जीवनशैली ही सगळ्यात पहिलं म्हणजे आधी शक्य तितकं लवकर जेवणे, किंवा शक्य असल्यास रात्री न जेवणे.
1: बर.
0: तर आहार कसा असावा? एक बार खाएगा वो योगी, दो बार खाएगा वो भोगी, 3 बार खाएगा वो रोगी, और जो बार बार खाएगा वो महारोगी. म्हणजे खाण्याचा अर्थ तुम्ही काय खाता याच्यापेक्षा तुम्ही किती वेळा खाता आणि ते कधी खाता. महिलांमध्ये समस्या काय होते की महिला ही सगळ्यांचं खाऊन झालं, जेवून झालं की सगळ्यात शेवटी उशिराणी, आणि ते सगळं राहिलेलं हे फुकट जाईल म्हणून ती पोटात टाकते. आपलं शरीर म्हणजे काय डस्टबिन नाहीये की ज्याच्यामध्ये सगळंच टाकलं, आणि डस्टबिन जेवढं टाकाल तेवढे तिची दुर्गंधी पसरणार आणि आजार पसरणार आहे. ते वेस्ट जाणार नाही तसंच बनवा, आणि वेस्ट गेलं तरी चालेल पण पोटात नका टाकू. उशिरा जेवू नका, रात्री उशिरा जेवून मग उशिरा झोपणे, तर तसं न करता लवकर शक्य तितकं 10 पर्यंत झोपायचंय. हा ठीक आहे, जे लोक शिफ्ट वाईज काम करतायत तर त्याला पर्यायच नाहीये, त्यांना लवकर जेवणे, लवकर झोपणे आणि लवकर उठणे. पहाटे लवकर केवळ उठल्याने तुमचे निम्मे आजार बरे होतात.
1: मला असं वाटतं की जसं तुम्ही मगाशी यम आणि नियम सांगितले तसं जीवनशैलीमध्ये सकाळपासून सुरुवात न करता रात्री लवकर जेवणं, लवकर झोपणं आणि लवकर
0: रोडणं,
1: ह्या तीन

0: गोष्टी आपली जीवनशैली बदलू शकतात आणि आपण होणाऱ्या रोगांपासून लांब जाऊ शकतो. सर, जाता जाता काय सांगाल आमच्या मैत्रिणींना?
1: मैत्रिणींना हेच सांगेन की मैत्रीण ही तारेवरची कसरत करत असते, तर ती कसरत करता करता तिने आपलं स्वतःच आरोग्य जपायला हवं. खूप महिला जपत पण आहेत. एक गृहिणी हा संपूर्ण घराचा कणा असते, आणि गृहिणी जर कोलमडली तर कणा कोलमडला संपूर्ण घर डिस्टर्ब होतं. तिने जर आरोग्य सांभाळलं तर ती सगळं काही करू शकते.
0: खरंय, मला असं वाटतं की सर खूप छान बोलले, पण तरी सुद्धा मैत्रिणीनो स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि योगाभ्यासाकडे लक्ष द्या आणि तुमचं आयुष्य निरामय जाऊ दे. याच नोटवर आज आपण इथे थांबूया. सर, तुम्ही इथे आलात आणि आपला योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी खूप चांगली माहिती आमच्या मैत्रिणींना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. संवाद साधला होता पल्लवी गोडसे यांनी. बरं तर मैत्रिणीनो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आपण ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं इंदिरा संत यांचं गीत.

माधुरी करमरकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते नितीन आखवे आणि संगीत दिलं होतं मिलिंद करमरकर यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

मी 558 किलोहर्ट्सवर. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सुंदर माझं घर या चित्रपटासाठी कल्याणी साळुंखे आणि मनीषा जोशी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मधुराणी गोखले यांनी. श्रद्धेहो, गीतबहार कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि मेला शेंडे यांच्या युगुलस्वरात गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरीर आणि चित्रपट आहे मंगलाष्टक वन्स मोर.

अजिंठा या चित्रपटासाठी हंसिका अय्यर यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी. श्रोतेहो गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे यशोदा या चित्रपटातलं. चंद्रकांत खोत यांच्या गीताला संगीत दिलंय दत्ता डावजेकर यांनी आणि स्वर आहे वाणी जयराम आणि सहकाऱ्यांचा.

मंडळी, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया सरकारनामा चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं अजय झणकर यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक।

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, ठीक 1:30 आम्ही प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, आणि त्यानंतर 1:40 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन। सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू। अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव। आणि उमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना। व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का। भारतात समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला। कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक सामील झाल्याबद्दल त्यांनी सांगितलं। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। जून महिन्यातच C-295 या स्वदेशी निर्मित विमानानं आपलं पहिलं उड्डाण केल्याचं ते म्हणाले। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलंय, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे असं ते म्हणाले। याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं स्वदेशी निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती त्यांनी दिली। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला। देशातही कोट्यवधींनी झालेल्या योगविषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताने 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं। जेव्हा एखाद्या देशातली जनता संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही असं ते म्हणाले। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि अशा आयोजनातून आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली। पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। अनेक कुटुंबांनी सोनं खरेदी टाळल्याची तसंच आपले परदेश दौरे पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी दिली। यासोबतच देशवासीय पेट्रोल आणि डिझेलची बचत करत असून नैसर्गिक खतांच्या वापरात मोठी वाढ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला। लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला बळकटी देईल आणि यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला। अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली। विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं। त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करणारा, मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं। ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांमध्येही बदल घडून येतो असं ते म्हणाले। देशात क्रीडा संस्कृतीचा विस्तार, तंत्रज्ञानाच्या काळात लोकांची सर्जनशीलता टिकवून ठेवण्यासाठी, तंत्रज्ञानासोबत आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भारतीय संस्कृतीचा जगभरात होत असलेला प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी देशभरात केले जात असलेले प्रयत्न याबाबतची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना सांगितली। आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं।
1: प्लास्टर ऑफ पॅरिसचे बनी मूर्तियां बिल्कुल न खरीदे। साथियों, मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती हैं। इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है, हमारी आस्था भी बनी रहती है और प्रकृति के प्रति हमारा दायित्व भी पूरा होता है।
0: गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलं। सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं। विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलंय। विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं

राज्य सरकारांच्या सहकार्यानं 1,51,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा उल्लेखही त्यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीत महत्वाचं आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पी व्ही नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली असून नरसिंह राव यांचं भारताच्या आर्थिक प्रवासातलं योगदान उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेत असून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं पारंपरिक मानवंदना देण्यात आली. सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील. त्यानंतर रोश कैमान इथं होणाऱ्या सेशेल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याला मोदी उपस्थित राहतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. सेशेल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ समुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचावकार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली. त्यामुळे भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदतकार्य घेऊन शुक्रवारी पाठवली. तसंच बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं बचाव पथकही पाठवण्यात आलं आहे. व्हेनेझुएलात आजही सकाळी अरागवा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.1 इतकी होती. कोणत्याही प्रकारचा सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही तसंच जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मेड इन इंडिया ही नाममुद्रा म्हणजे देशाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि गुणवत्तेची हमी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय. गुणवत्ता ही केवळ उद्योग व्यवसायाची मोजपट्टी नसून ती राष्ट्रीय जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनातून देशाची प्रतिमा जगासमोर उभी राहत असल्याचं, दर्जाबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांसाठी समाज माध्यमावर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या त्याची अंमलबजावणी नीटपणे करत नसल्याचं उघड झालंय. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी अशा कंपन्यांवर दुप्पट दंड आकारण्याचा इशारा दिलाय. त्यासंबंधीचं विधेयक येत्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी सरकार मांडणार आहे. वैद्यकीय उपकरणांना परवाने मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय उपकरणं नियम 2017 सुधारणा सुचवल्या आहेत. यात रक्तदाब तपासणी मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर यासारख्या मध्यम श्रेणीतल्या उपकरणांना उत्पादन परवाना मिळण्यासाठी लागणारा सध्याचा 140 दिवसांचा कालावधी 115 दिवसांवर आणण्याची तरतूद आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का.

होते हो आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात जनगणने अंतर्गत घरसूची आणि घरगणना 100% पूर्ण, विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत धैर्यशील कदम विजयी आणि जागतिक योगासन स्पर्धेत सांगलीच्या शैलेश कदमला सुवर्ण पदक, यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. आगामी जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरसूची आणि घरगणनेचं काम सांगली जिल्ह्यात यशस्वीरित्या 100% पूर्ण झालं आहे. जिल्हाधिकारी आणि प्रधान जिल्हा जनगणना अधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी ही कामगिरी यशस्वी केली. हे काम 4472 प्रगण आणि 806 पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक नुकतीच पार पडली. अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी पोलीस विभागानं संशयित भागांमध्ये नियमितपणे तपासणी करावी, स्थानिक पातळीवर माहिती संकलन वाढवावं, महसूल ग्रामीण यंत्रणा आणि कृषी विभागानं सजग राहून कारवाई करावी अशा सूचना घोष यांनी यावेळी दिल्या. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्यासह समितीचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी फुलून गेले आहेत. विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. रांगोळी काढून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. काही शाळांच्या परिसरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगलीमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांनी कृष्णा नदी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवलं. जिल्हाधिकारी मैना घोष आणि महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी स्वतः या मोहिमेत सहभागी होऊन नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश दिला. कृष्णा नदीचं पावित्र्य राखणं आणि नदीपात्र प्रदूषणमुक्त करणं हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश होता. महापालिकेच्या स्वच्छता दूतांनी, कर्मचाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून श्रमदान केलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम विजयी झाले. जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी याबाबतची घोषणा केली. धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळाली तर अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली. एकंदर 895 पैकी 894 मतदारांनी मतदान केलं. यापैकी 885 मतं वैध ठरली तर 9 मतं अवैध ठरली. विजयासाठीचा कोटा 443 मतांचा होता. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत 90 दिवसांहून अधिक काळ विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. विविध विभागातील 37 कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलं असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी ही कठोर कारवाई केली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील 4 आणि जत तालुक्यातील 2 गावांसाठी 5 खासगी टँकर्सनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 10 गावांमध्ये 13 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये सांगलीच्या शैलेश कदम यानं सुवर्ण पदक पटकावलं. या यशानंतर मिरज इथल्या विश्व योग दर्शन केंद्राच्या अध्यक्ष जयश्री पाटील आणि योग गुरु डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांनी तसंच इतर योग संस्था आणि मान्यवरांनी शैलेश कदमचा सत्कार केला. यावेळी शैलेश यांनी कुटुंबियांचे, गुरुजनांचे आणि मित्र परिवाराचे आभार मानले. या सर्वांच्या शुभेच्छांमुळेच नवीन प्रेरणा मिळाली, अधिक चांगलं काम करण्याची ताकद मिळाली अशा भावना शैलेश कदम यांनी

व्यक्त केल्या. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण आत्ताच ऐकली. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हे वार्तापत्र प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलं.

श्रोतेहो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर देखील ऐकत आहात. दुपारचे 2:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया आरती गोखले यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात डॉक्टर जयराम चव्हाण यांची रचना, आपण ऐकलीत संगीतकार कानू घोष या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, दुपारचे 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हिट्स ऑफ 92 या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: पंकज भोसले हे नाव गेल्या काही वर्षात खूपच ठळकपणे समोर आलेलं आहे. त्याच्या लोकसत्तात येणाऱ्या साहित्यविषयक लेखांमधून हे होत आहे, तसंच त्याच्या स्वतंत्र साहित्यातून देखील. त्याचं पहिलं पुस्तक विश्वामित्र सिंड्रोम हे ठाण्यातल्या एका वस्तीची आणि तिथल्या अनेक चित्रविचित्र पात्रांची गोष्ट सांगणारं होतं. पण यातल्या व्यक्तिरेखांच्या सुट्या कथा मांडताना लेखकाने उभी केलेली पार्श्वभूमी फार महत्वाची होती. एक विशिष्ट जागा, एक विशिष्ट काळ आणि त्या काळात समाजातल्या स्तरांमध्ये होत गेलेलं परिवर्तन, ग्लोबलायझेशनच्या सावलीत घडत गेलेले अनेक भलेबुरे बदल, यामधून त्याने शहरी समाजातल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजाचं चरित्र बारकाव्यांनिशी मांडलं. ही गोष्ट महत्वाची अशासाठी होती की या कथांमधून आपल्याला पंकजची शैली घडत गेलेली दिसली. त्याच्या पुढल्या संग्रहात हिट्स ऑफ 92 मध्येही या शैलीचा सफाईदार वापर आहे. ठाणे आणि त्याच्या आजूबाजूचा भाग, अतिशय जिवंतपणे रंगवलेली पात्र, 80-90 दशकाचा काळ इथल्या चार कथांमधून उभा राहतो. पण त्याचबरोबर पंकजची पत्रकार म्हणून असलेली दृष्टीही त्याच्यातल्या लेखकाच्या बरोबरीने या कथांना आकार देते. हिंदी सिनेमा आणि त्यातली गाणी हा तर आपल्या सर्वांचाच आवडता विषय आहे. या कथा या काळातल्या लोकप्रिय सिनेमाचा आणि त्यातल्या संगीताचा आपल्या समाजावर कसा परिणाम झाला याचा आढावा घेतात. डिजिटल मीडिया येण्याआधीचा हा काळ आहे, जेव्हा हिंदी गाणी आणि ऑडिओ कॅसेट्स हा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा सांस्कृतिक भाग होता. इतर प्रांतीय सिनेमा, जागतिक सिनेमा आणि माध्यमांचं आक्रमण तोवर किंचित अंतरावर होतं. लव 86, हिट्स ऑफ 92, पल्प ऑफ 94 आणि 1999 ए लव्ह स्टोरी अशा या चार काहीशा दीर्घ कथा आहेत प्रथम पुरुषी निवेदनातून मांडलेल्या. त्या लेखकाच्या अनुभव विश्वाशी संबंधित आहेत हे आपल्या लक्षात तर येतच, पण ही निव्वळ आलेल्या अनुभवाची मांडणी नाही तर त्या काळातलं लेखकाचं जगणं हा या कथांचा टेक ऑफ पॉइंट मानता येईल. हिट्स ऑफ 92 हे शीर्षक या कथासंग्रहासाठी योग्य आहे, कारण ते फार माहिती न देताही त्याचा विषय काय हे थोडक्यात सुचवतं. या सगळ्याच कथा या संगीताशी जोडलेल्या आहेत. संगीताशी म्हणण्यापेक्षा त्यांच्या आस्वादकांशी असं म्हणायला हवं. ही सर्वसाधारण वस्तीत राहणारी माणसं आहेत आणि सिनेसंगीत आणि चित्रपट हा त्यांच्या जगण्याचा एक भाग आहे. विशिष्ट गाणी, त्यांचं सिनेमातलं चित्रीकरण, त्यावर बसवलेली नृत्य, विशिष्ट गाण्यांना लाभलेला चाहता गट, संगीत आपल्यापर्यंत पोहोचण्याची साधनं आणि संगीताची उपलब्धता ही सगळीच इथल्या पात्रांसाठी महत्वाची आहेत. आणि यातले अनेक घटक हे कथांमधल्या संभाषणांचा, पात्रांच्या अस्तित्वाचा भाग बनतात. पात्रांनी बनवलेल्या मिक्स टेप्स, त्यामागची कारणं, त्यावर असलेली गाणी, त्यांचे विशिष्ट कारणांनी असलेले विशिष्ट क्रम, हे सगळं आपल्यातल्या अनेकांनीही अनुभवलं असेल. नॉस्टॅल्जिया हा कथांमधला महत्वाचा घटक असू शकतो, पण लेखक तो कसा वापरतो यालाही महत्व आहे. हे निव्वळ स्मरणरंजन नाही किंवा भाबडं स्वांतसुखाय चिंतनही नाही. या कथा जरी एका काळाची आठवण असल्या तरी ती त्यांच्या कथापणाची मर्यादा नाही तर सुरुवात आहे. या लेखनात 90 दशकात वयात आलेल्या पिढीसाठी एक मोठं आयडेंटिफिकेशन आहे, पण केवळ त्यांच्यासाठी आहे असंही मी म्हणणार नाही. कारण चांगली कथा ही तपशील रंगवत असली तरी त्या तपशिलापलीकडे जाऊन प्रत्येक वाचकाला भिडेल असं काही मांडत असते. त्या कसोटीवर या कथा नक्कीच खऱ्या उतरतात.
0: हिट्स ऑफ 92 या पुस्तकाविषयी पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुन्हा

प्रसारणात जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिकं याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, हिरवळीच्या पिकांच्या लागवडीमुळे जमिनीवरील थर सुपीक होतो. हिरवळीच्या पिकापासून मिळालेले सेंद्रिय घटक जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म वाढवतात. हिरवळीच्या खतांचा वापर करून मुख्य पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि जमिनीची सुपीकता या गोष्टी साध्य करू शकतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला हिरवळीच्या पिकांची पेरणी करावी. पीक फुलोरा अवस्थेमध्ये जमिनीत गाडावं. यापासून जमिनीत सेंद्रिय घटकांची उपलब्धता होते. उष्ण प्रदेशात जमिनीतून मुक्त होणारा कर्व टिकून राहत नसल्यामुळे कमतरता जाणवते. त्यामुळे त्यांचं प्रमाण टिकवण्याकरता जमिनीला नेहमी सेंद्रिय घटकांचा पुरवठा करणं आवश्यक असतं. मुळावर गाठी असलेली शेंगवर्गीय पिकं तसंच मुळावर गाठी नसलेली पिकं हिरवळीच्या खताकरता निवडतात. मुळावरील गाठीतील जीवाणू वातावरणातील नत्राचं शोषण करून गाठीत स्थिर करतात, पिकांना उपलब्ध करून देतात. हिरवळीच्या पिकांचे अवशेष सेंद्रिय खत म्हणून उपलब्ध होतात. मात्र मुळावर गाठी नसलेल्या पिकामधून फक्त जमिनीला सेंद्रिय खत उपलब्ध होतं. डाळवर्गीय पिकांमुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होत असतो, पण यातून मिळणाऱ्या नत्राचं प्रमाण, त्या पिकाची जात, शाकीय वाढ आणि जमिनीत गाडताना त्या पिकाचं वय या गोष्टींवर अवलंबून असतं. हिरवळीच्या खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. वातावरणात कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. धूप होत नाही. सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण वाढतं. जमिनीतील कर्बाचं प्रमाण वाढतं. पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडावं. सिंचनाची सुविधा असावी म्हणजे पीक वाढायला मदत होते. हिरवळीच्या पिकांमध्ये ताक, दहीचा, गवार, चवळी, उडीद, मूग ही पिकं येतात. खरीप हंगामात तागाची लागवड करावी. 45 ते 60 दिवसात हे पीक 2 मीटर उंच वाढतं. झाडांना भरपूर पानं आणि फांद्या असतात, त्यामुळे सेंद्रिय घटकांचं प्रमाण जास्त मिळतं. फुलावर येण्यापूर्वी पिकांची गाडणी करावी. त्यानंतर जमिनीला ओलीत करावं म्हणजे कुजण्याची क्रिया लवकर होते. दहीचा या पिकाची 45 ते 60 दिवसात 2 मीटर वाढ होते. पानं बारीक आणि चिंचेच्या पानाप्रमाणे असतात. शेंगेचा आकार मेथीच्या शेंगेप्रमाणे लांब आणि गोल असतो. बियांचा मेथीच्या बियांसारखा असतो. याला तागापेक्षा जास्त फांद्या असतात. क्षारपड चोपण जमिनीत हिरवळीचं पीक म्हणून लागवड केली तर क्षारता कमी होते. गवार हे 45 ते 60 दिवसात 1.5 ते 2 फुटापर्यंत वाढतं. फुलं येण्यापूर्वी हे जमिनीत गाडावं. चवळी हे 50 ते 60 दिवसात 1 ते 1.5 फूट इतकं वाढतं. पानं मोठी आणि खोड लुसलुशीत असतं. खोडावर मोठ्या प्रमाणात फुटवे येतात. फुलं येण्यापूर्वी पीक जमिनीत गाडावं म्हणजे कुजण्याची क्रिया जलद होते. उडीद आणि मूग ही पिकं चवळीप्रमाणे झुडपी वाढ होणारी आहेत. उभ्या पिकातील मधल्या पट्ट्यात हिरवळीचं खत म्हणून लागवड करावी. हिरवळीच्या खतासाठी गिरीपुष्प, रुईची झाडं बांधावर लावावीत. कोवळ्या फांद्या तोडून शेतात गाडाव्यात. कुजल्यावर त्यापासून सेंद्रिय घटकांचा पुरवठा होतो. एका गिरीपुष्प झाडापासून वर्षाला 150 ते 200 किलो ताजी पानं मिळतात. यामध्ये नत्राचं प्रमाण भरपूर असतं. रुईच्या एका झाडापासून 10 ते 12 किलो ताजी पानं मिळतात. अशा प्रकारे जमीन सुपीकतेसाठी हिरवळीच्या पिकांचा वापर करावा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमात जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिकं याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, आजचा विषय आहे बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळंतिणीची काळजी घेण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इवन प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्या बाळंतपणामध्ये वापरल्या जातात. बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी म्हणजे काय तर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे स्त्रीची 40 दिवस ही सुतिका अवस्था असते. ह्या 40 दिवसांमध्ये तिची जी काळजी घेण्याची पद्धत आहे तीच आज आपण बघणार आहे. ही अवस्था जी आहे ती प्राकृत असून सुद्धा नाजूक असते. आपल्याला वरवर प्रकृती स्थिर जरी दिसत असली तरी डिलिव्हरी दरम्यान गर्भबाहेर येत असताना स्त्रीची सगळी शक्ती पणाला लागते. यामध्ये धातुक्षय होतो, रक्तक्षय होतो, शरीर शिथिल होते, ओटीपोटाचा भाग शिथिल होतो, बेडौल होतो, तो वाढतो, लठ्ठपणा येतो. हल्ली तर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळे बरेचदा डॉक्टर बेडरेस सांगतात, त्यात ही शिथिलता, वजन वाढणं ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. यात शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्य पण आलेले असते. त्यामुळे सुतिका परिचर्या पाळणं गरजेचं आहे. परिचर्या म्हणजे काय तर आपण जे रुटीनमध्ये आहार विहार फॉलो करतो तेच. जशी आपली दिनचर्या सांगितलेली आहे तशीच सुतिका असल्यानंतरची जी परिचर्या आहे त्याला सुतिका परिचर्या म्हणतात. या 40 दिवसांमध्ये गर्भाशय हे त्याच्या पूर्वस्थितीला येणं गरजेचं आहे, म्हणजेच सर्व शरीर पूर्ववत येण्यासाठी मदत होते. यासाठी आपल्याला कमीत कमी 2 महिने ते 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण गर्भाशय व सर्व शरीर पूर्ववत होण्यासाठी रोज काय काय करायचं याची माहिती घेऊया. दररोज सकाळ संध्याकाळी किंवा किमान दिवसातून 1 वेळा तरी ओटीपोट, मांड्या, पाठीच्या भागाला तेलाने मसाज करायचा आणि नंतर ओटीपोटापासून मांड्यांपर्यंत गरम पाण्याची धार धरून ते शेकून घ्यावे. आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला कोमट तेलाने शास्त्रोक्त मसाज करावा व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. संपूर्ण अंगाला आयुर्वेद औषधीयुक्त धूप घ्यावे. नंतर मऊ सुती कपड्याने ओटीपोट बांधून ठेवावे. पोट बांधणं हे खूप आवश्यक आहे, वात सरण्यासाठी यामध्ये खूप मदत होते. डिलिव्हरीनंतर बायका म्हणतात की पोटात गोळा उठल्यासारखा वाटतो किंवा पोट सुटल्यासारखं वाटतं, यामध्ये ओटीपोट बांधणं खूप गरजेचं आहे. पोट बांधणं हे कमीत कमी जेवणाच्या आधी 1/2 तास किंवा जेवल्यानंतर 2 ते 2.5 तास पोट बांधू नये, इतर वेळेस पोट बांधावे. डिलिव्हरीनंतर बाळंतकाढे पण सुरू करावे. बाळंतकाढा नंबर 1, 2 व 3 हे क्रमाने घ्यावे. हे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शतावरी कल्प सुरू करावा. सिझेरियन नंतर सुद्धा या गोष्टी करायच्या आहेत, पण प्रत्येक सिझेरियन हे वेगळं असू शकतं, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की सिझेरियन झाल्यामुळे आम्ही पोट बांधलं नाही किंवा काही आम्ही औषधं किंवा ज्या घरच्या रेमेडीज आहेत त्या आम्ही केल्या नाहीत, पण त्याचे नंतर परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिझर नंतरही करणं गरजेचं आहे, पण कधी करावं हे मात्र डॉक्टरांना विचारून अवश्य करता येतात. याचा पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या सत्रात पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: हवामान ज्यावेळी आपण बदल म्हणतो त्याच्या पहिले हवामानाची व्याख्या अशी आहे की आपल्यापुढे असलेले जे हवेतले

वायू ऑक्सिजन नायट्रोजन किंवा काय जे असतील कार्बन डायऑक्साईड हे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या भोवती नेहमीच आहेत. त्यांची काही मानकं ठरलेली आहेत, त्यात कमी जास्त प्रमाणे होऊ शकतं, प्रदूषण होईल त्यावेळी होऊ शकतं. आणि हा हवामानाचा काळ जो म्हणतो आपण, जसा हिवाळा उन्हाळा पावसाळा, हे लाखो वर्षाच्या परिस्थितीनं स्थिर होत आलेले आहेत आणि वेगवेगळ्या भूभागात जगात वेगवेगळे उपस्थिती असते त्या त्या काळी. ह्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत हवामानात. एक म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं,

0: हवेतलं प्रसरण आकुंचन, त्यामुळे हे जे वातावरणातले बदल आहेत हे आपण ज्याला स्टॅबिलाइज म्हणतो, स्थिर झालेले आहेत अनेक वर्ष अनेक हजारो वर्षाच्या. आपण आता जो तुलना करतो बदलाशी ती आपल्या जीवनात, लहानपणी कसे होते, पाऊस वेळेवर पडायचा, उन्हाळा केव्हायचा, थंडी कधी होती, ती स्थानाशी संबंधित आपण जिथं आहोत त्याच्याशी संबंधित आणि आपलं आकलन काय त्या काळात होतं त्याबद्दल आहे. पण ज्यावेळी आपण हवामान तज्ज्ञ बोलतात त्यांच्याकडे संदर्भ अनेक शतकांचा असतो, तो लिहून ठेवलेलं तापमान कसं होतं काय होतं, त्यामुळे आता जो हवामान बदलाबद्दल आपण जो जागरूक झालेलो आहोत ते तापमान वाढीबद्दल आहे. आता भारतात जिथं काही ठिकाणी उजाड भाग आहे तो भाग पूर्वी दंडकारण्य होता, म्हणजे गंधाड जंगल होत, किंवा राजस्थानच्या वाळवंटात फॉसिल पार्क नॅशनल पार्क, आता नॅशनल पार्क वाळवंटात आणि ते फॉसिल कसे होते तर तिथे प्रचंड मोठे झाडांचे बुंदे अश्मीभूत होऊन पडलेले आहेत, तिथे जंगल फार मोठं होतं असं एक त्याच्यात अनुमान काढता येतं. त्यामुळे तो काळ आता आपण तुलना केली तर ज्यावेळी तापमान वाढीची आपण संदर्भ घेतला तर तो ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली तो काळ जरा संदर्भाला जास्त महत्वाचा आहे. त्याच्या आधी लढाई हो जाळपोळ होत असेल वणवी लागत ते हरकत नाही, ते काळाप्रमाणे हवामानाप्रमाणे होत, पण इथं मानवाचा हस्तक्षेप होऊन तापमान वाढायला सुरुवात त्यात झाली औद्योगिकरण. त्यात सगळ्यात मोठा वापर झाला तो कोळशाचा होता, त्यावेळी स्टीम इंजिनचा ज्यावेळी उगम झाला त्यावेळी त्यातून वाफेचं शक्तीत रूपांतरण करून ते सुरू झाले आणि मोठ्या प्रमाणात कोळशासाठी कोळशाच्या खाणीची ते जमिनीच्या गर्भातलं आहे, म्हणजे जमिनीच्या वरची झाडं तोडल्याशिवाय खाणच करता येत नाही, त्यामुळे कळत न कळत जंगल तोटायला लागलं. खास करून भारताचा संदर्भ दिला तर ब्रिटिश यावेळी इथं होते आणि 1857 जे आपण स्वातंत्र्य समर म्हणतो त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याकडे कम्युनिकेशन ज्याला म्हणतो ते तो लवकर झाला आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे इकडचे सैनिक तिकडे न्यायचे तोफा न्यायच्या तर ते घोड्यावरून खेचरांच्या गाडीतून ओढवताना किती दिवस जातील पोहोचायला तिकडे, त्यामुळे त्यांना रेल्वे इथं आणायची कल्पना सुचली. नुकसान झालं ते आपल्या पर्यावरणाचं झालं, ते म्हणजे रेल्वेच्या खाली लाकडाचे स्लीपर लागत होते, त्यामुळे 8 फुटाचा स्लीपर असे 15-20 स्लीपर भार पडतील एवढं मोठं झाड तोडणं आवश्यक होतं आणि लाखो झाडं तोडली आणि त्यांनी तो मार्ग केला, पूल बांधली असेल त्यासाठी वापरला असेल. आणि दुसरं त्यावेळी लक्षात त्यांना आलं की त्यावेळी निरोप पाठवायचा त्यावेळी केबल घालायच्या होत्या आणि केबल कशा घालणार त्याच्यासाठी खांब पाहिजेत, एक झाड एक खांब करायचे उभं सरळ अकूट. रेल्वेचे स्लीपर आणि लाकडाचे सोट हे प्रचंड प्रमाणात लागले. त्यानंतर मोठा एक नवीन एक संदर्भात सापडलं की थोडं 1800 सुरुवातीला ब्रिटिशांचं जगभर सत्ता ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी ते त्यांच्या आरमारामुळे ते सगळीकडे पोचले आणि एकेकाळी सगळ्यात जास्त जहाज साठी लागणार लाकूड भारतात होतं. तर तसा तो हा सुरू झाला, पर्यावरणाचा ऱ्हास एकदम आज दिसत नाहीये भारतात झाला तसा सगळीकडे झाला, सगळीकडे त्यांच्या जिथं कॉलनी होत्या सगळीकडे हाच प्रकार चालू होता.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो आता ऐकूया दोपहर समाचार, हे हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 2:15 वाजता.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण अनुराधा आर श्रीवत्सन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन ऐकलं. राग भैरवी आणि मंदारी. त्यांना मृदंगम साथ केली होती ए एल नाथ यांनी. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: श्रोते हो, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45151 आणि 45151 30. STD कोड आहे 022.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. भारत आज

0: समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशींच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. C-295 या स्वदेश निर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला तर देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधींनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे आभार मानून लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना दिलं.
1: अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयीची माहिती त्यांनी दिली. श्रोत्यांनी आपल्या कुटुंबांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवावी असं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली आहे.
2: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलो. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी च्या मन की बात मध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी या निमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

0: वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे, त्यात पालघर जिल्ह्यातल्या रहिवाशांना सामावून घेतलं जाईल. मच्छीमारांसाठी मासेमारी करण्यासाठी एक बंदर तयार केलं जाईल. यासोबतच विरार जवळ एक नवा विमानतळही उभा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांखालच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा स्तरावर प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरी इथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यातल्या 3,88,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबाजोगाई इथे आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर इथंही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या उपस्थितीत मोहिमेचं उद्घाटन झालं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 2 लाख मुलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना इतर देशांकडून मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर अमेरिका मोठं लष्करी प्रत्युत्तर देईल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथे पोहोचली आहे. भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदत सामुग्री घेऊन शुक्रवारी पाठवली असून बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं पथकही पाठवलं आहे. दरम्यान आज व्हेनेझुएलामध्ये सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 6.1 रिक्टर इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 18 सेकंद झाली आहेत. आमच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी ठीक 5 वाजता आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू असतील. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। आजच्या दुसऱ्या सभेत मी वैष्णवी रिसबुड तुमचं मनपूर्वक स्वागत करते। सायंकाळचे 5 वाजतात, आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: बातमी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशात रोजगाराच्या संधी वाढत असून आत्मनिर्भर भारताचा संकल्पही अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते आज देशवासियांशी बोलत होते. सामरिक आणि औद्योगिक तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. पोलिओ लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारले असून फिरती पथकही कार्यरत आहेत. राजगड किल्ला पाहण्यासाठी अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबे घाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी.

केंद्र सायंकाळचे 5:02 आणि 23 सेकंद झाली आहेत. गीतसंध्यामध्ये आज आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूया कयामत से कयामत तक या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांची रचना. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेल्या या रचनेला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

या पुढील गीत गायलं आहे कविता कृष्णमूर्ती आणि बाबुल सुप्रियो यांनी. समीर यांच्या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं. चित्रपट अग्निसाक्षी.

यापुढील गीत आहे राणी मलिक यांचं, संगीतबद्ध केलं आहे अनु मलिक यांनी. कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या या गीताला हे गीत आहे याराना या चित्रपटातील.

अनुराधा श्रीराम, सुजाता, सोनू निगम आणि ए आर रेहमान यांच्या आवाजातील हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. ताल या चित्रपटाकरता संगीत होतं ए आर रेहमान यांचं. या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर ठीक 5:30 युववाणी यामध्ये आज आपण ऐकणार आहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि मराठी रंगभूमी यांचा युवा नाट्य पुरस्कार प्राप्त अष्टपैलू कलाकार अमेय धोपटकर यांची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत. निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मीरा खालगावकर, सादर करते विवेक वानखडे आणि ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. तर 5:30 आता ऐका युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार अमेय दादा, तुझं आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आणि सर्वप्रथम मी संपूर्ण आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं खूप खूप अभिनंदन करते, कारण अलीकडेच तुला मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे युवा नाट्य पुरस्काराने तुला पुरस्कारित करण्यात आलं आहे.
1: खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. हे अतिशय उत्तम काम जे तुम्ही करताय आणि माझ्यासारख्या एका रंगकर्मीला आपण इथे बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद.
0: दादा, अलीकडेच तू हौशी राज्य नाट्य संगीत स्पर्धेमध्ये तू संगीत संविधा ही नाट्यकृती तू लिहिलीस आणि ती रंगभूमीवर सादरही करण्यात आली आणि त्याला पारितोषिकही मिळाली. तर मग या नाटकाविषयी आम्हाला जाणून घ्यायला सुरुवातीला आवडेल.
1: नक्कीच नक्कीच. हे एक वेगळ्या प्रकारचं संगीत नाटक होतं. वेगळ्या प्रकारे अशा अर्थी की आपण नाटकांमध्ये दोन प्रकार आपण मानतो, एक सुखांतिका आणि दुसरी शोकांतिका. तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपली भारतीय नाट्य परंपरा जी आहे ती सगळी सुखांतिका असतात. जास्ती करून आपल्याला एक पॉझिटिव्ह असा एक अप्रोच देऊन नाटक संपत असतं किंवा एक चांगला आशावाद देऊन नाटक संपत असतं. फक्त आपण जर संगीत नाटकांच्या बाबतीत जर बोललो तर एकच पहिला सारखं आपलं नाटक सांगता येतं, कधी सिंधू जाते, सुधाकर जातो आणि नाटक शोकांतिका म्हणून संपतं.
0: बरोबर.
1: तसंच संविधा हे नाटक एक प्रकारची शोकांतिका आहे. आपण ऐतिहासिक संगीत नाटक अशी ह्या नाटकाचं वर्णन करू शकतो, कारण मराठी लोकांचा जसा पराक्रम आहे तसाच पराक्रम राजस्थानी लोकांचा आहे, राजपूत लोकांचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की महाराणी पद्मिनीची जी गोष्ट होती त्याचा एक प्रकारे शोकाने त्याचा अंत झाला होता. तर हे नाटक जे आहे ते महाराणी पद्मिनीची गोष्ट सांगतच, त्या जोहराची गोष्ट सांगतच, पण त्याच्याबरोबर चालू असलेलं एक त्याचं उपकथानक होतं की कुठून हा प्रवास सुरू झाला, हे युद्ध कसं उभं राहिलं आणि त्याच्यामध्ये राजपूत लोक नुसते हरले का, तर नाही, तर त्यांनी एक अतुल्य पराक्रम त्या तिथं उभा केला.
0: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपल्या बरोबर आहेत अमेय धोपटकर. अमेय दादाला अलीकडेच मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी

0: नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार मिळाला आहे. मला असं वाटतं काही लोकांना अनेक पुरस्कार मिळतात पण काही लोकांचं कार्य त्याहूनही मोठं असतं आणि त्यातलंच आज आपल्या बरोबर आहे असंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व की जो एक स्वतः लेखक, दिग्दर्शक, लाईटमन, त्याबरोबर म्युझिशियन, त्याबरोबर रायटर अशी अनेक गोष्टी तो करत असतो आणि त्याची फक्त तोंड ओळख नाहीये त्याला तर त्याच्यामधला गाढा असा अभ्यास आहे. तर मला असं वाटतं म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात डायरेक्ट आम्ही गप्पांनीच सुरू केलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर जाणून घेऊया त्याच्या या प्रवासाबद्दल. दादा, तुझा हा प्रवास म्हणजे एकांकिका असतील, नाटक, मते गद्य पद्य दोन्ही किंवा दीर्घांक, या सगळ्या स्ट्रीम्स मध्ये तुझा प्रवेश कधी झाला हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: नक्कीच नक्कीच सांगायला आवडेल मला. मी शाळेत होतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेपर्यंत आपण आज जर येऊन पोहोचलो तिथपासून जर उलटा प्रवास पाहायचा झाला तर माझी शाळा होती बहिराम परकर विद्यालय मालगुण.
0: बर,
1: म्हणजे मी 10वीपर्यंत त्या तिथे शिकलोय आणि तिथे आपल्याला माहिती मालगुण हे कवी केशवसुतांचं गाव आहे, त्यामुळे तिथून कवितांची आणि साहित्याची एक एक प्रकारची ओढ लागली असं म्हणू शकतो आपण. कारण मी ज्या वेळेला शाळेत होतो त्याच काळामध्ये कवी केशवसुतांचं स्मारक बनत होतं आणि त्या निमित्ताने वेगवेगळे मराठीतले जे जे नामवंत असं म्हणून ज्यांच्या साहित्यिकांची नावं आपण घेतो आजच्या घडीला असे सगळे साहित्यिक त्या गावाला भेट देत असत.
0: बरोबर.
1: आणि पर्यायाने त्यांच्या समोर जे श्रोते कोण होते असतील तर ते आम्ही.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे साहित्यामधला माणूस, कवितेतला माणूस हा मोठ्यात मोठा किती होऊ शकेल तर त्याचा सह्याद्री आम्ही त्यावेळेला पाहिलाय आणि त्यामुळे ती एक ओढ निर्माण झाली की इतकं मोठं माणसाला होता येतं. आणि मग तिकडून ओढ निर्माण झाली, मग आम्ही काही कविता केल्या, मग छोट्याशा एकांकिका, नाटुकल्या अशा शाळेमधून सुरू केल्या होत्या. आणि मग 11वी 12वी आपल्या गोगटे जोगेकरच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्या तिथे एक शामराव करंडक नावाची एकांकिका स्पर्धा असते, आजही करते ती. तर त्या शामराव करंडकच्या निमित्ताने मी 11वी 12वीला 2 वर्ष एकांकिका केल्या. फार मोठं काही यश त्यावेळेला मिळालं असेल असं माहिती नाही, पण तिथून एकांकिकेचा प्रवास सुरू झाला. आपण तो एकांकिकेचा प्रवास पुढे 37 वेगवेगळ्या एकांकिका मी केल्या आणि मग तो त्यातून अल्फा करंडक मिळवण्यापर्यंत प्रवास पोहोचला. त्याच्यानंतरही तो चालू झाला. मग मी होतो आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये. मग त्या विद्यापीठातील 4 वर्षांमध्ये वेगवेगळे असे मी युथ फेस्टिवल अटेंड केले. त्या तिथे 2 प्रकारचे युथ फेस्टिवल होतात, एक स्टेट लेवलचे म्हणजे आता आपला जसा इंद्रधनु होतो, इंद्रधनुचं नाव त्यावेळेला आमच्या हातून पडलं
0: गेलं.
1: पण त्यामुळे तो युथ फेस्टिवल आणि त्याच्या व्यतिरिक्त एक नॅशनल फेस्टिवल म्हणजे अखंड भारतामध्ये जेवढ्या जेवढ्या अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत सगळ्या म्हणून त्यावेळेला त्या 21-22 होत्या, आता तो आकडा 34-35 पर्यंत गेला. तर अशा ज्या सगळ्या नॅशनल लेवलच्या अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आणि सगळ्या युनिव्हर्सिटी यांचा होणारा एक युथ फेस्टिवल असतो, तर त्या युथ फेस्टिवलचा भाग होता आला. असं मी टोटल 6 युथ फेस्टिवलमध्ये सहभागी झालोय आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळी जसे आपल्या युथ फेस्टिवलला 30-40 वेगवेगळे इव्हेंट असतात तसे त्याही सगळे इव्हेंट त्याच्यामध्ये असतात. मग त्यामध्ये 5-6 याच्यामध्ये मी भाग घेत असे. म्हणजे याच्यामध्ये एकांकिका होती, स्किट होतं, माईम होतं, वन ऍक्टिव्ह होतं, मोनो ऍक्टिव्ह अशा सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाग घेत असे. मग तिकडून मग मेडल्स मिळत गेली, त्याचं एक प्रकारचं पडलं प्रोत्साहन मिळत गेलं. आणखी मग सातत्याने युथ फेस्टिवल केले आणि नंतर मग एकांकिका स्पर्धा तर चालूच होत्या, ज्या बाहेर खुल्या एकांकिका स्पर्धा होत्या त्या चालू होत्या. महाराष्ट्रभरात होणाऱ्या म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच सगळ्या मोठ्या स्पर्धा, आपली पुरुषोत्तम असेल किंवा उत्तरामध्ये एक पूर्वी चांगली एकांकिका स्पर्धा होत असेल ती असेल, सांगलीमधल्या काही एकांकिका स्पर्धा, सिंधुदुर्गातल्या तर बहुसंख्य एकांकिका स्पर्धा, अशा सगळ्या एकांकिका स्पर्धा करून झालेत. सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या नाही म्हटलं तरी 12-13 स्पर्धा होत असत, आता त्यांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. तर पण त्या सगळ्या एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत गेलो आणि मग एकांकिकेची सवय पडली आणि नंतर मग मी कामानिमित्त म्हणून गोव्याला गेलो. गोव्यामध्ये मी 9 वर्ष राहिलो आणि गोव्यामध्ये राहत असताना कला अकादमीचा जो प्रवास होता तो त्यावेळेला अतिशय जोरात चालू होता. NSDच्याच धर्तीवरती गोव्याच्या कला अकादमीमध्ये एक थिएटरचा कोर्स चालत असे, तर त्यांना काही कॅज्युअल आर्टिस्ट त्यामध्ये काम करत असत, आम्ही त्यांच्या सोबत काम करत असतो. म्हणजे वेगवेगळं काम, जसं तू म्हणालास की आता मला प्रकाश योजना येते, संगीत संयोजन येतं, सेट नैपत्याचा काही भाग येतो, तर हा हे सगळं शिकण्याचं काम हे त्या तिथं झालं की त्यांच्या शास्त्रशुद्ध जेव्हा ते शिकत असत तर त्यावेळेला त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच्या नोट्स कशा काढायच्या हे तिथून शिकायला मिळालं, ते तिथं शिकता आलं. आणि मग तिथून गद्य नाटकाची थोडीशी आवड निर्माण झाली, 2 अंकी गद्य नाटक मी तिथून करून आलो. मग वेगवेगळ्या प्रकारचं थिएटर त्या तिथं केलं जायचं, म्हणजे एक

0: आपल्या सगळ्या हिंदू लोकांचे जे लोक होते तर ते कोकणी नाटक करत असत. मराठीचीच वेगळी भाषा, मराठी पोर्तुगीजांचं आणि मिक्सचर असलेली भाषा त्यांची कोकणी, तर ते कोकणी नाटक करत असत. तर ते कोकणी नाटक करण्याचा त्या तिथे चान्स मिळाला. तिथले जे कॅथलिक लोक आहेत, तिथले जे ख्रिश्चन लोक आहेत, ते तियात्र नावाचं नाटक करतात.
1: ओके,
0: म्हणजे आपल्याकडे जसं संगीत नाटक असतं तसंच त्यांच्या नाटकामध्ये पण गाणं येतं.
1: ओके,
0: गाणी इंग्लिश असतात, त्यासाठी फुल मोठाच्या मोठा बँड असतो. फक्त आपलं संगीत नाटक मूळ कथानकाला पुढे नेतं, त्याचा त्या कथानकाचा आणि गाण्याचा काही
1: संबंध नाही.
0: म्हणजे कथानक जर एखादा सामाजिक विषय मांडत असेल तर ते मध्येच येऊन काहीतरी प्रबोधन करून जातं गाणं. म्हणजे कचरा टाकू नका, प्लास्टिक वेगळं करा, अशा प्रकारचं गाणं त्यामध्ये येऊ शकतं. पण अतिशय आनंद देणारं असं वातावरण असतं त्याचं, तर तशा प्रकारचं नाटक बघता आलं. त्या तिथे एक वेस्टर्न थिएटर करणारा कला अकादमीचे लोक जे शास्त्र शुद्ध शिकत असत, हे लोक वेस्टर्न थिएटर मधली नाटकं करत असत, काही रुपांतरित असत, काही अनुवादित असत, अशा प्रकारची नाटकं ते लोक करत असत. कानडी भाषेतून कोकणीमध्ये केलेली, कानडीतून मराठीत केलेली अशी नाटकं त्यावेळेला करण्याचा चान्स मिळाला. त्याच्यानंतर जी हिंदी, पण ज्याला क्लासिक ऑफ इंडियन थिएटर्स असं ज्याला म्हटलं जातं, की जी नाटकं माणसाने एकदा तरी आयुष्यात करावीत, एकदा तरी पाहावी, एकदा तरी त्या नाटकांचा भाग व्हावा, अशी उत्तम उत्तम नाटकं त्यावेळेला ती मंडई करत असत. आणि त्यामुळे त्यांचा भाग होता आला, त्यातून गोष्टी शिकता आल्या. आणि हे सगळं करून करून नंतर ज्या वेळेला मी पुन्हा महाराष्ट्रात आलो, तर गोव्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गोव्याला एक संगीत परंपरा आहे मोठी, आणि त्या तिथून संगीत नाटकाचं एक म्हणतो आपण बीज डोक्यात घेऊन यायचं आलो. आणि मग इथं आल्याच्यानंतर मग संगीत नाटकाचा प्रवास चालू आहे, आजही चालू आहे. आणि तसं आजही गद्य नाटकही करतोय, आणखीन एकांकिका, आणखीन दीर्घांकाचं सुद्धा काम चालू आहे.
1: नक्कीच, तुझ्या नाटकांमध्ये अनेक नवीन नवीन युवा कलाकारांना तू संधी देतोस. आणि बघायला गेलं तर गद्य पद्य ह्या मध्ये तू गेल्या 10 वर्षांमध्ये संगीत नाटकांकडे तुझा कल जरा ओढा जरा जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये तुझे युवा कलाकार खूप असतात, गाणारेही लागतात. आणि तू जसं म्हणालास की तुझं काम मूळ रत्नागिरी शहरात नाही तर थोडं गावामध्ये खूप आहे, मग तिथे युवा कलाकार किंवा रत्नागिरीतलेही किंवा इन जनरल, तर मग त्यांचा नाटकाप्रतीचा कल कसा आहे असं तुला वाटतंय?
0: सर्वप्रथम मी आधी सगळ्यांची माफी मागतो, मी कोणाला संधी वगैरे देत नाही, मी त्या सगळ्यांसोबत काम करतो. मला आवडतं सगळ्या नवीन लोकांबरोबर काम करायला, हे एक कारण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे लोक थोडेसे प्रतीत यश असतात किंवा ज्यांना थोडस यश मिळालेलं असतं स्पर्धांच्या माध्यमातून, तर ती जी मंडळी आहेत तर ती तशी आपल्या हातास लागत नाहीत खरं सांगायचं तर. कारण त्या लोकांकडे एक त्यांचे त्यांची संस्था असतात, ते एका ठराविक संस्थांमधून काम करत असतात. बरं, ते लोक ज्या संस्थांच्या दिग्दर्शकांसोबत काम करतात, कधी कधी ते दिग्दर्शकही असे सांगू शकतात की या लोकांबरोबर नको काम करू, हे लोक नवीन लोकांना घेऊन काम करतात, किंवा म्हणजे असं असण्याचा चान्स असू शकतो. पण त्यावेळेला आम्ही ते थोडंसं टाळतो. आपल्या रत्नागिरीमध्ये तसा प्रकार फार कमी आहे की असं कुणी कुणाच्या नाटकात करू नका असं सांगत नाही. पण तरी सुद्धा आम्ही एक नव्याने एक असा प्रघात पडलाय की ज्या वेळेला समजा 10 पात्रांचं नाटक असेल, नवीन नाटक बसवायचं घेतलं, नवीन सविता लिहून झाली, वाचन झाली 2-3 वेळा, की ज्या वेळेला 10 पात्रांचं नाटक असेल तर 8 तासांनी त्यातली 6 पात्र आम्ही नवीनच नेमतो. त्याचं कारण असं, नवीन नेमण्यामागे असं कारण असतं की आपण म्हणतो ना की ओल्या मातीचा जो गोळा असतो त्याला आकार देणं सोपं असतं, मग त्याला आपल्याकडे असलेला जो रोल आहे तसा त्याला एक प्रकारचं त्याला त्या साच्यामध्ये त्याला घालता येतो. आणि दुसरी गोष्ट अशी चांगली होते, हा त्यांचा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो तितका परिपक्व नसतो. कदाचित ते टायमिंग मध्ये तालमींना येत नाहीत किंवा काही कारण सांगून दांड्या मारतात, हे सगळे सहन करायला लागतं. पण मग त्याच्यासाठी आम्ही असं केलं की नाटकाची प्रोसेस सगळ्यांना एन्जॉय करता यायला पाहिजे. नाटकाची आवड माणसामध्ये निर्माण कधी होईल तर नाटकाचा प्रयोग फक्त 3 तास होणार आहे का 3.5 तास होणार आहे, जास्तीत जास्त 4 तास होणार आहे. पण ते नाटक बसवण्यामागची जी प्रोसेस आहे ती महिनाभर चालणार आहे, 1 महिना चालणार आहे, 2 महिना चालणार आहे. मग आम्ही ती जी प्रोसेस आहे ती 3 महिन्याची केली. आम्ही 2.5 ते 3 महिने नाटक बसवतो शांत, सगळ्यांना वेळ घेत, त्यांच्या गळीत ती भाषा उतरवायची त्या पात्राच्या, त्याच्या गळीत त्याचा त्या पात्राचं जे काही चाललेलं जे त्याचं त्या नाटकामधलं संभाषण आहे ते का चाललंय, त्याच्या मागचा त्याचा इतिहास काय असला तर तो, किंवा ते पात्र आधी कुठून आलंय आणि मग त्या सीन मध्ये उभं राहिलंय, हा सगळं त्याच्या गळी हळूहळू उतरवायचं. आणि मग त्याला जेव्हा असं वाटतं का हा आता हे पात्र मी करू शकतो तर त्यावेळी त्याचा प्रयोग करायचा. अशा प्रकारचा आम्ही ती प्रोसेस मोठी करून घेतली. आणि यामध्ये आमचे दिग्दर्शक जे आहेत नितीन जोशी जे माझ्यासोबत कायम असतात, तर त्यांचा फार मोठा वाटा आहे. कारण आम्ही असं ठरवून घेतलेलं आहे एकदा तू ओरडायचं एकदा मी ओरडायचं, म्हणजे एकाच वेळी दोन्ही जणांनी ओरडले तर दुसऱ्या दिवशी ते पात्र येणार नाही. मग आम्ही असं ठरवून घेतलंय आज तू ओरडला तर मी ओरडणार नाही, मग मी त्याला जरा बरोबर.

0: आता मला आता कळलेली आहे
1: की त्यांच्याकडून करून घ्यायचंय. आणि त्याच्यामुळे आजही आम्ही नवीन नाटक करत असताना त्यांनी अर्धी अर्ध्यापेक्षा जास्ती पात्र ही काय आम्ही नवीन नेमतो. आता तुम्ही म्हणाल की संगीत नाटक असतं तर त्यावेळेला गाणारे लोक असतात. बहुतांश संस्था ह्या आपल्या जे गाणारी पात्र असतात ती त्यांची ठरलेली असतात की ती जी लोक आता समजा शारदा करायची असेल तर शारदा अमुक हे करणार आहे, वल्लरी अमुक माणूस करणार आहे, शारदाचे वडील अमुक करणार, शारदाची आई अमुक, इंदिराबाईचं पात्र अमुक करणार हे त्यांच्या त्यांच्या ठरलेलं असतं. त्यांचं कास्टिंग पूर्वी झालं असतं मग ते नाटक निवडतात. आम्ही तसं करत आम्ही नाटक निवडतो आणि मग पात्र शोध की मग आम्हाला जेव्हा असं होतं की विशारद झालेला गायक कलाकार असायला हवा, अलंकारच्या आधी प्राथमिक परीक्षा देणारा असायला हवा, असं बघून जे घेतात. आम्ही असं बघत नाही, आमच्या नाटकामध्ये 3 परीक्षा गायनाच्या दिलेल्या अशाही मुलींनी काम केलं. आम्ही एक नाटक केलंय, तू मग अशी नाव घेतलंस मल्लिकाचं, त्या मल्लिका नाटकामधली जे एक पात्र ज्या मुलींनी केलं होतं ती फक्त 6 वर्षाची होती. तर त्या मुलीला अभिनयाचं सर्टिफिकेट मिळालं. पण म्हणजे असं आम्ही शोधत नाही की बाबा अमुकच पाहिजे म्हणून, की आम्ही काय करतो ते पात्र शोधत असताना ते पात्र म्हणून त्या नाटकात मधली जी भूमिका आहे तिला ते समोरसून छान दिसतंय का याचा आम्ही जास्ती करून जास्ती विचार करतो. आणि मग जे गाणं असेल तर त्या आमच्या जसं मी नितीन जोशींचं नाव घेतलं तितक्याच ताकदीने मला नाव घ्यायला पाहिजे विजय रानडे सरांचं, त्यांचे म्युझिक दिग्दर्शक. मी गाणं लिहिलेलं असतं पण त्याच्यावरती स्वरांचा साज चढवून त्या पात्राच्या तोंडून त्याच्या आवाजाला साजेशी होईल अशी चाल ते बांधतात आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून ती गाऊन घेतात आणि ते प्रत्यक्ष रंगमंचावरती सादर केली जाते. तर ते हे त्यांचं श्रेय आहे की ते तशी बसवून घेतात. पण मग आम्ही ही जेव्हा अशी ही करतो की नवीन पात्रांना पण घेतो तर त्यावेळी त्यांच्यावर हा नवीन पात्र पण त्यांना अट सगळ्यांना एकच आहे, त्यांनी त्यांच्या कामाचं जे काम आहे दाखवायला आम्ही तयार आहोत पण त्यांचं काम त्यांनी द्यायचे 100% आणि हा अट्टास ज्या वेळेला आम्ही ठेवतो की त्यांनी 100% द्यायचे त्यावेळी तो 60-65% पर्यंत पत्र काम करत असतं. पण मग ते 65% जर 10-10 पात्रांनी 65% काम केलं तर मग ते नाटक ऑटोमॅटिक 60-70% असतंच. आणि अशामुळे नाटकाचा प्रयोग बक्षीस हा स्पर्धेमधला जरी अविभाज्य भाग असला तरी आमच्या दृष्टीने बक्षिसांपेक्षाही त्या नाटकाच्या प्रोसेसशी त्या नाटकाच्या सादरीकरणाचं आणि त्या नाटकानं केल्यामुळे त्या पात्रावरती म्हणजे त्या व्यक्तीवरती झालेल्या नाट्य परिणामाचा आमच्यासाठी जास्ती महत्वाचं आहे की त्याचा आनंद त्याला किती मिळाला आहे अशा प्रकारे आम्ही ते काम.
0: नक्कीच दादा, खरंच म्हणजे एक नवीन कलाकार घेताना तू खूप छान असं हे वापरलंस की मातीचा गोळा. खरंच किती छान संकल्पना आहे, म्हणजे बघण्याचा एकदम दृष्टिकोनच बदलून जातो. तर असंच तुझ्या प्रत्येक संहितेत तुझा दृष्टिकोन आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये, मग ते सुरुवातीला संगीत कुरुमणी असेल, संगीत लावण्य सखी, संगीत मल्लिका, आत्ता अलीकडेच लिहिलेलं संगीत समिधा, किंवा अलीकडे तू पद्य नाटक लिहिलंस तू पालनहारी. तर मग ही सगळी नाटकं लिहिताना त्याचा तुझा खूप नीट असा अभ्यास असतो. आपल्याला दिसताना ती संहिता दिसते पण त्या मागचा जो हिमनग असतो तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे, तो अभ्यास, ती प्रोसेस. हे सगळं
1: कसं आहे की नाटकाची संहिता आपण लिहित असतो 3 तासांना पुरेल इतकी, परंतु त्याच्या मागे जे संवाद लिहिलेले असतात तर ते संवाद साधारण एक संगीत नाटक म्हणजे 50-55 पानाचं आता नाटक असतं. म्हणजे मी माझ्या वाचनामध्ये एकच पहिल्याची संपूर्ण स्क्रिप्ट वाचलेली आहे जी 158 पानाची. आज तितकं नाटक करणंही शक्य नाही आणि बसवणंही शक्य नाही, तितकं पाहणारही लोक आपल्या समोर नाही. 5 अंकांची संहिता असत, आज तसं नाटक होत नाही. आज आपण 3 अंकाचं नाटक करतो, 2 अंकाचं नाटक करतो. हल्ली आम्ही आता 2 अंकाचं नाटक करतो पण तोडून परत त्याचे 3 अंक करतो, कारण 2 ब्रेक मधले मिळावेत म्हणून, थोडेसे कलाकारांना थोडंसं रिलॅक्स करता यावं मधल्या 10-15 मिनिट म्हणून. पण ह्या सगळ्या मागे एक अभ्यास हा करावाच लागतो, त्याला कुठच्याही प्रकारचा शॉर्टकट नाही. कुरुमणी ही संहिता जी मी ज्या वेळेला लिहिली होती तर ते आपल्या सगळ्यांमध्ये कुरुमणी हे भीष्मांच्या आयुष्यावरती लिहिलेलं नाटक आहे आणि भीष्मराजांचं आयुष्य 250 वर्षाचं आहे. जर आकडात ढोबळ काढला तर 250 वर्ष भीष्मराज जगले असं आपल्याला सापडतं. पण ते सगळं करण्यासाठी मला महाभारताचे 11-11 खंड आणि 18-18 अध्याय वाचून काढावे लागले होते. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे व्यासांनी लिहिलेल्या संहितांपेक्षा, व्यासांनी लिहिलेल्या श्लोकांपेक्षाही त्याच्यावरती भासांनी केलेलं भाष्य आहे किंवा नंतर वैशंपायन ऋषींनी केलेलं जे भाष्य आहे अशा सगळ्याचा अभ्यास करून ज्या वेळेला माहिती घेतली त्याची, जवळजवळ त्यामध्ये त्या सगळ्या संपूर्ण प्रोसेसला 1.5 वर्ष लागलं होतं मला.
0: बापरे.
1: कारण एक एक खंड त्याचा आपण जर अभ्यासायला गेलो तर तो 800-900 पानांचा असा जाडजाड मोठासा ग्रंथ होता. मग तो सगळा अभ्यासावा लागला आणि मग त्याच्यामध्ये द्रौपदी भीष्मराजांना भेटल्यावर कसा संवाद असेल किंवा भीष्मराजांना

0: अर्जुन भेटायला येईल तेव्हा संवाद कसा असेल, भीष्मराजांना कृष्ण भेटायला येईल त्यावेळेला कसा संवाद असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास करत करत ती संहिता लिहिली. पण त्या संहिता म्हणून ती तशी माझ्या अभ्यासाप्रमाणे आजच्या घडीला वीक होती, म्हणजे त्याच्यामधला इतिहास परफेक्ट होता, त्याच्यामधलं नाट्य परफेक्ट होतं, त्याच्यामधलं आपण काय म्हणू शकतो त्यातला विचार होता तोही अगदी परफेक्ट होता. परंतु सादरीकरणासाठी म्हणून जितकी सुलभ संहिता पाहिजे ती तितकी संहिता सुलभ नव्हती. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकेशन्सवरती नाट्य घडतं. भीष्मराज कारण 250 वर्ष जगलेत, त्यांचा जीवनकाल जीवनपट त्या 3.5 तासात भरणं ही थोडक्यात एक प्रकारची कोंबाकोंब झाली असं मला आता वाटतं. म्हणजे त्याच्यानंतर इतक्या संहिता झाल्यानंतर मग असं मला वाटतं की ती थोडीशी रॉ होती, अजून त्याचे 2-3 ड्राफ्ट झाले असते तर ते अजून फाईन करता आली
1: आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तेवढं
0: नेपथ्य त्याचा तो अतिशय म्हणजे एक तारेवरची उडी होती, तर कसरतच होती नैपथ्य, म्हणजे मोठं नैपथ्य लावावं लागलं होतं त्यावेळेला, त्रास झाला थोडा, पण तरी सुद्धा आम्ही ते सादर केलं होतं, चांगल्या अर्थाने सादर झालं. त्याच्यानंतरची संहिता होती लावण्य सखी, एक नवीन कथानक, म्हणजे काल्पनिक नाही पण एक नवीन कथानक स्वातंत्र्योत्तर काळातलं, ज्याच्यामध्ये जे जमीनदार वगैरे लोक होते तर त्यांच्याकडे कशी परिस्थिती होती, त्यांच्याकडे येणारे गाणे वाजवणारे लोक कसे होते, त्या कथानकाला घेऊन असं नवीन कथानक घेऊन लिहिलेली संहिता होती. त्याच्यासाठी लेखनाचं बक्षीस त्या वेळेला मिळालं मला, त्या नाटकालाही बक्षीस मिळालं. त्याच्या संगीताविषयी मुद्दाम सांगावं असं वाटतं, कुरुमणीचं संगीत आनंद प्रभुदेसाई सरांनी केलं होतं आणि लावण्य सखीचं संगीत पहिली 4 गाणी आनंद प्रभुदेसाईने केली, नंतर प्रभुदेसाई सर गेले आणि त्याच्यानंतर उर्वरित गाणी प्रतीक जोशी सरांनी केली. तर त्यामुळे ती एक संहिता कायम लक्षात राहते, अतिशय उत्तम अशा लावण्यांच्या चाली होत्या. आजही त्याची आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत कर्मधर्म संयोगाने, पण अतिशय सुंदर असं नाटक झालं होतं ते, आणि कदाचित आता ते पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. दुसरी संस्था ते नाटक बसवते आता. तर संहिता होती. नंतर आपण पाहिलं मल्लिका. मल्लिका हे एका पतितयशा गायिकेच्या आयुष्यावरचं नाटक होतं की ती गायिका छोटी असल्यापासून मोठी मोठी मोठी मोठी मोठी होत जाते. त्या 6 मुली आपल्याला त्या प्रवासात दिसतात, मोठ्या मोठ्या होत
1: जाते.
0: एकाच रोल साठी एकच रोल 6 जणी वेगवेगळ्या करत होत्या. त्या वयोमानाने जशा अशा मोठ्या होत गेला तसा त्यांचा रोल पुढे पुढे येत गेला. सुंदर अशी वेगळ्या प्रकारची गाणी. तर त्या नाटकाचं खासियत अशी होती की ते ठुमरी टप्पा त्या प्रकारची गाणी होती आणि त्याचं संगीत विजय रानडे सरांनी केलं होतं. विजय रानडे सरांनी कधी नव्हे तो त्याच्यामध्ये रोल केला होता, कारण तिचे आता इतक्या मोठ्या प्रवासामध्ये त्या गायिकेच्या जे 2-3-4 गुरु झाले त्यातला एक जे गुरु होते गुरुजी बाबा पुनावाले म्हणून, तर तो रोल विजय रानडे सरांनी केला होता. अतिशय सुरेख रोल केला आणि त्या येऊनही सुंदरशी सुमधुर गाणी त्यांनी त्यामध्ये बांधली, म्हणजे भजनही होतं त्यामध्ये. त्यामध्ये सुंदरशी गंगेचं स्तोत्र होतं, म्हणजे गंगेच्या स्तवन होतं एक प्रकारचं, आणि मग इतर ठुमरी टप्पा अशा प्रकारची गाणी होती, गझल होत्या दोन, अशा प्रकारचं म्हणजे उत्तर भारतातलं संगीत त्या नाटकामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि आत्ताचं समिधा आपण ज्याचं नाव घेतलं ते पुन्हा एकदा वीररसाचं गाणं, ज्याच्यामध्ये वीररसाची गाणी होती, काही शोक होत असताना पण थोडीशी म्हणजे अगदी थोडी दुःखद करणारी पण तरी तितकीच भारदस्त गाणी या नाटकामध्ये होती. त्याचंही संगीत विजय रानडे सरांनी केलं होतं. आणि जसं तू म्हटलंस की गद्य नाटक, तर गद्य नाटक तू पालनहारी हा एक वेगळा विचार होता. आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जे रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आहेत त्या समीर इंदुलकर सरांना नाटक करायचं होतं आणि त्यांनी मला एक कथानक सांगितलं की आम्ही अशी ना एक पूर्वी एकांकिका करायचो, तशा संदर्भात जर तुला नाटक काय करता आलं नंतर लिही, 2 पात्रांनाच आम्हाला करायचे. आमच्याकडे 2 पात्र आहेत, मी ते 2 पात्र आहेत असं म्हणून ती नवीन सविता लिहिली होती. त्या एकांकिकेचा आणि त्याचा तसा संबंध काही नसला तरी मूळ कथानक पण म्हणू शकत नाही, पण कथाबीज कदाचित ते असेल, कारण मी ती कधी संहिता वाचली नाही. पण समीर काकांनी मला गोष्ट सांगितली होती की अशा अशा प्रकारची मला पाहिजे, तर त्याच्यानंतर मी ते 2 अंकाचं नवीन नाटक लिहिलं. त्याच्यामध्ये 2 पात्र आहेत पण ती 2 पात्र 16 वेगवेगळ्या भूमिका करतात.
1: अरे वा.
0: आणि म्हणजे एक साधस सूत्र घेऊन चाललोय, माणूस छोटा असू देत मोठा असू देत तो कधी ना कधी तरी भिकारी असतो, कोणाजवळ काही ना काहीतरी मागत असतो. एकदम श्रीमंत असेल तो परमेश्वराशी मागेल, त्याच्यापेक्षा तो थोडा कमी श्रीमंत असेल तो त्या श्रीमंत माणसाकडे मागेल, त्याच्यापेक्षा खालचा असेल तो भाईकडे मागेल, भाईच्या डॉनकडे मागेल. असं प्रत्येकाची जी एक श्रृंखला आहे की कोणी ना कोण करण्यासाठी मागत असतो, तो मागत असतो. तर मग कोणाचा तरी पालनहारी झाला म्हणून त्या संहितेचं नाव होतं तू पालनहारी, अशी एक संहिता होती.
1: खरंच मस्त. युवा फ्रेंड्स, तुम्ही ऐकताय यो आणीचा कार्यक्रम आणि आज आपल्या सोबत आहेत मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार प्राप्त झाला.

0: विशिष्ट पैलू युवा कलाकार अमेय धुपटकर त्यांच्याबरोबरच्या गप्पा आपण अजून मारणार आहोत, तेव्हा स्टे ट्यून विथ आकाशवाणी. दादा, खूप अशा छान छान गप्पा आपल्या चालू आहेत आणि त्यात अजून आम्हाला बरंच काही काही जाणून घ्यायचंच आहे, पण एक पटकन असं रॅपिड फायर राऊंड घेऊया आपण. आवडतं नाटक गद्य,
1: पुरुष गद्य नाटक,
0: ओके, आणि
1: संगीत नाटक कट्यार सौभद्र स्वयंवर आणि एकच प्यारा,
0: ओके. आवडती संहिता,
1: सगळ्यात सुंदर संहिता म्हणून जर आवडती संहिता विचाराल तर ती आहे जिसने लाहोर नाही देखा वो जन्मेज नाही, शफात खानांचं नाटक आहे, फार जुनं आणि अतिशय सुंदर नाटक आहे.
0: आवडते लेखक
1: अर्थात पुलं दैवत.
0: आवडते दिग्दर्शक,
1: सर्वात सुंदर आवडते दिग्दर्शक एक अनिरुद्ध खुटवड नावाचे सर आहेत जे पुण्याला असतात, त्यांच्यासोबत मी काम केलंय आणि सुंदर कविता बसवण्याची त्यांची जी प्रोसेस आहे ती स्पेशली मला आवडते. अनिरुद्ध खुटवड सर आणि आमचे अशोक समय सर ते उत्तम दिग्दर्शन करतात, आपण सगळ्यांनी त्यांची नाटकं पाहिली आहेत. ह्या दोन मंडळींची नाव आवर्जून घ्यायची वाटत.
0: आवडतं गाणं,
1: खूप गाणी मला आवडतात, खास करून ठुमऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्यातली हमरी अटरी या पैसे सगळ्यात आवडते.
0: आवडतं नाट्यपद
1: नभमेघांनी आक्रमी
0: आणि तू इतका फिरलायस तरी पण आवडतं ठिकाण त्यातलं
1: सगळ्यात आवडतं ठिकाण असं जर सांगायचं झालं तर कला अकादमी गोवा आजही आवडते, तिथे जाऊन बसायला आवडत. आणि अजून एक नाट्यगृह आहे गोव्यामध्येच येतं ते, त्याचं गाव आहे साखळी, रवींद्र नाट्यभवन म्हणून नवीन नाट्यगृह आहे, खूप मोठं, जिथे इंग्लिश नाटक अगदी लिहिलं या करता येईल अशा प्रकारचं मोठं नाट्यगृह नवं नाट्यगृह आहे. त्या दोन जागा मला खास करून आवडतात. आणि नाट्यगृह कुठलं आवडतं असं जर विचारशील तर शिवाजी मंदिर दादर.
0: आणि आवडता खाद्यपदार्थ
1: मोदक.
0: थँक्यू सो मच. दादा, गप्पा थांबू नयेत खरंच असं वाटतंय. तू आतापर्यंत जी संगीत नाटकं लिहिलीस, गेल्या 10 वर्षांमध्ये संगीत नाटकं जी लिहिलीस त्याचे जॉनर खरंच खूप वेगवेगळे होते आणि तू स्वतःचाच बार हाय हाय हाय असं करत गेला आहेस, तर अजून वेगळ्या जॉनर मधलं आम्हाला नक्कीच कुठली तरी संहिता बघायला आम्हाला नक्की आवडेल. त्याचबरोबर तू पालनहारी हा सुद्धा तू नाटक जे लिहिलंस यावर्षी तेही रंगभूमीवरती त्याने रंग चढवला होता आणि अशीच नाट्यकृती तुझ्याकडनं घडत राहू आणि एका वेगळ्या भूमिकेमध्ये सुद्धा तू आम्हाला बघायला मिळो ह्याच इच्छा मी आज इथे करेन. आणि त्याचबरोबर एक जाता जाता मला प्रश्न तुला नक्की विचारावासा वाटेल की तुझ्या रत्नागिरी किंवा कोकणवासियांकडनं जे कलाकार आहेत म्हणा प्रेक्षक आहेत म्हणा त्यांच्याकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत आता नाटक या अँगलने?
1: अपेक्षा वगैरे असं नाही, पण मला अजून एक वेगळ्या प्रकारचं नाटक करायचं या इथं की आपल्याकडे होणारं जे नाटक आहे हे एक प्रकारचं पारंपरिक नाटक आहे असं अजूनही मला वाटतं. आपण वेगवेगळे प्रयोग आपण त्यामध्ये करतो आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपण त्यामध्ये आणतो आहोत, पण नाटक म्हटलं की ह्या सगळ्या जरी गोष्टी त्याच्या लागणारी तंत्र त्याच्यासाठी लागणाऱ्या सविता ह्या सगळ्या जरी आपण जमा करत असतो तरी एक गोष्ट मला कायम आवर्जून त्यामध्ये ऍड करावीशी वाटते की नाटकासाठीचे वेगवेगळे जे बाज आपण वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे जसे जॉनर्स तू म्हटलेस ते जेव्हा आपण वापरतो तर यामध्ये कुठेतरी अजून वेस्टर्न नाटक हे रत्नागिरीतल्या नाटकामध्ये किंवा कोकणातल्या नाटकामध्ये आजही कमी दिसतं. तर त्या वेस्टर्न नाटकांचं रूपांतर म्हणा किंवा वेस्टर्न नाटकांचं एक काही अंश घेऊन आपल्या कथानकाला बसवलेला प्रकार म्हणा हा प्रकारचं जे नाटक करणारे लोक आहेत हे अगदी हाताच्या बोटावर मोजणे एवढे. तर तशा प्रकारचं नाटक जर आपण इथं वाढवू शकलो तर आपलं असलेलं नाटक आणि प्लस ते नव्याने ऍड केलेलं नाटक ह्याच्यामधून काहीतरी अजून चांगलं निर्माण होईल असं मला वाटतं. आणि येत्या 1-2 वर्षांमध्ये मला तशा प्रकारचं नाटक ह्या इथल्याच कलाकारांना घेऊन पण एक म्हणतो ना आपण की एक प्रकारचा नवा प्रघात पाळायचा त्यानिमित्ताने अशा प्रकारचं नाटक मला करायचं.
0: नक्कीच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. याच सदिच्छांसोबत आजच्या या युवणीशा कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आणि दादा तू वेळात वेळ काढून इथे आलास आणि खूप छान मनमुराद अशा गप्पा मारलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुला जो युवा पुरस्कार मिळाला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन करते.
1: खूप खूप धन्यवाद मीरा तुझेही आणि आकाशवाणी रत्नागिरीचेही की मला तुम्ही या इथं बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप सारे आभार. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच.

फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते, 9405573485. चला तर फ्रेंड्स, परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.

गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. चित्रपट होता महाराष्ट्र शाहीर. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधील बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तसंच 6:30 रेडिओ सेटवर आपण ऐकणार आहात ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदान लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन. आणि 6:30 ॲपवर आपण ऐकणार आहात गंमत जम्मत हा कार्यक्रम.

0: बालदोस्तांनो नमस्कार, कसे आहात? नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बालदोस्तांनो, वेळ झाली आहे आपले कार्यक्रम ऐकण्याची. चला तर आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत नागपूरची चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्यासोबत. अनुष्कानं आजवर अनेक पारितोषिकं पटकावली आहेत आणि प्रामुख्यानं त्यामध्ये 2025 खासदार क्रीडा महोत्सवात तिनं तिसरं पारितोषिक पटकावलं. शिवाय डिस्ट्रिक्ट लेवल मुलींच्या चेस चॅम्पियनशिपमध्ये तिनं नागपूर विभागाचं नेतृत्व सुद्धा केलं आणि नॅशनल अंडर 11 गर्ल्स चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा तिने सहभाग घेतलाय आणि अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये अनुष्का विजयी झालेली आहे. तिच्या या चेसच्या प्रवासाबद्दल आणि एकंदरच तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बातचीत करणार आहोत. आधी अनुष्काचं स्वागत करूया. अनुष्का, आकाशवाणीच्या स्टुडिओ तुझं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सगळ्यात आधी आम्हाला उत्सुकता आहे तुझ्याबद्दल जाणून घ्यायची, तर तू सांग आम्हाला तुझ्याबद्दल.
1: माझं नाव अनुष्का देशपांडे आहे. मी 6व्या वर्गात शिकते. अजून मी सोमवार निकालच शाळेत आहे.
0: व्हेरी गुड. मग तुला चेस खेळण्याची आवड कधीपासून आहे?
1: कोविड-19 मध्ये, म्हणजे कोरोना मध्ये, माझा दादा म्हणत होता की शाळेकडनं आम्हाला ऑफर आलं होतं चेस क्लास लावायचे. तर माझा दादा बास्केटबॉल खेळायचा, पण त्याला इंडिव्हिज्युअल स्पोर्ट बद्दल जास्ती वाटायचं. तर त्यांनी बाबांना म्हटलं की मला चेस लावून दे. अजून त्यांनी मला क्लास लावून दिला ऑनलाईन. अजून मला तिकडनं आवडलं. मग घराजवळच एक चेसचा क्लास होता श्रेयस्त मॅमचा, तिकडे माझ्या बाबांनी लावून दिला मला क्लास आणि मला तो आवडला. मित्र मैत्रिणी सगळ्या, आणि आता पण मी तोच कंटिन्यू केलाय क्लास.
0: अच्छा, म्हणजे इतके वर्ष झाले तू श्रीवास्तव मॅम कडे शिकते आहेस. कसा अनुभव आहे तुझा शिकण्याचा?
1: खूपच मस्त अनुभव आहे. सगळ्या वेगळ्या वेगळ्या पॅटर्न्सनी जे शिकवतात, अजून काही विचारलं क्वेरी म्हणजे, तर ते क्लिअर करून देतात एकदम चांगल्याने.
0: वा, मग तू म्हणतेस पॅटर्न वेगवेगळे शिकवतात, मग त्याबद्दल आम्हाला सांगणं.
1: पॅटर्न्स म्हणजे कधी ते एंड गेम्स घेतात, तर कधी प्लेइंग गेम्स घेतात, कधी ओपनिंग्स तर पझल्स, कधी शॉर्ट कॅल्क्युलेशन्स घेतात. या मग त्यांचे जुने स्टुडंट्स असतात ते कधी येतात, ते आम्हाला टॅक्टिकल प्रॉब्लेम्स देतात. अजून आम्ही कधी

0: ऑनलाईन प्लेइंग गेम करतो. एक दिशांग दादा म्हणून दादा आहे, तो खूप हाय लेवलवर खेळतो, तर आम्ही कधी त्याचे गेम अनालाइज करतो. अजून अशा भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो.
1: वा, म्हणजे इतक्या लहान वयात तू खूप पुढे गेली आहे चेस मध्ये असं म्हणायला हरकत नाही.
0: नाही तसं नाही,
1: पण खूप आवडतोय तुला खेळ.
0: हो,
1: मग तुझा आवडता पॅटर्न कोणता?
0: मला सगळ्यात जास्ती शॉर्ट कॅल्क्युलेशन म्हणजे 3 मूव्ह 2 मूव्ह मिनिट असतात. कठीण असतात ते, पण खूप मजा येते त्याला करायला मित्रांमैत्रिणींसोबत.
1: अच्छा, म्हणजे खूप विचार करून खेळावा लागतो.
0: खूप विचार नाही पण म्हणू शकतो.
1: वा, मग तुझ्या घरी पण कोणी चेस खेळत का?
0: नाही, माझ्या घरी तसं कोणी चेस नाही खेळत, पण माझा दादा, माझ्या दादाला आणि बाबांना चेस खेळता येतो थोडं थोडं.
1: मग तू घरी खेळते का सगळ्या दादा, तुझ्या दादा बरोबर आणि बाबांबरोबर?
0: नाही, दादाला अभ्यास असतो आणि बाबा ऑफिस मध्ये असतात, तर कधी कधी मी ऑनलाईन गेम्स खेळून घेते. अजून मॅमचं होमवर्क असं दिलेलं पजल्स ते करते मी आपल्या आईसोबत.
1: वा, आणि मग शाळेतर्फे पण तू शाळेचं नेतृत्व केलं आहे कधी?
0: हो, मी शाळेकडनं इंटर स्कूल कॉम्पिटिशन खेळायला गेली आहे, त्याच्यात मला पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस मिळालं.
1: क्या बात है. कसा अनुभव असतो शाळेत जेव्हा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शाळेतली विद्यार्थिनी चेस चॅम्पियन आहे, कसं वाटतं त्यांना?
0: चांगलं वाटतं ते सगळ्यांना.
1: मैत्रिणी काय म्हणतात?
0: मैत्रिणी कॉंग्रेट्स करतात.
1: त्या म्हणत नाही तुला की आम्हाला पण शिकव म्हणून?
0: नाही, त्यांना चेस मध्ये तेवढा इंटरेस्ट नाही.
1: अच्छा, तू आज वर अनुष्का खूप म्हणजे चॅम्पियनशिप साठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गेलेली आहेस, मग काही एखादा अविस्मरणीय अनुभव आठवतोय तुला?
0: हो, आता म्हणजे अंडर 15 ते 2026 मध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्शन झालं, त्याच्यात मी पहिली आली तर ते अविस्मरणीय सारखंच होतं. कारण की त्याच्यात मी एक मॅच हारली, पण तिकडच्या टॉप बोर्डला मी हरवलं होतं एकदम चांगल्यापणे, म्हणून मला खूप चांगलं वाटलं. कारण की ती ताई खूप चांगली खेळायची आणि मी नेहमी हारायची तिच्यासोबत.
1: पण तू जिंकलीस त्यावेळेस?
0: हो, त्यावेळेस जिंकली तर मला खूप चांगलं वाटलं.
1: खूप छान. आणि स्पर्धा जिंकून आली की आई बाबा आणि दादा काय म्हणतात?
0: सगळे खूप खुश असतात. अजून मग घरी एकदम मजा मग उत्साह झालेला असतो.
1: क्या बात आहे. आणि मग काय आवडतं तुला खाऊ खायला?
0: आई जे बनवते ते आवडतं.
1: अच्छा, आणि सगळ्यात फेवरेट काय? मग
0: भेंडीची भाजी पोळी.
1: मग त्या दिवशी भेंडीची भाजी का?
0: नाही, तर आम्ही टुर्नामेंटच घेऊन जातो.
1: व्हेरी गुड. आणि मग तू आता चेसच्या प्रशिक्षणाबद्दल तर आम्हाला सांगितलंच की कोरोनापासून तू ज्या टीचरकडे जाते आहे त्यांच्याकडे तुझं चेसचं प्रशिक्षण सुरू आहे, मग तेव्हाची अनुष्का आणि आताची अनुष्का, तुला स्वतःत काही बदल वाटतो तुझ्या खेळण्यात?
0: हो, पुष्कळ बदल झालाय. तर मी साधे साधे मूव्ह सोडून द्यायची, पण आता मला कळतात आणि आता मी विचार करून नाही खेळते जास्ती. तेव्हा काय भरभर खेळणं असायचं माझं.
1: आणि मग किती वेळ तुझा क्लास असतो हा?
0: माझा क्लास 3 ते 4 तास असतो, म्हणजे 5:30 ला जाते मी तर 8:45 पर्यंत येते.
1: अच्छा,
0: अजून कळते नाही कसा टाइम चालला जातो तिकडे, सगळे मित्र असतात तर.
1: खूप छान. आणि आता खूप अचीवमेंट्स तुला मिळालेले आहेत आजवर, मग त्याबद्दल आम्हाला सांग.
0: अचीवमेंट्स तसं काही नाहीये, कारण की चेसमध्ये गर्ल्स कॅटेगरीमध्ये तेवढी कॉम्पिटिशन नसते, पण तरी आमच्या कॅटेगरीत आहे तर प्लेयर्स लागण्यावर असतात. अजून पॉईंट्स आम्हाला 5 ते 6 बनवावं लागतात, त्यांनी प्राईज मिळतं. पण आधी अंडर 9 अंडर 11 मध्ये होती मी, तर त्या म्हणजे एकदम आरामात भेटून जायचं मला प्राईज. पण आता थोडी कॉम्पिटिशन आहे त्याच्यात,
1: आता हळूहळू कॉम्पिटिशन वाढते आहे. बरं, मग आता जर ऑन गोईंग तुझ्या कुठल्या स्पर्धा सुरू आहे याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आणि मग स्पर्धेची तू तयारी कशी करतेस हे पण जाणून घ्यायचं.
0: आता ऑन गोईंग टुर्नामेंट तर सध्या नाहीये, पण हा आता या रविवारी एक ब्लिट्झक्रिग म्हणून नागपुरातच आहे PNIT. मग त्याच्यानंतर जून मध्ये स्टेट आहे माझं सोलापूर मध्ये. अजून त्याच्यानंतर तर सध्या कोणते टुर्नामेंट्स नाहीये.
1: अच्छा,
0: आणि प्रॅक्टिस म्हटलं तर मी जास्तीत जास्त ओपनिंग आणि एंड गेम वर लक्ष देईल, कारण की तोच थोडा वीक पार्ट आहे माझा. मिडल गेम तर मी चांगल्याने हँडल करून घेते.
1: वा, अनुष्का नागपूरला तर तू बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, मग नागपूरच्या बाहेर कुठे कुठे गेली?
0: मी मध्य प्रदेशमध्ये जबलपूरला रॅपिड टुर्नामेंट 2 खेळायला गेली आहे, तर त्याच्यात मला बेस्ट फिमेल मध्ये पहिल्यांदा 3rd प्राइज मिळालं होतं आणि कॅश मिळाली होती 1000 रुपये ट्रॉफी सोबत, आणि त्या रेटिंग ए प्लस झाली होती फर्स्ट टाइम. सेकंड टाइम मी गेली तर मी बेस्ट फिमेल मध्ये फर्स्ट आली, अजून मला 2500 कॅश प्राइज मिळालं.
1: किती छान. आणि मग घरी ट्रॉफीज आणि मेडल्स किती आहेत, मोजले आहे का?
0: हो, म्हणजे 50 पेक्षा जास्ती आहे.
1: वा वा, खूप छान. मग ते ठेवायला काही आईनी वेगळा शेल्फ करून घेतला असेल?
0: हा, म्हणजे शोकेस आहे त्याच्यात ठेवले, काही टीव्हीच्या खालच्या शेल्फ मध्ये अजून काही वरती ठेवले.
1: खूप छान. आणि मग आई बाबांचा कसा सपोर्ट असतो जेव्हा तुझ्या टुर्नामेंट असतात?
0: आई बाबांचा सगळ्यात जास्ती सपोर्ट असतो. ते नेहमी मला प्रोत्साहन देत असतात की चांगलं खेळ चांगलं खेळ. हारल्यावरही काही म्हणत नाही खूप, कारण की आणि आई नेहमी सांगत असते हार जीत तर चालतच राहणार आहे, आपल्याला नेहमी पुढे लक्ष ठेवायचं.
1: नक्कीच, पार्ट ऑफ लाईफ आहे.

0: हो, ते तर आहेच.
1: आणि मग चेस मध्ये तू कोणाला आदर्श मानते?
0: मी चेस मध्ये तसं दिव्या देशमुख आणि वैशाली आणि भरपूर प्लेयर्स आहेत, मॅग्नस कार्लसन सारखे. अजून काही आहे इंडियन प्लेयर्स, अर्जुन इरिगॅसी, प्रज्ञानंदा सारखे.
1: अच्छा, तुला कोणाचा गेम बघायला आवडतो?
0: तसं तर मला मिखेल लालचा गेम बघायला आवडतं, कारण की तो खूप सॅक्रिफाईस देतो. अजून एवढा मस्त पैकी अपोनेंटला हरवतो की काही सांगता येत नाही.
1: वा, तर तू अभ्यास आणि चेस ह्याचा कसं ताळमेळ राखतेस?
0: संध्याकाळी माझा चेसचा क्लास असतो, तर आणि शाळा पण 10 वाजताची असते, तर सकाळच्या टाईममध्ये थोडा अभ्यास करून घेते. अजून शाळेमध्ये जो असतो त्यानेच, अजून परीक्षेच्या वेळेस जास्ती अभ्यास करते मी.
1: आणि कुठले विषय आवडतात मग तुला?
0: मराठी सगळ्यात जास्ती आवडतं.
1: अच्छा, आणि मग तुला स्वतःला भविष्यात कुठे बघायला आवडेल स्वतःला?
0: तसं तर मला वर्ल्ड चॅम्पियन मला बघायला आवडेल, कारण की ते सगळ्यात मोठं चेस प्लेअरचं एम असतं.
1: नक्कीच. आणि चेस खेळणं आणि अभ्यासाचं तर तारतम्य तू सांगितलंच कसं राखतेस. तुला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे पुढे भविष्यात जाऊन, मग त्यासाठी तुला कठोर परिश्रम करणं आवश्यक आहे. मग कशी तयारी करशील तू? काय वाटचाल आहे तुझी त्यासाठी?
0: त्यासाठी तर मिडल गेम्स, ओपनिंग एंड गेम जो पार्ट आहे चेसचा, त्याला स्ट्रॉंग करायचा ट्राय करेल मी. ओपनिंग्स, गेम्स अनालिसिस, शॉर्ट कॅल्क्युलेशन्स, अजून टाइम प्रेशर कमी हो याची जास्ती मी प्रयत्न करेन, कारण की माझ्या टाइम प्रेशर खूप पटकन येतं म्हणून.
1: अनुष्का, चेस तर तू छान खेळतेस, अभ्यासही छान करते, मग त्याच्याशिवाय तुला कोणत्या हॉबीज आहेत का अजून?
0: हो, ड्रॉइंग आहे, गाणे ऐकणं आवडतं, आणि कधी कधी बॅडमिंटन खेळते फिजिकल फिटनेस साठी. अजून आता उन्हाळ्यात सकाळी मी स्विमिंगला पण जाते, तिकडे पण मस्ती चालतेच आमची.
1: आणि तुला मग ड्रॉइंग मध्ये काय काढायला आवडतं? कुठल्या प्रकारचे चित्र काढतेस तू?
0: साधीच.
1: बरं, आणि अनुष्का, आता आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप मित्रमैत्रिणी तुझ्या वयाचे तुला ऐकत असतील, आणि ते सुद्धा जर चेस खेळत असतील, तर काय सांगशील तू त्यांना?
0: ते चेस खेळत असतील तर त्यांनी ट्राय करायला पाहिजे. अजून चेस प्लेअरच्या लाईफमध्ये एक पार्ट असतो की तो खूप गेम्स हारतो, पण त्यांनी एकदम मायूस होऊन सोडून नाही द्यायला पाहिजे, अजून ट्राय करत राहायला पाहिजे, म्हणजे पुढे काही ना काही नक्की होईलच.
1: नक्कीच. अनुष्का, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली आणि आजवरचा तुझा चेस मधला जो प्रवास आहे त्याविषयी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्याकडनं तुला आम्ही खूप शुभकामना देतो आणि पुन्हा भेटू लवकरच. तू आली त्याच्यासाठी तुला खूप खूप थँक्यू.
0: वेलकम.
1: आताच आपण चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत ऐकली. बालदोस्तांनो, आता श्रेयस मुंजे या मित्राचं तबला वादन आपण ऐकूया.

वा क्या बात है, श्रेयस मुंजेचं सादरीकरण उत्तमच होतं. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका ताई आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: हे कस्टमर केअर कुठे? हां मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आज रात्री 8 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद याचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत, यामध्ये कीर्तन बीज अंकुरे अंकुरे, कीर्तनकार शुभांगी देशकर. रात्री 8:30 लोकसंगीत, 8:35 राष्ट्रीय मराठी बातम्या, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, 10 वाजता अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, यामध्ये पंडित सुधीर पांडे यांचं तबलावादन आणि विद्वान NS कल्याण रमण यांचं मृदुंगवादन. सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. उद्या सोमवार दिनांक 29 जून 2026 आमच्या प्रातकालीन सभा 5:55 सुरू होईल. 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी, यामध्ये फुलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं नियोजन वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर, 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

उद्या सकाळी 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:20 दिनविशेष, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 7:40 भावधारा, 8:40 संत कबीर जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम, 9 वाजता लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत, 9:30 इंद्रधनुष्य, 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 गाता रहे मेरा दिल, 12 वाजता वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 2:30 नादब्रह्म, 5:02 गीतसंध्या, 5:30 युववाणी, 6:10 गीतबहार, 6:30 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत, 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन, 8:15 हिंदी सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 पब्लिक स्पीक, 10 वाजता रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म. श्रोते हो, आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई शैलेश औटी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. आज देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्यांचा सहभाग. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS आग्रह ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं. परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघाती विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत चाललेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलो. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयी प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केला.
2: अंधविश्वास कई बार केवल एक गलत धारणा नहीं होता, वो डर पैदा करता है और जब डर मन पर हावी हो जाता है तो इंसान सच को देखना ही बंद कर देता है. अंधविश्वास में डूबे लोग फिर बिना तर्क के, बिना सत्य जाने ऐसे फैसले लेने लगते हैं जिनका बड़ा नुकसान होता है.
0: विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरणही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांतही बदल घडून येतात असं ते म्हणाले. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं.

मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचंही त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्टेशन, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचंही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. आषाढी वारी 2026 तयारीचा आढावा घेत त्यांनी वाखरी पालखीतळ, भक्तिसागर अशा 65 एकर परिसराची आणि चंद्रभागा नदीपात्राची पाहणी केली. राज्यातल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर तसंच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केलं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. जिल्ह्यात 58,815 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 388,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबेजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथं आमदार डॉ मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा ॲडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाखरीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनातर्फे ठिकठिकाणी पोलिओ लसीकरणासाठी व्यापक सिद्धता करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यात आज राबवण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातही 2,00,000 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शिवनी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात एकाच परिवारातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरहून अकोल्याकडे जाणारी एक मोटार आज सकाळी एका ट्रकच्या मागच्या बाजूला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला. यात मोटारीतले 5 जण मृत्यूमुखी पडले. राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतल्या अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबेघाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 1 जुलैला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेती, कृषी संलग्न क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती,
कृषी विस्तार आणि विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार

0: शेतकरी संस्था तसंच कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत आहेत असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी केवळ 21 धावातच आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 14 षटकात आयर्लंडच्या 3 बाद 104 धावा झाल्या होत्या. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होत आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजी स्वीकारली. दहशतवाद विरोधी पथकानं जालना शहरात छापा टाकून नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांचा साठा जप्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर तळेकाटे सप्तलिंगी ते बाव नदी या टप्प्यात वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाला आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:11 झाली आहेत.
2: श्रोते हो, दर मंगळवारी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक.

0: तुम्ही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 7 आषाढ, शके 1948, अर्थात 28 जून 2026. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कीर्तन बीज अंकुरे अंकुरे. कीर्तनकार आहेत शुभांगी देशकर.

वृक्ष, वेली, पशु, पक्षी, प्राणी आणि आपण हे सारे एकमेकांचे मित्र आहोत. पूर्वी माणूस नैसर्गिक वस्तूंचा वापर करीत असे. हळूहळू विज्ञानाने प्रगती केली आणि या निसर्गातूनच नवनवीन वस्तू तयार होऊ लागल्या. परिणाम असा झाला की एक भीषण संकट मानवानेच मानवापुढे उभं केलं. पर्यावरणाचा समतोल ढासळला. वास्तविक असं म्हटलं जातं

सगळे फुलबाग बहरली आहे. हिरवीगार वनराई पसरली आहे. तिथे सदा सुखशांती नांदत असते. आपल्याला सुद्धा एखाद्याकडे गेल्यावर अंगणात सुंदर मोगरा बहरलाय. गुलाबाचा मंद मंद सुगंध येतोय. घरात

असलेल्या अशोकाच्या वृक्षावर पक्ष्यांची किलबिलाट चालली आहे असं सारं वातावरण पाहिलं की मन प्रसन्न होतं, मनाला आल्हाददायक वाटतं। म्हणजेच या वृक्ष वेली आपल्यावर अगदी निरपेक्ष प्रेम करीत असतात। सुंदर मंद मंद सुगंध येणाऱ्या या फुलांचा गजरा स्वतः वेलींनीच माळलाय असं कधी दिसतं? स्वतःच्याच वृक्षाची फळे स्वतःच खात बसलेत असे वृक्ष कधी दिसतात? खूप थंडी वाजते म्हणून आपल्याच शेतातील वाळलेल्या गवताची शेकोटी करून शेकत बसलेली शेते दिसतात कधी आपल्याला? नाही ना। मग मानवानच आपल्यावर अनंत उपकार करणाऱ्या जीवनदान देणाऱ्या या उपकार करत्याला का बरं विसरावं? वास्तविक सुभाषितकार म्हणतात,

दशपुत्र समतरू। दहा लहान विहिरींच्या बरोबर एक मोठी विहीर, दहा मोठ्या विहिरींच्या बरोबर एक सरोवर, दहा सरोवरांच्या बरोबर एक पुत्र आणि दहा पुत्रांच्या बरोबर एक तरू, म्हणजेच एक झाड, एक वृक्ष। असं असताना आपण मात्र निश्चिंतपणे झाडे तोडतो। शेतकी तज्ञांच्या मते 50 वर्ष वय असलेलं झाड आपल्यासाठी जी जी कामं करतं, ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळवून देतं, त्याची एकूण किंमत असते 50 लक्ष रुपये। सर्वसाधारण एका झाडाचं आयुष्य हे 200 वर्ष असतं। तेव्हा आपण या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा। ही झाली वृक्ष संवर्धनाबाबतची गोष्ट। परंतु ज्या वृक्षाचं, वेलींचं, झाडांचं संवर्धन करायचं, त्याचं बीज पेरल्यापासून आपण काळजी घेतली, तरच पुढे त्यापासून आपल्याला लाभ होऊ शकतो। अगदी हाच संदर्भ मूळ पदामध्ये कवींनी सांगितलंय। ते सांगतायत की बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कस रुजाव बियाड माळ रानी खडकात। या बीजाच्या निगराणी बरोबरच एकीकडे अलीकडच्या काळात समाजावर घराघरातून संस्कार होणं अत्यंत आवश्यक आहे, हे देखील कवीला आपल्याला सांगायचंय। ज्याप्रमाणे बीजाची निगराणी करून प्रकाशपाणी देऊन त्याचा मोठा वृक्ष होतो आणि मग तो श्रांत अशा पांथस्थाला सावली देतो, त्याचप्रमाणे लहान मूल सुद्धा सुसंस्कार करून वाढवावं लागतं। राष्ट्र बलवान उन्नत करायचं असेल तर सुसंस्कारित नागरिक निर्माण करावा लागतो, आणि हे काम फक्त माता पिताच करू शकतात। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत असं म्हणतायत,

जवऱ्यांशी लक्ष योनी फिरत फिरत शेवटी मानवाचा जन्म मिळतो आणि याच जन्मात त्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असतो. त्यासाठी मात्र त्याला संस्काराची आवश्यकता असते. संस्काराशिवाय मनुष्य जगू शकतोच, पण जीवन समृद्ध यथार्थ होण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत. शरीर जिवंत राहण्यासाठी प्राण आवश्यक असतात, पण माणुसकी जिवंत राहायची असेल तर मात्र मन जिवंत हवं. सुसंस्कारामुळे माणसाचं मन जिवंत राहू शकतं. अगदी लहानपणापासून नवे नवे मूल गर्भात असताना सुद्धा त्यावर संस्कार होत असतात अशी आमची भारतीय संस्कृती मानते. मग जन्मानंतर तर त्याच्यावर संस्कार करायलाच हवेत. वास्तविक आमचा वारसा आहे हनुमंताचा. जन्मतःच सूर्यबिंबाचा ग्रास घेण्यासाठी घेतलेल्या उत्तुंग झेपेचा. अगदी अलीकडच्या काळात आमच्या अंतराळ वीरांनी चंद्रावर अशीच झेप घेतली. पोखरणच्या दैदिप्यमान यशानं तर अण्वस्त्र सज्ज राष्ट्राच्या पंक्तीत भारताला मानाचं स्थान मिळवून दिलं. स्वबळावर घेतलेली ही भारताची भरारी आम्हाला अशा कितीतरी आठवणी सांगता येतील, परंतु घराघरातून त्यासाठी संस्कार होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच

आज या संस्काराची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते लहानपणापासूनच शिशुवयापासूनच करायला हवे. एकीकडे आपल्या लहानग्या मुलाला खोटे बोलू नये, नेहमी खरं बोलावं असे सांगणारे वडील ज्यावेळी त्यांना नको असलेली व्यक्ती घरी येते त्यावेळी आपण स्वतः आतल्या खोलीत राहून त्याच 4 वर्षाच्या मुलाला पुढे पाठवून म्हणतायत, जा त्यांना सांग की बाबा घरी नाही. असे बोलतात त्यावेळी त्या बाल मनावर याचा निश्चितच कुठेतरी परिणाम होत असतो. माऊली असं म्हणाली की पेरी कडू जिरे मागे अमृत फळ कोवळे. शेतात बी पेरतानाच जर ते खराब आहे, कडू आहे, नासक आहे असं जर बी पेरलं तर त्यापासून सुमधूर अशी फळं कशी मिळणार. ज्याप्रमाणे बी उत्तम हवं त्यासाठी लागणारी मातीही उत्कृष्ट हवी, म्हणजे जमीन चांगली हवी, त्याची देखभालही तितकीच व्यवस्थित व्हायला हवी. साऱ्या गोष्टी जेव्हा यथोचित पार पडतील त्यावेळीच आपल्याला पाहिजे ते पीक त्या बीजापासून मिळू शकतं. म्हणूनच तुकोबा राय म्हणतायत.

उत्तम संस्कारातूनच आदर्श नागरिक तयार होऊ शकतो. आपल्या देशाच्या प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतात. आपल्या राजाच्या मुलाला वाचविण्यासाठी कर्तव्य म्हणून आपल्या पुत्राचा बळी देणारी पन्नादाई, प्रसंगी पेशव्यांनाही चार शब्द सुनावून आपल्या प्रजाहित दक्ष कारभाराची इतिहासाच्या पानावर साक्ष उमटवणारी अहिल्याबाई, इंग्रजांशी दोन हात करणारी कर्नाटकाची चेन्नम्मा, झाशीची राणी, अगदी प्राचीन काळी सुद्धा एक वर्षानं आपला पती मरणार हे ठाऊक असतानाही त्याच्याशीच विवाह करण्याचा हट्ट करणारी आणि प्रत्यक्ष मृत्यू देवतेशी झगडणारी सावित्री, पतीची भौतिक संपत्ती नाकारून त्याच्या ज्ञान संपदेत वाटा मागणारी मैत्रेयी, ही सारी संस्काराची उदाहरण नाहीत का? मग आज या 21व्या शतकात राष्ट्राचा कणा असलेल्या सामान्य नागरिकाने अधिक कार्यक्षम, सजग, प्रगतिशील झालं पाहिजे. स्वाभिमानी, सक्षम, समर्थ नागरिक हा केवळ त्याच्यावर झालेल्या आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक संस्कारामुळेच घडतो. तेव्हा प्रत्येकानं ठरवावं.

राजाच्या पायथ्याशी येऊन स्वराज्याचे महामंत्र म्हणू लागला. राजा राजा तुला राज्याभिषेक झालाच पाहिजे. आऊ साहेब राजांनी आता तख्ती बैसावे. राज्याभिषेकाशिवाय ही दौलत प्रस्थापित व्हायची नाही. आऊ साहेब तर या आनंद क्षणाची वाटच पाहत होत्या. याचीसाठी केला हट्टहास तो शेवटचा दिस गोड होणार. या एकाच विचारानं त्यांचा आनंद गगनात मावेना. शिवबा माझा शिवबा छत्रपती होणार? कोण सांगतोय हे? काशी क्षेत्रातला महान पंडित? अहो साक्षात वेदो नारायण बोलला. ऐका मराठ मोळीच्या आया बहिणींनो ऐका. हो काय सांगतोय हा पंडित? राजांना आता राज्याभिषेक करावा. किती गोड बोलतोय हा, अगदी पूर्णाच्या पोळीहूनही गोड. राज्याभिषेक छत्र, सोन्याची मोरचेले, सुवर्णाचं सिंहासन, खरोखर

मराठ्यांचा छत्रपती, मराठ्यांचा सिंहासनाधीश्वर, अहो अहो म्हणजे बादशहाच की। आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू। पायरी चढताना राजांच्या मनात विचार येत होता, ही एक एक पायरी माझ्या एकेका वीराच्या बलिदानामुळं, त्यांनी केलेल्या शौर्यामुळं मी चढतोय, त्यापेक्षाही मा साहेबांनी आऊ साहेबांनी आमच्यावर केलेले संस्कार आज आम्हाला या सिंहासनावर विराजमान करीत आहेत। काय बरे शिकवले त्यांनी आम्हाला। राजांच्या मनात विचार येताच राजे गतविश्वात रंगून गेले। राजांना आठवू लागलं खरोखरच ते बालपण, आणि त्याचप्रमाणे मा

लक्ष्मणासारखा एकनिष्ठ हो, भरतासारखा बंधू प्रेमी हो, अर्जुनासारखा वीर हो आणि शिवभा भीमासारखा अन्यायाचा सूड घेण्यास सज्ज हो. अशा छोट्या छोट्या वीरांच्या गोष्टी सांगून जिजाऊन शिवभावर संस्कार करावे आणि त्यांच्या संस्काराचं फळ सो

अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची शृंखला तोडण्याचा विडा उचलला आणि त्याप्रमाणे स्वराज्य स्थापनेच्या कार्याला प्रारंभ केला. आदिलशाहीतील तोरणा नावाचा किल्ला हस्तगत करून स्वराज्याचं तोरण बांधलं. अवघ्या 16व्या वर्षीच ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेसारखा महान ग्रंथ लिहिला आणि शिवपान तर 16व्या वर्षी स्वराज्याचं नवतोरण बांधलं. 16व वर्ष हे यासाठी महत्वाचं असतं. आम्ही आपले नको त्या गोष्टींचा संबंध 16व्या वर्षाशी जोडून म्हणतो की 16व वरीस धोक्याचं. हो केवढा हा भ्याडपणा. 16व्या वर्षी इतिहास घडवायचे असतात, इतिहास घडवायचे नसतात. अवघ्या 16व्या वर्षी शिवबा अशा अफाट कार्याला सुरुवात करू शकतात. तर आज या विज्ञान युगात आमची युवा पिढी मात्र वयाच्या 24-25 वर्षापर्यंत भ्रांत चित्त असते. का असे असावे, का असे असावे याचा थोडा विचार केला तर लक्षात येईल की शिवबा गर्भस्थ असताना पासून जिजाऊन त्याच्यावर उत्तम संस्कार करून त्यांना घडविला. असो, हळूहळू शिवबा मोठे व्हायला लागले. खांद्याला खांदा देऊन लढणारे मावळे त्यांच्या भूती गोळा व्हायला लागले. आदिलशाहीतील एका पाठोपाठ किल्ले हस्तगत करता करता अचानक एक दिवस खजिना लुटून आणताना आबाजींनी त्यात कल्याणच्या सुभेदाराची अप्रतिम लावण्यानं नटलेली सून आणली. विचार केला, आपल्या राजांसाठी हा नजराणा चांगला शोभून दिसेल. दरबार भरला होता. लुटीतून आणलेलं साहित्य, जड जवाहीर, अलंकार आबाजींनी राजांना दाखवायला सुरुवात केली आणि खजिना दाखवताच आपल्या राजांसाठी आणलेला तो खास मौल्यवान दागिना त्यांनी पुढे आणला. मोठ्या नम्रपणे म्हणाले, महाराज महाराज ही भेट आणली आहे खास आपल्यासाठी. सुभेदाराच्या सुनेकडे एक क्षणभर राजांनी बघितलं. आबाजी, वा खरोखरच अप्रतिम लावण्य, सुंदर, अति सुंदर. पडद्याच्या मागे बसलेल्या मा साहेबांचा एक क्षणभर ठोका चुकला, पण नाही, केलेले संस्कार असे वाया जाणार नव्हते. चटकन महाराज उद्गारले,

आमची आई जराशीच सुंदर असती ना तर आम्ही देखील असे सुंदर झालो असतो. एक ना दोन या भरत भूमीवर असे कितीतरी वीर होऊन गेले की ज्यांच्या आईनं संस्कारित करून त्यांना घडवलं. आजही आम्हाला शिवाजी हवाय, पण एकच शिवाजी नाही तर उसळत्या सुस्पष्ट विचार सरणीच्या राष्ट्रभान ठेवणाऱ्या एका युवा पिढीची आम्हाला गरज आहे. आणि माता पित्यांच्या दृढ संकल्पातून आणि संस्कारातूनच हे होऊ शकतं. असे संस्कार घडावे म्हणूनच मूळ पद्यात कवी

बीज अंकुरे अंकुरे हे कीर्तन आपण ऐकलत. कीर्तनकार होत्या शुभांगी देशकर. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमातून आता मी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूस, तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि या संवादाचा मराठी अनुवाद आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण आता आपण ऐकणार आहोत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: ताई।
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं।
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, श्रोते हो आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही प्रसारित होत आहेत। ते 8 वाजले आहेत, पुन्हा प्रसारित करत आहोत मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद।
5: आकाशवाणी मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत। माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार। मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे। 2026 अर्ध वर्ष आता संपत आला आहे। या 6 महिन्यात आपण मन की बात मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे। जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल। हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे। अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली। तिथे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे। मित्रांनो, जून महिन्यातच देशानं हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे। C-295 विमान मेड इन इंडिया असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे। भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत। यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे। या महिन्यात DRDO ने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे। हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे। म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे। मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस। यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली। यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली, ज्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे। या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला। मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो। मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता, आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत। मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती। मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळा।

0: आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
0: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज ही मिळतं ना.
0: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.

मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंगबद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे, त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशा वेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आतापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही तितकीच महत्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2,00,000 रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आत्तापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत

करत देशभरातील सुमारे 11 लाख कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. ह्या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हाकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला

प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन

म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होत आहे. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं, ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये. ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये BTech अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखितं डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल. तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रीतसर प्रशिक्षण मिळालेलं नाही.

पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत, ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेससमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशावेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश

लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात शेकडो किलो प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं, आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं, आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण
नक्की

0: चर्चा करू, तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब न थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:31 आणि 18 सेकंद झाली आहेत.
2: मैना ग मैना तू रघुची मैना.

चंद्रकांत कडू यांच्या गीताला संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. हे गीत गायलं होतं आनंद शिंदे यांनी. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतो हो, यानंतर 8:35 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:45 समाचार संध्या, रात्री 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप, 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, यामध्ये पंडित सुधीर पांडे यांचं तबलावादन तसंच विद्वान एन एस कल्याण रमण यांचं मृदुंगवादन. 11 हिंदीमधून बातम्या, 11:05 इंग्रजीमधून बातम्या. आम्ही हे सर्व सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या 8:35.

0: आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. C-295 या स्वदेश निर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं, परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आभारही व्यक्त केले.
1: लोग हर संभव बस और मेट्रो का उपयोग कर रहे हैं, इससे पेट्रोल और डीजल की बचत हो रही है. इसी तरह देश के अलग अलग हिस्सों में प्राकृतिक खाद की खपत बढ़ने की भी खबरें आ रही हैं. साथियों, मुझे इस बात की खुशी है, इस ग्लोबल क्राइसिस का हम भारतीय मिलकर मुकाबला कर रहे हैं.
0: आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी यानिमित्तानं केलं. आर्थिक समृद्धीसह सागरी सुरक्षिततेची हमी देणारा हिंदी महासागर आणि परस्पर विश्वासावर असणारी देशांची भागीदारी हे भारताचं स्वप्न आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्समध्ये केलं. उच्चस्तरीय बैठकीनंतर सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि सेशल्समधील सहकार्य आणि स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय बाबींवर चर्चा केली. हिंदी महासागर क्षेत्राची सुरक्षा आणि समृद्धी ही सामायिक जबाबदारी असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्सच्या संसदेला संबोधित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळच्या बालबेडा जंगल परिसरात नक्षलींनी लपवून ठेवलेला शस्त्रांचा साठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवली. विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, BDDS आणि CRPFच्या संयुक्त पथकानं काल आणि परवा ही कारवाई केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई

केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ समुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले. लेबनान, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय कराराला हिजबुल्लाचे सरचिटणीस शेख नईम कासिम यांनी विरोध केला आहे. हा करार लेबननच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारा असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान लेबननचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएलाला इथं पोहोचली आहे. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचाव कार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली. व्हेनेझुएलामध्ये आजही सकाळी अराग्वा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. फ्रान्सच्या ईशान्य भागात आज स्काय डायव्हिंगसाठी वापरलं जाणारं एक विमान कोसळून त्यातील सर्व 11 जणांचा मृत्यू झाला. मेर ते मोझेल प्रांताचे प्रतिनिधी एव्ज सेग्यू यांनी ही माहिती दिली. नॅन्सी शहराजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती निवारण पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. जून महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 53,022 कोटी रुपये समभाग विक्रीद्वारे काढून घेतले आहेत. मात्र महिन्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत दुसऱ्या पंधरवड्यात विक्रीचा जोर काहीसा ओसरला असून विशिष्ट समभागांच्या खरेदीला गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकंही कार्यान्वित करण्यात आली. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. आयर्लंडच्या 154 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर काही धावांच्या फरकानं बाद झाले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 8 षटकात भारताच्या 4 बाद 54 धावा झाल्या होत्या. टीईटी पेपरफुटीमधल्या आरोपींना भिवंडी जिल्हा न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातले आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या पेपर विक्रीसाठी झालेले आर्थिक व्यवहार, यात आंतरराज्य रॅकेट कार्यरत होते का, या सर्व बाबींच्या तपासासाठी पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची केलेली मागणी न्यायालयानं मान्य केली. राज्य सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांना माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवमधल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावरही त्यांनी टीका केली. तपास यंत्रणांच्या दबावामुळेच ओमराजे यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी.व्ही. नरसिंहराव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंहराव यांनी देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ತಟ್ಟೆ ತಾಗಿನ್ನ ತಟ್ಟೆ ತಾಗಿನ್ನ ತಟ್ಟೆ ತಾನೆ ತಾ ದೆನ್ನ ಘಗೆ ದೆನ್ನ.

0: अखिल भारतीय रविवासरीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकताय प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात.